102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 12 भाद्रपद शके 1948 अर्थात 3 सप्टेंबर 2026. सुप्रभात श्रोते हो. 5:57 झाली आहेत. आमच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अमृतधारा कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांनी लिहिलेली भूपाळी, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

अमृतधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये. संगीतबद्ध केलीये श्रीनिवास खळे यांनी.

शांताराम नांदगावकर यांची ही रचना संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. आवाज होता पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रुती सडोलीकर यांच्या स्वरातली ही हिंदी भक्तिरचना.

गर्द तो शिव शंभू राजा, दरी दरी तुन नाद

श्रोते हो, शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही देशभक्तीपर रचना आपण ऐकली, जी लिहिली होती राजा बढे यांनी आणि संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. आज शाहीर साबळे यांचा जन्मदिन. श्रोते हो, याचबरोबर अमृतधारा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. जाणून घेऊया आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकणार आहोत कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेली माहिती. परिसर या कार्यक्रमाची वेळ 6:50. यामध्ये आज पर्यावरणपूरक आहार याविषयी सृष्टीज्ञान संस्थेच्या सहसंचालिका संगीता खरात यांच्याशी बातचीत आम्ही प्रसारित करू. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये आज जाणीव आणि ओझ हा उमा देशपांडे लिखित वैचारिक बंध आपण ऐकणार आहोत. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे दोन प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत 9:00 आणि 11:00. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 मिश्र संगीत.

अजून 30 मिनिटांनी मराठी चित्रपट संगीताचा आनंद आज आपण घेणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची वेळ 11 वाजताची. दुपारी 12 वाजेपासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये क्षेत्रवाणी माझे करिअर, यात आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर मुक्त किचन. दुपारी 1 ते 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी. या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम हॅलो किसान, याअंतर्गत भात आणि भुईमूग कीड व्यवस्थापन याविषयी डॉ. रवींद्र कारंडे यांनी शेतकऱ्यांशी साधलेला संवाद, भाग

किसानवाणी या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम हॅलो किसान यांतर्गत भात आणि भुईमूग कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर रवींद्र कारंडे यांनी शेतकऱ्यांशी साधलेला संवाद भाग पहिला आज प्रसारित होईल. त्यानंतर अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळी सहक्षेपित केली जातील.

0: आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या या कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर. आता कार्यक्रम ऐकूया कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग तिसरा आणि शेवटचा.
2: मंडळी, या तंत्रज्ञानामुळे 5-40% पाण्याची बचत होऊ शकते. उत्पादनात लक्षणीय घट होत नाही. पाण्याची उत्पादकता सुमारे 15-20% वाढते. मुळांची वाढ आणि अन्नद्रव्यांचं शोषण सुधारतं. वीज, डिझेल आणि सिंचन खर्चात बचत होते. मिथेन उत्सर्जनामध्ये 50-85% घट होऊ शकते. यांत्रिकीकरणाला चालना मिळते. सतत पाण्याखाली राहणाऱ्या शेतात बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण तयार होतं. मात्र या पद्धतीत माती काही काळ कोरडी राहते, ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. योग्य प्रशिक्षण आणि निरीक्षण यासाठी आवश्यक आहे. या पद्धतीत काही परिस्थितीत नायट्रस ऑक्साईड हा हरितगृह वायू उत्सर्जन वाढण्याची शक्यता संशोधनात नमूद करण्यात आली आहे. म्हणून संतुलित खत व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. जमीन काही काळ कोरडी राहिली तर तण उगवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तण नियंत्रण वेळेवर करणं गरजेचं आहे. सिंचनाचा निर्णय पाण्याच्या पातळीच्या निरीक्षणावर आधारित असतो. योग्य प्रशिक्षणाशिवाय किंवा चुकीच्या वेळी पाणी देता येत नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मंडळी, या पद्धतीसोबत काही पूरक उपायांचा अवलंब केला तर पाणी बचत आणि उत्पादन स्थिरता अधिक प्रभावीपणे साधता येते. समतल शेतात पाण्याचं समान वितरण होतं. त्यामुळं सिंचनाची कार्यक्षमता वाढते आणि पाण्याचा अपव्यय कमी होतो. शेतातलं पाणी बाहेर वाहून जाणार नाही यासाठी मजबूत बांध तयार करावेत. शेततळं, पाझर तलाव किंवा इतर जलसंधारण उपायांचा वापर करून अतिरिक्त पावसाचं पाणी आपण साठवायला हवं. भारतीय हवामान विभाग किंवा कृषी हवामान सल्ल्याच्या आधारे सिंचनाचं नियोजन केलं तर अनावश्यक सिंचन टाळता येतं. नत्राची मात्रा विभागून द्यावी. पावसातील दीर्घखंडाच्या काळात जास्त प्रमाणात नत्र देणं टाळायला हवं. तणांमुळे पाणी आणि अन्नद्रव्यांची स्पर्धा वाढते. त्यामुळे वेळेवर तण नियंत्रण हे खूप गरजेचं आहे. डिजिटल कृषी तंत्रज्ञानामुळे सिंचन अधिक आणि अचूक तसंच कार्यक्षम झाले. मृदा आर्द्रता सेन्सर, इंटरनेट ऑफ थिंग्स सिंचन प्रणाली, हवामान आधारित निर्णय प्रणाली आणि मोबाईल ऍप्स वापरून जमिनीतल्या ओलाव्याचं सतत निरीक्षण करता येतं. यामुळे सिंचनाची योग्य वेळ आणि पाण्याचा वापर अधिक कार्यक्षम बनतो.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग तिसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. 6:45 झाली आहेत.

दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किट, झाला आपला नाश्ता. पण श्रोते हो, जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत. दूध हे पोषक अन्न आहे, त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्वाचा भाग असू शकतो, पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्वाचं आहे. आता वळूया बिस्किटांकडे. बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे, पण अनेक प्रकारची बिस्किटं ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात. म्हणजेच बिस्किटमध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईन फ्लोअर, साखर आणि डालडा. आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किटं खाते. हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे. दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट तर भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिनं आणि फायबरही मिळतील. अंडी खात असाल तर एखादं अंड, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही. कधीतरी चहासोबत बिस्किटं खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट, बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची कमतरता दिसून येते. खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट, शाळेत घाई घाईने शाळेत जाताना दूध बिस्किट, लहान लहान मुलंसुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते. अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली आहे, आणि ही कशामुळे आढळली तर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी. आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो, आणि मग अशी मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते, ही सवय जर लागली तर मुलांमध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी घडून येते. तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे. बिस्किट घेताना तुम्ही फक्त त्याचं ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका. सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण व्हिटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे. दूध पौष्टिक आहे, पण दुधासोबत बिस्किटं घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही. आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा. बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता, कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. 6:50 झाली आहेत, ऐकूया कार्यक्रम.
2: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं. आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरडधान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजून सांगा.
1: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं. आपल्याकडे मराठीत त्यांना भरडधान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे. आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत. जर शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसचे हे प्रकार आहे हा. आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही. स्थानिक धान्य जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा. त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे. नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते. पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे. अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे. आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे. जिभेला मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातोय. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाही तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य, त्याची खिचडी किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्या ऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवलंय, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
0: श्रोते हो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात, प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: डॉक्टर येऊ का?
4: या काका या. कुठल्या दाताना आमची आठवण काढली?
3: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय. हा, पण एक सल्ला हवाय.
4: बोला
3: डॉक्टर. माझ्या नातवाची

0: दाढ किडलीय. तो म्हणतोय रूट कॅनॉल करून ही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया. आणि मी म्हणतोय रूट कॅनॉल तुमच्याकडूनच करून घेऊया, योग्य काय आहे?
1: काका, आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनॉल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते आणि यासाठी त्या दाताची तपासणी सीबीसीटी वर केली जाते. इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो. आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. हा आता अगदीच नाईलाज झाला तर नाईलाज को क्या इलाज, तर इम्प्लांट करायचा. पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि मौखिक आरोग्यही चांगलंच राहील. काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच आणि इतर सगळं दातासारखं. प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील? दात मुखी तर शरीर सुखी. अगदी झेड प्लस सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095900.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 9404408000.
5: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा. संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 9492243399.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
9: श्रोते हो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. दिलखुलास सकाळी 7:25, अनुरूप विवाह संस्था 7:40, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 7:45, चिंतन हाच चिंतामणी 8:40 आणि उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम 9:30. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण, 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, आजचे काही ठळक दिनविशेष. भूमिकेतील दमदारपणा आणि खलनायकाच्या अभिनयातील वेगळेपणा यामुळे सिनेसृष्टीवर एकेकाळी दबदबा निर्माण करणारे कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचा आज 41वा स्मृतिदिन. 100 अधिक चित्रपट आणि नाट्यदिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांनी असंख्य कलाकारांना घडवलं आणि 60 वर्ष अभिनयाची व्रतस्थपणे सेवा केली. अशा थोर कलावंताच्या स्मृतींची जपणूक करणारा हा दिवस.

श्रोते हो, आज हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार जोडीतील प्यारेलाल शर्मा यांचा वाढदिवस, तसंच हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता विवेक ओबेरॉय यांचाही वाढदिवस, त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करूया.

आज प्रसिद्ध तबलावादक पंडित किशन महाराज यांचा जन्मदिन, कृष्णराव साबळे अर्थात लोकप्रिय शाहीर साबळे, तसंच आध्यात्मिक गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्मदिन,

0: आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. आता प्रसारित करत आहोत साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज यामध्ये जाणीव आणि ओझ हा उमा देशपांडे लिखित वैचारिक बंध.
1: ए आई, पुन्हा पुन्हा सांगू नकोस ग. आहे माझ्या लक्षात, पुन्हा पुन्हा तेच बोललीस ना की टेन्शन येतं बघ मला. लेख एवढंच बोलली आणि कॉलेजला बाहेर पडली. आत्तापर्यंत तावातावानं बोलणारी आई आता मात्र अस्वस्थ झाली. आईचं एक मन म्हणत होतं, मी कुठं चुकीचं काही सांगितलं? हाताशी असलेला वेळ वाया घालवू नकोस. हा हा म्हणता दिवस जातील, अभ्यास कर, एवढंच तर बोलले. आणि दुसरं मन म्हणत होतं, उगीचच मी टेन्शन दिलं लेकीला. पण लेकीच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या आईची बुद्धी सांगत होती, हे सगळं तिच्यासाठीच तर चाललंय. मग पुन्हा पुन्हा बोलायलाच हवं ना, त्याशिवाय विषयाचं गांभीर्य तिला कळणार तरी कसं? हे खरं तर माझे अनुभवाचे बोल आहेत. तरी बरं, आमचे आई वडील ज्या पद्धतीनं आमच्याशी बोलायचे त्यातला एक टक्का सुद्धा आम्ही आजच्या या पिढीशी बोलत नाही. तू पुन्हा पुन्हा मला काही सांगू नकोस, टेन्शन येतं, एवढं वाक्य बोलायची हिंमत तर आमच्यात कधीच नव्हती. हे आणि असं बरंच काही आईच्या मनामध्ये सुरू होतं. आणि भूतकाळात गेलेल्या मनानं अचानक तिला एका सत्याची आठवण करून दिली. हाताशी असलेला वेळ सत्कारणी लावावा. सारखं काय गाणी ऐकत बसतेस, गल्लीतल्या मैत्रिणी गोळा करून खिदळत असतेस, त्याऐवजी विणायला टिपायला शिक, चार वाळवणीचे पदार्थ शिक, पुढच्या आयुष्यात हेच उपयोगी पडणार आहे, यातूनच चार पैसे साठवशील किंवा कमावशील, असं सगळं आमच्या आईनं आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला सुद्धा असंच वाटायचं. पण याच आईच्या त्याच पाढ्यानं पुढं आमच्या आयुष्याचं गणित अगदी 100% चोख सोडवलं. काळ बदलला असला तरी शब्द तेच होते आणि कदाचित भावनाही. त्या काळात सुद्धा जबाबदारीची जाणीव दुसऱ्या कुणी करून दिली की त्याचं टेन्शनही यायचंच. खरं तर या भावनांचं गणित किती मजेशीर आहे ना. श्रोते हो, एखाद्या गोष्टीची जबाबदारी आपली आपल्याला माहीत असणं, ती आपण स्वीकारणं म्हणजे जाणीव. पण तीच गोष्ट जेव्हा समोरचा सांगतो तेव्हा त्या गोष्टीचं आपल्याला ओझ वाटतं. आणि ओझ हे नेहमीच नकोसं असतं, मग ते टाळावं वाटू लागतं. जाणीवेचं मात्र तसं नसतं. स्वतःहून स्वीकारलेल्या जबाबदारीची जाणीव आपल्याला अधिक अधिक आव्हानं पेलायला सक्षम बनवते. म्हणूनच वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणीवा तीव्र असल्या की आपलं आणि समाजाचं आरोग्य चांगलं राहतं. तुला अमुक एवढे मार्क पडलेच पाहिजेत, पहिला नंबरच आला पाहिजे, ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळालीच पाहिजे, तू याच क्षेत्रात हेच करिअर केलं पाहिजे, ही सगळी जबाबदारीच्या ओझ्याचीच उदाहरणं नाही का? याचे परिणाम बऱ्याचदा नकारात्मकतेत बदललेले आपल्याला दिसतात. याऐवजी माझं हे ध्येय आहे, मी या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करते, त्यासाठी मी प्रयत्न करतोय, असं जेव्हा स्वतःहून निवडलेल्या रस्त्यावरून मुलं जातात तेव्हा यशाची शक्यता ही जास्त असते. आणि मिळालेलं हे यश खूपच आनंददायी असतं, कारण निवडलेला मार्ग आणि निश्चित केलेलं ध्येय दोन्हीच्या जबाबदारीची जाणीव असते, त्याचं ओझ होत नाही. सांसारिक आयुष्यातही हेच असतं. घरांमध्ये सणासुदीला, रीतिरिवाजांना, पैपाहुण्यांच्या शिष्टाचारांना असंच जबाबदारीच्या ओझ्याचं स्वरूप येतं जेव्हा ते दुसऱ्याकडून सांगितलं जातं. पण हेच सगळं नवीन लेकी सुनांची पिढी स्वतःहून करते, त्याला आधुनिक सणावाराचं रूप देते, गेट टुगेदर सरप्राईज अशी नावं देते तेव्हा त्या जबाबदारीला जाणीवेच्या आनंदाची झालर मिळते. श्रोते हो, सामाजिक जाणीवांचंही असंच असतं. पर्यावरण रक्षणासाठीची एखादी मोहीम असो, पाणी वाचवण्यासाठीची एखादी गोष्ट

0: असो किंवा सामाजिक स्वच्छता, वाहतुकीचे नियम, हे सर्व जेव्हा आपल्याच सोयीच्या उद्यासाठी आहे हे आपण समजून घेतो आणि स्वीकारतो, तेव्हा ह्याच जबाबदारीची जाणीव होते, त्याचं ओझं वाटत नाही। चला तर मग एक सजग सुशिक्षित नागरिक होऊया। श्रोते हो, पुढच्या पिढीला वैयक्तिक आणि सामाजिक कर्तव्यांच्या जबाबदारीचं ओझं न वाटता त्याची जाणीव करून देणं ही आपली जबाबदारी आहे, याची आपणही जाणीव ठेवूया।
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषय कार्यक्रमात आताच आपण जाणीव आणि ओझ हा उमा देशपांडे लिखित वैचारिक बंध ऐकलात। वाचनस्वर होता अमृता खानोलकर यांचा आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:07 होत आहेत। यानंतर जाहिरात प्रसारण आणि 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।
2: 7:07 झालेत। यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील।

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित

नुकतीच आरंभ करण्यात आला. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागानं काम करावं अशी सूचनाही त्यांनी केली. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. राज्य शासनाच्या विविध महत्वपूर्ण योजना आणि धोरणांचा प्रत्यक्ष परिणाम तपासण्यासाठी तसंच सार्वजनिक निधीच्या खर्चातून अपेक्षित परिणाम साध्य होत आहेत का याचं मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल असिस्टन्स सेल महाटॅक स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज यांच्या सहकार्यानं हा कक्ष कार्यरत केला जाणार आहे. याद्वारे शासनाला वस्तुनिष्ठ माहिती आणि डेटा आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत महाटॅकच्या स्थापनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आलं. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी यासाठी राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर सॉफ्ट लोन योजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यासंदर्भात आढावा बैठक झाली. साखर कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढवण्याकरता विविध उपपदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावावी तसंच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी काल मुंबईत लोकभवन इथं राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची दखल घेणारा असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावं यासाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत अशी सूचनाही सरनाईक यांनी यावेळी केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारचं जागतिक धोरण अयशस्वी ठरलं असून आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत आहोत अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल नाशिक इथं केली. काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत आयोजित 10 दिवसांच्या निवासी शिबिराचा समारोप काल राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. या 10 दिवसांच्या शिबिरात प्रशिक्षणार्थींना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले तसंच ध्यानधारणा आणि मार्शल आर्टही शिकवण्यात आलं. शिबिराच्या समारोप प्रसंगी सर्व जिल्हाध्यक्षांशी राहुल गांधी यांनी व्यक्तिगत संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. नाशिकमध्ये सध्या बेमुदत धरणं आंदोलन करत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या 24 प्रतिनिधींशी गांधी यांनी चर्चा केली.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली.

0: यावेळी दिशाहीचे वडील सतीश साली यांनी यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची आमदार प्रसाद लाड यांनी काल भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा त्यांना वाचून दाखवला तसंच यावर तातडीनं अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं. मात्र याबाबत शासन निर्णय काढल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं तसंच लातूर इथंही आंदोलन करण्यात आलं. बीड पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्राची कौशल्य शक्ती आता जगभर या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या राज्यातील 103 कुशल बांधकाम कामगारांपैकी 60 जणांची पहिली तुकडी आज रवाना होत आहे. राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत या कामगारांशी संवाद साधला. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं लोढा यावेळी म्हणाले. क्रिकेट. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या T20 आशिया करंडक 2026 स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगच्या संघाशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. आजही राज्यात सर्वच विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
3: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
2: द कोल्हापूर अर्बन बँक.

श्रोते हो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:25 आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर अनुरूप विवाह संस्था 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 7:45 चिंतन हाज

0: चिंतामणी 8:40 आणि उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही प्रसारित करू.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: श्रोते हो, सध्या आपल्या देशात नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे। तर ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषतः युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आमच्याशी बोला आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत। त्यासाठी फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24। फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2-65-26-24।
1: श्रोतेहो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। शिक्षक दिनाच्या अनुषंगाने सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।

श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्ज
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:25 होत आहेत. यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या चौथ्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, उपलब्ध पाणी पुरेसं असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते स्वच्छ आणि गुणवत्तापूर्वक असणंही महत्त्वाचं आहे. वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जलप्रदूषणाचं आव्हान अधिक गंभीर होत आहे. जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करताना जलगुणवत्तेचं संरक्षण कसं केलं जातं, जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणती नियामक भूमिका बजावली जाते आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व कशा प्रकारे लागू होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. मॅडम, दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: मॅम, विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर हक्कदारीचं किती महत्त्व आहे?
2: हक्कदारीचं महत्त्व, कारण शेतकरी आपण इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून बघत असतो, पण बेसिकली त्याला वॉटर युजर असोसिएशनच्या मार्फत त्याला बघितलं गेलं पाहिजे असं इरिगेशन ॲक्ट 1976 आलेला आहे आणि नवीन जो ॲक्ट आला होता 2005 सोबतच MWRRA आला होता, तो MMISF ॲक्ट आहे, म्हणजे महाराष्ट्र मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम्स बाय फार्मर्स, म्हणजे फार्मर्सनी फार्मर्ससाठी पाणी वापरण्याची पद्धती आहे ती आहे वॉटर युजर असोसिएशन मार्फत. वॉटर युजर म्हणजे जो शेतकरी असतो तो विविध विभागातील असतो आणि त्याची कृषी पद्धती त्यांनी लागू केलेली असते. तिथे आसपास आपल्याकडे जर महाराष्ट्रात पाहिलं तर 7 प्रकारची मुख्य पिके घेतली जातात, ते म्हणजे गहू, तांदूळ, तेलबिया, नंतर मग चना डाळ, नंतर ऊस, कापूस, हे 7 मुख्य म्हणजे 60% पोर्शन यांचं आहे. तर या प्रत्येक प्रोडक्टची जी वॉटर सायकल आहे ती डिफरंट असते आणि एरिया वाईज जर तुम्ही पाहिलं तर विदर्भामधले सगळे जे प्रोड्यूस असतात ते सारखे असतात आसपास प्रत्येक शेतामधले, तर त्यांची रिक्वायरमेंट पण आसपास सारखी असते. तर आता याचं नियोजन ते शेतकरी जास्तीत चांगल्या पद्धतीने करू शकतात, म्हणून ही पद्धती तुम्हाला पाणी हवंय तर तुम्हीच करावी म्हणून वॉटर युजर असोसिएशन हे फॉर्म केल्या जातं आणि हे MMISF ॲक्टद्वारे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. ही पद्धती फक्त आपण दुसऱ्या देशांकडनं शिकलेलो आहोत. आपल्याकडे काय होतं की फ्रॅगमेंटेशन खूप आहे, म्हणजे लँड होल्डिंग जी आहेत ना लोकांची ती 1 एकर, 2 एकर, 5 एकर अशामध्ये जास्ती आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं सलग पिकं दिसत नाही, प्रत्येक शेतामध्ये 2 ते 3 प्रोड्यूस दिसतात अशा प्रकारे. तर याचा फायदा सगळ्यात जास्ती जो होत असतो तो इरिगेशनसाठीच, आणि इरिगेशनसाठीच हे एंटायटलमेंट आलेलं आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडते, कारण शेतकरी आता त्याच्या त्याला लागणाऱ्या पाण्याचं नियोजन करू शकतो की त्याला कुठल्या रोटेशनमध्ये पाणी हवंय, म्हणजे उन्हाळ्यात किती हवे आहे, त्याला रबीमध्ये किती हवे आहे, खरीपमध्ये किती हवंय, तर हे त्याचं तो नियोजन करू शकतो. सोबतच आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची चोरी देखील होत असते, ज्यावेळेस तो पूर्ण सेक्टर शेतकऱ्यांनीच चालवलेला असतो त्यामुळे पाण्याची चोरीसुद्धा तिथे थांबल्या जाते. नंतर पाण्याचं जे आपण टॅरिफ असतं ते टॅरिफसुद्धा देण्यामध्ये त्यांना आता काही प्रश्न नसतो, कारण आता त्या प्रत्येकाला म्हणजे टेलेंटच्या शेतकऱ्याला सुद्धा पाणी मिळेल याची सोय या मार्फत केलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्या सगळ्या शेतकऱ्यांचीच असते, त्या त्यांची गव्हर्निंग बॉडी असते आणि गव्हर्निंग बॉडी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघतात आणि याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे, कारण या वॉटर युजर असोसिएशनच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कंपल्शन आहे की महिलेला सुद्धा ती कमिटीमध्ये असायला हवी. म्हणून सर्वतोपरी जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जर इरिगेशन इफेक्टिव्हली व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये वॉटर युजर असोसिएशन ही स्थापन केली पाहिजे आणि त्याचं नियोजन स्वतः केलेलं पाहिजे.
1: खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या देशाचा राजा आहे किंवा कणा आपण म्हणतो, तर तिथे किती छान पद्धतीने ही जबाबदारी किंवा प्राधिकरण आपली पार पाडत आहे. मॅडम, याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की सिंचन किंवा बिगर सिंचन वापरासाठी नव्याने निकष काही सुधारित केलेले आहेत, तर त्यांचं महत्त्व काय आहे?
2: जसं 2007 आपण पहिल्यांदा निकष काढले होते एंटायटलमेंट इश्युअन्सचे, त्याला 2015 रिवाईज केलं होतं इरिगेशन करीत.

0: आणि 2017 केले होते नॉन इरिगेशन. नॉन इरिगेशन म्हणजे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रीयलचे. त्याला आता 2025 आपण इरिगेशनचे पुन्हा रिवाईज केले आणि आता जुलै 2026 मी नॉन इरिगेशनचे निकष जे आहे सुधारित केले. आता ते याकरता केले कारण 2005 आपला ऍक्ट आला, 2011 तो रिवाईज झाला, 2016 रिवाईज झाला. टाइम टू टाइम वेगवेगळे आपले जीआरस आलेत, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आलेत. त्याच्यानंतर आपल्या पाण्याचे टॅरिफ जे आहेत ते पण 4 टॅरिफ आले, 2011 आले, 2018, 2022 आणि आता 2026 आले. तर जसजसं या प्रत्येक याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जातं तसतसे नवनवीन संकल्पना आणि निकष त्याच्यामध्ये ॲडिशनल येतात. त्याला अपडेट करणं एंटायटलमेंटमध्ये फार गरजेचं आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, आज नवीन टेक्नॉलॉजीज आलेली आहे. आजपर्यंत आपण वॉटर ऑडिट करतच नव्हतो, म्हणजे ती जरी कंपल्सरी असलं तरी वॉटर ऑडिट, वॉटर बजेटिंग होत नव्हतं. मग ते कंपल्शन करणं, आज आपण जे पाण्याची क्वालिटी चेक करण्याचे जे ऑर्डर्स आता पास केले आहे पण त्याच्याशी रिलेटेड त्यांना सक्षमीकरणाचे जे निकष त्या एंटायटलमेंटमध्ये यायला हवे ते कुठेतरी टाकलेले नव्हते कारण ते आधी आलेले नव्हते. तर या सगळ्या अपडेशन होणं पण त्याच्यामध्ये फार गरजेचं होतं. आपल्याकडे फिजोमीटर हे जे होतं हे ग्राउंड वॉटरसाठी आहे. आता आपण सगळीकडे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी एसटीपी लावत आहोत. मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्यांना सुद्धा एसटीपी लावणं बंधनकारक आहे. आता सुरुवातीला ते तसं नव्हतं, मग आता त्याचे निकष कसे असतील तर ते आधीच्या निकषामध्ये नव्हतं, तर त्याला इन्क्ल्यूड करून आत्ताचे जे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते आपण त्या निकषामध्ये इन्क्ल्यूड केलेलं, ते आपण याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेले असतं. तर म्हणून हे अतिशय महत्त्वाचे असतं की सध्याच्या तारखेला जे तुम्हाला निकष लागलेले आहेत ते तुम्ही कन्सॉलिडेटेडली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचं कम्प्लायन्स करू शकता.
1: म्हणजे प्रत्येक वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल करून अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी होत आहे. अगदीच आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
0: पाणी वापर संस्था MMISF ऍक्ट द्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाणीच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावासुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं, तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते, दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं, म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर, तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न

0: ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तो ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपलं जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 ऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली. आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे जी आपण फक्त महाराष्ट्रातनंच सुरू केली आणि बाकी कुठे देशात चालू असेल तर त्याची पूर्वकल्पना ऍक्च्युली आज मला नाही.
1: श्रोतेहू, आजच्या भागात आपण जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
3: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा ते लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे. आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपल्याला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात.
4: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
5: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपण ट्यून केलेलं आहे. 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली

0: त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली आहे, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंट्सही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
1: अगदी.
0: त्यामुळे

0: कट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
1: अगदी.
0: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
1: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
0: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचा असतो, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे, आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
1: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
0: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणी आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा, आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकता आहात. आता ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तम

0: सर्वोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: तर डॉक्टर, गेल्या दोन भागांमध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्मांनी होणारे उपचार याविषयीची माहिती देत होतात. पंचकर्मामध्ये बस्ती, वमन, विरेचन, नस्य असे वेगवेगळे प्रकार येत असतात, तर त्याविषयीच आता आम्हाला अजून काही जाणून घ्यायला आवडेल.
1: गेले आपण तीन भाग, म्हणजे पहिल्या भागात बस्ती, दुसऱ्या भागात वमन, तिसऱ्या भागात विरेचन असं बघतोय. आता चौथा भाग म्हणजे पंचकर्माचं बोलतोय म्हणून तर नस्याबद्दल बोलूयात. नस्य म्हणजे काय? तर साधं सरळ समजायच्या भाषेत सांगायचं तर नाकात थेंब टाकणं कशाचेही औषधाचे. औषधी सिद्ध दूध, औषधी सिद्ध तूप, औषधी सिद्ध तेल, ऊसाचा रस, दुर्वांचा रस, औषधांचे स्वरस, औषधांचे काडे, वेगवेगळ्या औषध सिद्ध स्वरूपात असू देत, स्वरस स्वरूपात असू देत, काढ्या स्वरूपात असू देत, नाकात टाकणं म्हणजे नस्य. मग ते का केलं जातं? खरं तर काय आहे? उर्दू मूळ अदक काय, वनस्पती कशी असते? वृक्ष वरती असतो, मूळ जमिनी खाली आहे. माणसाचं मात्र नेमकं उलट आहे. माणसाचं मूळ जे आहे ते वरती आहे आणि बाकी शाखा ज्या आहेत त्या खाली आहेत. म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्याचं डोकं हे शरीराचं मूळ आहे. त्यामुळं जसं आपण म्हणतो वनस्पतीला खत पाणी घालतो मुळाला, तसं शरीराचं पोषण होण्यासाठी, शरीराची वाढ चांगली होण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी नस्य आयुर्वेदानं सांगून ठेवले. ते वेगवेगळ्या लोकांसाठी, म्हणजे आजारी लोकांसाठी नस्य आहे, ज्यांना विकार उत्पन्न होतात त्यांच्यासाठी नस्य आहे. नस्याचे वेगवेगळे काळ सांगून ठेवले, तर अगदी झोपेतनं उठल्यापासून, शौचाला जाऊन आल्यानंतर, मलमूत्राचं विसर्जन झाल्यानंतर, दंतमंजन झाल्यानंतर, जेवल्यानंतर, अपानवायूचं निसरण झाल्यानंतर, नंतर दुपारची झोप जर कोण घेत असेल तर ते घेऊन उठल्यानंतर, असे म्हणजे बरेच काळ नस्याचे सांगून ठेवलेले आहेत. तर हे नस्य म्हणजे काय? शरीराचं पोषण करण्याची कन्सेप्ट. थोडक्यात तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड सर्जरी कुठली असेल तर ब्रेन सर्जरी. तिथं कोणतंही औषध डायरेक्ट पोचत नाही. आयुर्वेदात मात्र नस्य ही एकमेव गोष्ट आहे, नस्य ही एकमेव प्रोसेस अशी आहे ज्याच्यामुळं आपल्याला जे औषध मेंदूपर्यंत डायरेक्ट पोचवायचं आहे ते आपल्याला पोचवता येऊ शकतं. खरं तर हे नस्य, हे जसं मी सांगतोय, सार्वधिक विकारांमध्ये उपयोगी येतं. म्हणजे ह्याच्यातही प्रकार असतात, म्हणजे ह्याच्यात जसं मी तुम्हाला आपण काही भाग बघतोय की वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, तसं नस्यांमध्येही प्रकार सांगून ठेवलेत. एकाला ब्रहण म्हणजे बळ देणारं, म्हणजे एखाद्या अवयवातलं वातकं वाढून बळक्षय झालं असेल तर बळ वाढवण्यासाठी आणि इतरही त्याचे प्रकार सांगता येतील.
0: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: हे जसं एखाद्या अवयवाचं बळ वाढवण्यासाठी, मेंदूचं बळ वाढवण्यासाठी बलक्षय झाला असेल, इंद्रियांची क्षमता कमी झाली असेल, तर ती ताकद वाढवण्यासाठी जसं नस्य आहे, तसे दोष काढून टाकण्यासाठी सुद्धा विरेचन नस्यासारखा प्रकार आहे. म्हणजे त्यात शिंका येतात, त्यातनं दोषांचं वहन होतं. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा, मी ना तुम्ही इतके वर्ष प्रेक्षक ऐकत असाल, अंजन म्हणून एक प्रोसेस मी सांगतो डोळ्यात घालायचं अंजन ना, आणि त्या स्पेसिफिक आपण बऱ्याचदा अच्युतन सांगतो एरंड तेलाचं. हे ना काय होतं, डोळ्यात टाकलं की इरिटेशन होतं, डोळ्यातले दोष वाहून जातात, किंवा पोट साफ होण्यासाठी आपण औषध घेतो त्या पद्धतीने हे अंजनं काम करायला लागतात. तसं हे दोष आहेत, म्हणजे विरेचन नसल्याचा प्रकार आहे. काही औषधं अशा पद्धतीने टाकली जातात नाकात की जे दोष साठलेले आहेत ते नाकावटी नासास्राव होऊन ते बाहेर पडतात आणि विकार शांती व्हायला लागते. खरं तर ह्या गोष्टींचा फायदा नेमका कशासाठी होतो? हे ब्रहण आणि विरेचन असं ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी ब्रहण म्हणजे एखाद्या विकार क्षयात्मक असेल, म्हणजे झिजेच्या स्वरूपात असेल, आणि दुसरा एक दोष संचय होऊन विकार उत्पन्न झाले असतील तर, म्हणजे आता समजवायच्या भाषेत झालं तर म्हातारपणामुळं येणारी, म्हणजे जसं आपण म्हणतो की ऐकायला कमी येतं आहे म्हातारपणामुळं, दिसायला कमी येतं आहे, किंवा विस्मृती व्हायला लागते, हे क्षयात्मक झालं. आणि बऱ्याच वेळेला जसं मी मागच्या भागात सांगितलं की रक्तपित्त आहे, आणि अशा वेळेला रक्तात पित्ताचा उद्रेक झाला असेल तर अशा वेळेला आपल्याला ते

0: कुठून तरी काढून टाकायचं आहे. तिथं साठलेला भाग आहे ना, साठलेले दोष आहे ते काढून टाकायचे, त्यासाठी विरेचन म्हणजे ते काढून टाकायची प्रोसेस. ह्या पद्धतीनं नस्याचा विचार करता येतो. नस्य ही एकमेव गोष्ट अशी आहे म्हणजे आयुर्वेदातली की ज्याचा फायदा आपल्याला ऑप्टिक नर्व आणि पडद्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतो.
1: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999.
0: तर ह्या नस्यामुळं बऱ्याच वेळेला असं होतं की ऑप्टिक ॲट्रोपी म्हणून एक विकार आहे. बऱ्याच वेळेला पित्तामुळं नसांना सूज येते, वातामुळं नसांना सूज येते, जिरलेल्या कफामुळं पर्यंत मागच्या नसांना सूज येते आणि ती सूज वारंवार अपडाऊन होऊन नंतर ते नसा सुकायला लागतात. काचबिंदू नावाचा विकार आहे ज्याच्यामध्ये डोळ्यावरती प्रेशर येतं आणि मग प्रेशर येऊन नसांवरती प्रेशर येतं, नसा सुजतात, सुकतात आणि परत ती सुकायला लागते, त्याला म्हणतात ऑप्टिक ॲट्रोपी. तसेच मेंदूच्या काही विकारांमध्ये किंवा मेंदूमधलं प्रेशर वाढलं तर त्याचा परिणाम नसांवरती येऊन नसा सुजतात, सुकतात आणि ऑप्टिक ॲट्रोपी येते. रेटिनाइटिस पिगमेंटोझा म्हणजे रातांदळेपणाच्या काही पेशंटमध्ये पडदा आधी खराब होतो, नंतर नसा सुकायला लागतात आणि त्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतात. ह्या सगळ्या केसेसमध्ये नसांपर्यंत कोणतंही औषध इन्स्टंट पोचत नाही किंवा ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा त्याला मर्यादा यायला लागते. तर ही मर्यादा नस्यानं आपल्याला सोडवता येते किंवा घालवता येते. नस्य हे डायरेक्ट ऑप्टिक नर्ववरती काम करणार आहे, हे नस्य हे डायरेक्ट मेंदूवरती काम करणार आहे. बऱ्याच वेळेला मेंदूवरती वाताचा परिणाम होऊन मेंदूच्या आणि पर्यायानं ऑप्टिक नर्वची झीज व्हायला लागते. त्याच्यासाठी आपल्याला हे नाकातले ड्रॉप टाकले, नस्य केलं तर त्याचा फायदा ही जी झीज आहे हे थांबवण्यासाठी होते. नसांची झीज थांबते, मेंदूची झीज थांबते आणि आपल्याला तो विकार बळावून जे अंधत्व कायमचं येतं हे घालवता येतं. ह्याच्यासोबत ज्या वेळेला पोटातले विकार असतील किंवा बऱ्याच वेळेला बायकांना पाळीच्या संबंधित तक्रारी असतील, बीजगणितीशी संबंधित तक्रारी असतील, मानसिक विकाराशी संबंधित काही गोष्टी असतील, तर अशा विकारांमध्येही आपल्याला नस्याची मदत घेता येऊ शकते. नस्य हे जसं मी सांगितलं क्षयात्मक आहे का दोष वाढून झालेला आहे त्यानुसार औषध कोणतं, नस्याचा कोणता प्रकार हे ठरवावं लागतं. त्यामुळं योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं तुम्ही जर निदान करून घेतलं तर आपल्याला वमन, विरेचन, बस्तीचे दोन प्रकार, नस्य ह्या पद्धतीचा, ह्या पंचकर्माचा वापर करून शारीरिक दोषां किंवा शारीरिक विकारांचा परिणाम स्वरूप येणारे नेत्रविकार असतील किंवा फक्त डोळ्यांचेच विकार असतील तर ह्या पंचकर्माच्या माध्यमातून दोष कमी करून आपल्याला ते कायमस्वरूपी घालवता येऊ शकतील. फक्त एवढंच आहे, योग्य वेळी ते करणं गरजेचं आहे, ते वैद्यांनी ठरवायला पाहिजे. वैद्यांच्या सल्ल्यानं योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
1: तर डॉक्टर, गेल्या चार भागांमध्ये आपण डोळ्यांच्या विकारांवर पंचकर्माचा कसा उपयोग होऊ शकतो आणि त्याचे उपचार नेमके काय आहेत याची खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून.

त्यामध्ये सकाळी 9 वाजता गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10 वाजता मिश्र संगीत, त्याचबरोबर 10:30 आज आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीत। गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 वाजताची। ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून।

श्रोते हो, हजारो अभीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा नंबर आहे 0231-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-26-24.

0: श्रोतेहो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका शिक्षक दिनाच्या अनुषंगाने सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान 15व्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: शेतकरी बांधवांनो, भात आणि भुईमुग पिकांवर आढळणाऱ्या किडींची योग्य वेळी ओळख, प्रतिबंध आणि प्रभावी नियंत्रण याविषयी शेतकरी बांधवांनी डॉ रवींद्र कारंडे यांना फोनवरून प्रश्न विचारले.
2: नियंत्रण जर करायचं असेल तर आपण बुरशीनाशकाची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल.
1: जरूर ऐका हॅलो किसान हा कार्यक्रम आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: एकशे 2.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 8 वाजतायत. यानंतर समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता.

कोल्हापूर दर्पण ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत. श्रोते हो, मिरवणूक मार्गावर आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नॉईज मीटरचं प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलं गेलेलं आहे. मिरजकर तिकटीसह गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर 16

ठिकाणी नमुने तपासले गेलेले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी यांच्यासह पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी 75 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा आहे. मंडळांनी मिरवणुकीत प्रेशर मीडचा वापर टाळावा. यापूर्वी 558 मंडळांविरोधात न्यायालयात खटले पाठवलेले आहेत. परंतु यावर्षी आवाज मर्यादा न पाळणाऱ्या मंडळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला आहे.

श्रोते हो, शहरातील प्रार्थनास्थळ, शैक्षणिक संस्था आणि सर्वसाधारण रुग्णालयांपासून 100 मीटरच्या परिसरामध्ये फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देणं योग्य नसल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचनं दिला आहे. त्यानुसार महापालिकेनं या परिसरातील व्यावसायिकांनी साहित्य तातडीनं हटवावं, अन्यथा ती हटवण्याच्या कारवाईचा इशारा दिलेला आहे.

रंकाळा तलावावरील रोषणाईयुक्त संगीत कारंजा शुक्रवार ते सोमवार 4 दिवस सुरू राहणार आहे. प्रत्येक दिवशी 2 शोज केले जाणार आहेत. कारंजा सुरू ठेवण्यासाठी आयुक्त डॉ राजेंद्र भारुड यांनी मान्यता दिलेली आहे. दररोज संध्याकाळी 7:30 ते 7:45 पर्यंत आणि 8:30 ते 9:30 या दोन वेळेत रोषणाई आणि संगीत कारंजा सुरू राहणार आहे.

श्रोते हो, मोबाईल, संगणक, LED, LCD, दूरचित्रवाणी संच, प्रिंटर, फ्रीज, वॉशिंग मशीन, बॅटरी यासह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत असताना ई कचऱ्याचं प्रमाण सुद्धा त्यामुळे वाढत आहे. मात्र घरातील किंवा संस्थेतील ई कचरा स्क्रॅपला टाकणं किंवा कचऱ्यात टाकणं ही या सगळ्याची योग्य विल्हेवाट नाही. हा ई कचरा शेवटी अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी महापालिकेनं ई कचरा संकलन केंद्र उभारलेली आहेत. ती अशी कपिलतीर्थ मार्केट कार्यालय, संभाजीनगरातील फिल्टर हाऊस, साने गुरुजी वसाहतीतील पानसरे विद्यालयाजवळील कार्यालय, मंगळवार पेठ ताराराणी विद्यालय, शाहू क्लॉथ मार्केट, खोलखंडोबा पद्माराजे विद्यालय, पंचगंगा हॉस्पिटलजवळील कार्यालय, कावळानाका फायर स्टेशनजवळील कार्यालय, कसबा बावड्यातील पॅव्हलियन मैदान कार्यालय, महाडिकमाळ परिसरातील कुटुंब कल्याण केंद्राजवळील कार्यालय. या सगळ्या संकलन केंद्रांवर आपल्या घरातील ई कचरा आपण पोहोचवणं ही जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे, ते आपलं कर्तव्य आहे.

श्रोतेहो, शिवाजी विद्यापीठानं विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यापीठातर्फे सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या प्रशिक्षकांच्या भत्त्यात दुप्पट वाढ केली आहे. आत्तापर्यंत प्रतिदिन 350 रुपये मिळणारा हा भत्ता आता 700 रुपये केला आहे. त्यामुळं खेळाडू आणि प्रशिक्षकांना स्पर्धांच्या कालावधीत होणाऱ्या दैनंदिन खर्चासाठी मोठा आधार मिळणार आहे.

श्रोते हो, पट्टणकडोली येथील छत्रपती शिवाजी तालमीचा मल्ल समर्थ गजानन म्हाकवे यांनी लखनौ इथं झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीत 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांची अमेरिकेत होणाऱ्या आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
1: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणी करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा, थोडे डोळे उशी द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आयबॅकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर जी डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत, एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये.
2: याबरोबरच कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. नमस्कार.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200. भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. भारत आणि बेल्जियम दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. बेल्जियमचे पंतप्रधान भारताच्या

तीन दिवसांच्या दौऱ्यावर काल रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्याबरोबर बेल्जियमचे संरक्षण मंत्री थिओ फ्रँकेन उपस्थित असतील. भारतीय उद्योग महासंघाच्या भारत युरोपियन संघटना मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात ते आपले विचार मांडतील. भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने तसंच व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण तसंच अक्षय ऊर्जा यांसारख्या परस्पर हितांच्या क्षेत्रामधील सहकार्य पुढे नेण्यासाठी यावेळी दोनही नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. लोकसंख्या वाढ आणि भविष्यातील पाण्याची गरज यांसारख्या वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संवेदनशीलता बाळगावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित पाण्याबाबतच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. पाणी बचतीचं तंत्रज्ञान स्वीकारावं, भारतीय उत्पादनाशी संबंधित घटकांना कार्यक्षम उपाययोजना विकसित करण्यास सक्षम करावं, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनांचं आणि कार्यशाळांचं आयोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बचत गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची सरासरी रक्कम वाढवण्यासाठी तसंच वैयक्तिक स्तरावरील उपक्रमासाठी कर्ज रक्कम दुप्पट करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर दिला जाईल. या बैठकीला रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, नाबार्ड, केंद्रीय मंत्रालय, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि इतर प्रमुख संबंधित संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशात आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत HPV लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष वयोगटातील एकंदर 10 लाख पात्र किशोरवयीन मुलींना HPV लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पात्र मुली आणि त्यांच्या पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन लखनौचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर NB सिंग यांनी केलं आहे. सरकारच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची वेळेवर पूर्तता करण्याच्या एकूण क्षमतेबाबत दिल्या जाणाऱ्या मूल्यांकनात जपान क्रेडिट रेटिंग संस्थेने भारताची दीर्घकालीन परकीय चलन आणि स्थानिक चलनविषयक श्रेणी एका टप्प्याने वाढवून ए अशी केली आहे. रेटिंगमधील ही सुधारणा भारताची भक्कम आर्थिक वाढ, विकासाचा पाया बळकट करण्यात आर्थिक धोरणाची परिणामकारकता आणि आर्थिक प्रणालीची सुधारलेली सुदृढता दर्शवते असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील आव्हानात्मक परिस्थिती असतानाही ही सुधारणा झाली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं CBIला दिले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपया यामधील फॉरेक्स स्वॅप सुविधेअंतर्गत गेल्या 31 ऑगस्टपर्यंत 126 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक परकीय चलन प्राप्त झालं आहे अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल दिली. पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुपयाचं मूल्य घसरत असताना डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जूनपासून विशेष फॉरेक्स स्वॅप सुविधा सुरू केली होती. रशियाने युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी दर्शवल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणखी एक शिखर परिषद स्तरावरील चर्चा करण्यास आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहा.
रशिया युक्रेन युद्धविरामासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने ट्रम्प आणि पुतीन यांची यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये अलास्का इथं भेट झाली.

0: होती. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 पोहोचली आहे आणि 4000 अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या पूर दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणी डीएनए नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान भारताने पूरग्रस्त नेपाळमधील मदतकार्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. भारताकडून आपत्कालीन साहित्याची 5वी खेप काल नेपाळला पोहोचली असल्याचं नेपाळमधील भारताच्या राजदूतांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या विमानातून 5.5 टन आवश्यक औषधांसह बोगद्यातील बचाव कार्यासाठी लागणाऱ्या विशेष उपकरणांनी सज्ज असलेले 11 सदस्यांचं बचाव पथकही दाखल झालं आहे. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी काल संसदेत बोलताना भारताचे आभार मानले. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची काल नियुक्ती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येत झालेल्या बैठकीनंतर या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारतात वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत रस्ते सुरक्षा विचार करण्याची बाब असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये एकंदर 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. देशातील रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी करण्यासाठी अधिक जनजागृती आणि वाहन चालवताना जबाबदार वर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले. EOS-05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 या प्रक्षेपकाद्वारे पहाटे 3 सुमारास उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल. EOS-05 या उपग्रहामुळे पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक बळकट होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी काल तिरुमला इथं दिली. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान गेल्या 14 वर्षांपासून असलेली भागीदारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख क्रिस मेन्स यांच्या उपस्थितीत काल विविध क्षेत्रांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या T20 आशिया करंडक स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगशी होणार आहे. रात्री 8 सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. मध्य प्रदेशमधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मानवी शरीर हा एक मौल्यवान परीस आहे। पुराणामध्ये परीस या मौल्यवान वस्तूचा उल्लेख केलेला आहे। या परीसाचं महत्व असं की त्याचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं। परंतु लोखंडाचं सोनं करणं या व्यतिरिक्त परीसाजवळ अन्य काहीही सामर्थ्य नाही। याच्या उलट मानवी शरीररूपी परीसाचा आहे। हा मानवी शरीररूपी परीस विशिष्ट परिस्थितीत ज्याला ज्याला स्पर्श करतो त्या सर्वांचं सोनं करतो। याच्या उलट तोच शरीररूपी परीस ज्याला ज्याला स्पर्श करील त्याची तो माती करून टाकतो। सुंदर विचार, मधुर उच्चार आणि उत्कृष्ट आचार या सर्वांनी भरलेला आणि भारलेला शरीररूपी परीस विश्वात कुठेही गेला किंवा कुठल्याही क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला तरी तो आपल्या अलौकिक सामर्थ्यानं तेथील परिस्थिती आणि वातावरण सोनेरी करील, सुरळीत आणि सुगंधित करील। हे घडवून आणण्यासाठी शरीररूपी परीस विशिष्ट प्रक्रियेनं चार्ज केला पाहिजे। उत्तम शिक्षण, उत्कृष्ट शिकवण आणि सुंदर संस्कार यांच्याद्वारा शरीररूपी परीस बालपणापासून प्रभावीपणे भरला गेला पाहिजे, तरच तो शरीररूपी परीस मानवी जीवनातील सर्व क्षेत्रात जिथं जाईल तेथील सर्व वस्तूंना, परिस्थितीला आणि माणसांना स्पर्श करील आणि त्या सर्वांचंच रूपांतर सुवर्णात करेल। याच्या उलट निकृष्ट दर्जाचं शिक्षण, अनिष्ट शिकवण आणि गलिच्छ संस्कार, अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि असहिष्णुता या सर्व अनिष्ट गोष्टींनी भरलेला शरीररूपी परीस जिथं जाईल तिथं स्पर्श करीत सर्वांची माती करील। थोडक्यात शरीररूपी परीस असा विलक्षण आहे की स्पर्श करून सोनं करण्याचं किंवा स्पर्श करून माती करण्याचं प्रचंड सामर्थ्य या शरीररूपी परीसाच्या ठाई वास करतं। म्हणून स्पर्श करून सोनं करणारा परीस तुम्हाला हवा की स्पर्श करून सर्वांची माती करणारा परीस हवा हे तुम्हीच ठरवायचं आहे, अन्य कोणीही नाही। म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। दैनंदिन जीवनामध्ये पैशाचे व्यवहार करताना माणसाचा बँकेशी संबंध येतो। जरुरीप्रमाणे पैसे खर्च केल्यानंतर उरलेले पैसे आपण बँकेत जमा करतो। काटकसरीनं जीवन जगणाऱ्या माणसाला सर्वसाधारणपणे पैशाची बचत करता येते, किंबहुना काटकसरीचं जीवन जगून माणसानं जास्तीत जास्त बचत करून बँकेत पैसे जमा करणं आवश्यक असतं। हे बचत केलेले पैसे भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नमुंजीसाठी किंवा प्रसंगी डॉक्टरची बिलं भरण्यासाठी उपयोगी पडतात। अशा पैशाची बचत न करणाऱ्या माणसांना जेव्हा आत्ता सांगितलेल्या प्रसंगी पैशाची गरज भासते तेव्हा त्यांना इतरांकडे हात पसरण्याची नामुष्कीची वेळ येते। थोडक्यात काटकसरीचं जीवन जगून पैशाची बचत करण्यात खरं शहाणपण आहे। ज्याप्रमाणे माणसाचा बँकेशी संबंध येतो त्याचप्रमाणे मानवी जीवनात माणसांचा दिव्य बँकेशी संबंध येतो। ही दिव्य बँक प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करून असते

माणसं त्यांच्या जीवनात जी बरी बुरी कर्म करतात त्यांचे सूक्ष्म ठसे उमटले जातात आणि ते हृदयातील दिव्य बँकेत जमा होतात. या बऱ्या बुऱ्या सूक्ष्म ठशांना पाप पुण्य असं म्हणतात आणि ते सर्व पाप पुण्य दिव्य बँकेत जमा करण्याचं कार्य अंतर्मनाकडून सबकॉन्शियस माइंडकडून घडत असतं. हा सर्व प्रकार अत्यंत गुप्तपणे अचूकपणे सहजपणे आणि कुशलतेनं शरीराच्या अलौकिक अंतर्गत व्यवस्थेकडून आश्चर्यकारक पद्धतीनं घडत असतो. माणसाचं दुर्दैव असं की हा सर्व प्रकार गुप्तपणे आणि चोखपणे चालत असतो याची जाणीव त्याला नसल्यामुळं त्याच्या हातून जे घडायला पाहिजे ते घडत नाही आणि जे घडायला नको त्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून घडत राहतात आणि त्याचे दुष्परिणाम माणसालाच भोगावे लागतात. पाप पुण्य हे शब्द उच्चारले गेले की अनेक लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात आणि बहुतेकांना पाप पुण्याच्या संकल्पना मागासलेपणाच्या वाटतात. अर्थात असं वाटण्याचं महत्वाचं कारण हे की पाप पुण्याच्या संकल्पनांसंबंधी लोकांनी गल्लत केलेली असते. त्याचप्रमाणे पापाला पुण्य आणि पुण्याला पाप समजण्याची चुकीची पद्धत समाज जीवनामध्ये रूढ झालेली आहे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की पाप पुण्य या दोन्ही संकल्पना काल्पनिक नसून जीवनाशी प्रत्यक्ष संबंधित आहेत. किंबहुना पाप पुण्याचा हिशेब चुकता करणं म्हणजेच मानवी जीवन असं म्हटलं तर ते अधिक योग्य ठरेल. दुष्कर्मातून पाप निर्माण होतं आणि पापाची परिणिती दुःखात होते. याच्या उलट सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं आणि त्याची परिणिती सुखात होते. दुष्कर्म किंवा सत्कर्म दुःख किंवा सुखरूपानं फळण्यापूर्वी ते पाप पुण्य या स्वरूपात अंतर्मनाच्या द्वारे हृदयाच्या दिव्य बँकेत जमा झालेलं असतं. हे पाप पुण्याचं दिव्य बँकेत जमा झालेले सूक्ष्म ठसे मानवी जीवनात प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत असतात. माणसं जीवनात जे अनिष्ट विचार उच्चार आचार करतात ते सर्व हृदयातील दिव्य बँकेमध्ये जमा झालेल्या पापांच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. परिणामी या लोकांची अधोगती किंवा अधपतन होतं. याच्या उलट माणसं इष्ट विचार उच्चार आचार करतात तेव्हा ईश्वरी बँकेत जमा झालेल्या पुण्याच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त होते आणि त्याची परिणिती त्यांना सुख शांती समाधान यश आणि समृद्धी प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरते. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचं हे विधान चिंतनीय आहे. When the thoughts deposited in the subconscious mind are harmonious, constructive and peaceful, the magic working power of the subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings and the best of everything. पैशाचे सर्व व्यवहार मानवी बँकेत बहिर्मनाच्या द्वारे केले जातात. याच्या उलट हृदयातील दिव्य बँकेचे पाप पुण्याचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून केले जातात. आत्ता म्हटल्याप्रमाणे हृदयातील दिव्य बँकेचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून अत्यंत गुप्तपणे अचूकपणे सहजपणे आणि कौशल्यानं होत असतात. जीवनात माणसांना जी सुखदुःख भोगावी लागतात त्यांचा संबंध परमेश्वराच्या कृपा किंवा कोपाशी नसतो तर त्याचा संबंध त्यांनी हृदयातील दिव्य बँकेत जमा केलेल्या पाप पुण्याशी असतो. जीवनात चांगलं घडलं की आपण म्हणतो की ईश्वराची कृपा होय आणि वाईट घडलं की आपण म्हणतो हा देवाचा कोप झाला. प्रत्यक्षात मात्र परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करत नसतो. थोडक्यात मानवी शरीर ही एक अलौकिक दिव्य बँक असून मानवी जीवनात त्याच्या सुखदुःखाला कशी कारणीभूत ठरत असते हे या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल. याचाच अर्थ असा की सुखी होणं किंवा दुःखी होणं हे सर्वस्वी माणसाच्याच हातात असतं

0: म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
5: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
4: द कोल्हापूर अर्बन बँक.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी। ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा। संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्रीनगर मैदानासमोर, कोल्हापूर। फोन नंबर 94220 43 399।

0: संत एकनाथ महाराजांची ही रचना, संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी आणि हा आवाज होता सुरेश वाडकर यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. आमच्या वैविध्यपूर्ण प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात. आता सकाळचे ठीक 9 वाजलेले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोतेहो नमस्कार. गीतबहार ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार जोडीमधील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा वाढदिवस. कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी.

मिस्टर एक्स इन बॉम्बे या चित्रपटासाठी हा आवाज होता किशोर कुमार यांचा आणि हे गीत लिहिलेलं होतं आनंद बक्षी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचा युगलस्वर. आए दिन बहार के या चित्रपटासाठी पुन्हा एकदा गीतरचना आनंद बक्षी यांची.

काल प्यारेलाल या लोकप्रिय संगीतकार जोडीपैकी प्यारेलाल शर्मा यांचा आज वाढदिवस. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ऐकतो आहोत. आता शागिर्द या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा हा युगल स्वर होता शागिर्द या चित्रपटातल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतासाठी. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार जोडीमधील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा आज वाढदिवस. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण त्यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीतं ऐकली. अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं जे अविस्मरणीय आहेत, अशा गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये.

0: त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊयात. श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा. आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-26-24. जरूर फोन करा आणि आपल्या सुंदर आठवणी आम्हाला सांगा. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

0: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका शिक्षक दिनाच्या अनुषंगाने सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान 15व्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता विवेक ओबेरॉय यांचाही आज वाढदिवस. तेव्हा कार्यक्रमात उत्तरार्धामध्ये ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील 2 गाणी. सुरुवातीला अर्थातच साथिया या चित्रपटासाठी सोनू निगम यांचा आवाज.

साथिया या चित्रपटासाठी हा आवाज होता सोनू निगम यांचा. श्रोतेहो, सध्या आपल्या देशात नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे. तेव्हा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषतः युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आमच्याशी बोला आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224.

0: मस्ती या चित्रपटासाठी समीर यांचं हे गीत होतं. संगीत आणि आवाज आनंदराज आनंद यांचा. श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीतील लक्ष्मीकांत प्यारेलाल या लोकप्रिय संगीतकार जोडीतील प्यारेलाल शर्मा आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता विवेक ओबेरॉय यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊयात, त्यांचं अभिष्टचिंतन करूया आणि आज या कार्यक्रमात आता इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 9:30 वाजलेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम एनसीईआरटीचा उमंग.

0: काय झालं काय?
1: काम क्रोध विंचू तावला, तम घाम अंगाशी आला, त्याने माझा प्राण चालिला.
0: अरे बापरे,
1: अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे
2: देवा
1: रे देवा, काही मी करू,
2: विंचू चावला
1: कुणाला सांगू.

0: इंगळीनं तिनं म्हणजे
1: त्या इंगळीनं
0: त्या इंगळीनं
1: हो
0: इंगळी म्हणजे मोठा विंचू
1: हा मोठा विंचू
0: इंगळी म्हणजे मोठा विंचू केवढा
1: केवढा
0: तुझ्या एवढा
1: असं असं
0: मनुष्य इंगळी अती दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाणव त्या इंगळीची अरे विंचू तावला अरे विंचू तावला अरे का का का का का का का का

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात भारूड आत्ताच आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात प्रेम संन्यास या नाटकातलं वसंत देसाई यांनी लिहिलेलं नाट्यपद, संगीतबद्ध केलंय अनंत दामले यांनी.

0: बालगीत आत्ताच आपण ऐकलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका शिक्षक दिनाच्या अनुषंगानं सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान 15व्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान 15वा म्हणून साजरा केला जातो. या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्य पटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात, म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधापण निर्माण हो असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण निदर्शन करू शकत नाही, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी गृहदेवता या चित्रपटासाठी.

0: होनाजी बाळा या नाटकासाठी रामदास कामत यांचा हा आवाज होता. श्रोते हो, याचबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, काही वेळाच्या अवधीनंतर आपण मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत, पण तत्पूर्वी ही व्यावसायिक विश्रांती.
1: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव.
2: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
1: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
2: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव.

0: आणि विश्रांतीची वानवा यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
1: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत. हा, कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
0: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: कमी वेळात जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाल आहे.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
8: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
9: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
8: कळलं.
9: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा असल केशर बदाम पिस्ता युक्त
8: रुचिरा केशरी दूध मसाला.
10: पत्रोत्तरांची खुमारी,
11: अनुभवांची शिदोरी,
10: हिंदी मराठी गाणी,
11: तुमची आणि आमची आकाशवाणी.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वैविध्यपूर्ण प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात. 10:30 झालेली आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजामध्ये पी सावळाराम यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी. शिकलेली बायको या चित्रपटासाठी

0: आपण घेतो आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.
2: झालांची कागद

0: कॉम मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात.
1: तर श्रोते हो, अवश्य ऐका ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन

0: नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला, आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश। यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स। आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही। आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत कन्यादान। या चित्रपटासाठी आवाज आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा।

0: धर्मकन्या या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा हा स्वर होता. पी सावळाराम यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: त्यांना लोकांना वाटतं की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्य पटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात, म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधापण निर्माण हो असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण निदर्शन करू शकत नाही, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
0: श्रोते हो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या विषयीचं हे निवेदन. सध्या आपल्या देशामध्ये नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे, तेव्हा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषत युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे याविषयी आमच्याशी बोला आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. आमचा फोन नंबर आहे 02-231-266-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-231-266-24.

चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतो आहोत. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया माणसाला पंख असतात या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा हा स्वर. पी सावळाराम यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे मीना मंगेशकर यांनी.

0: सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. माहेरची माणसं या चित्रपटासाठी हा आवाज होता अनुराधा पौडवाल, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांचा. मराठी चित्रपट संगीतात या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुधीर फडके आणि रेखा डावजेकर यांचा आवाज. गदी माडगुळकर यांचं संगीत, माफ करा, गदी माडगुळकर यांचं गीत, दत्ता डावजेकर यांचं संगीत, चित्रपट धरतीची लेकरे.
1: आवडला मज मनापासून गडितो घोड्यावरचा, आवडला मज मनापासून गडितो घोड्यावरचा. कराडचा की कोल्हापूरचा, कराडचा की कोल्हापूरचा, दिसला मोड

0: डोलिस हिरवा फेटा
1: गबाल फेटा
0: घोड्यावरची मांड पाहता घोड्यावरची मांड पाहता।

0: पुशील गावन पुशील झालीन बोला ताली नावन पुशील गावन पुशील झालीन बोला ताली घडून येत घडल बाई खून राहिली
1: गाली बाई खून

धरतीची लेकरे या चित्रपटातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमच्यासोबत शिल्पा. श्रोते हो, आज हिंदी चित्रपट सृष्टीतील लक्ष्मीकांत प्यारेलाल या लोकप्रिय संगीतकार जोडीमधील प्यारेलाल शर्मा यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं ऐकूया त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील नितांत सुंदर गाणी. कार्यक्रमाची सुरुवात करूया मुकेश यांच्या आवाजातल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं मिलन या चित्रपटासाठी, अर्थात संगीत दिलेलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. आवाज आहे मोहम्मद रफी यांचा.

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका शिक्षक दिनाच्या अनुषंगानं सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ जे पी नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप

धरती कहे पुकार के या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज लक्ष्मीकांत प्यारेलाल या लोकप्रिय संगीतकार जोडीतील प्यारेलाल शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या नितांत सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेतो आहोत. त्यासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दो रास्ते या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा युगलस्वर. गीतकार आहेत आनंद बक्षी.

श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा. आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।
2: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी अपयशाला आपण संधी मानली तर आपण

0: चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो,
1: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
2: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकूया मेरा गाव मेरा देश या चित्रपटासाठी पुन्हा एकदा आनंद बक्षी यांची गीतरचना, स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

आन मिलो सजना या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आणि आपण आता आनंद घेतो आहोत हिंदी चित्रपट संगीताचा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. श्रोते हो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. सध्या आपल्या देशात नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे, तेव्हा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषत युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे याविषयी आमच्याशी बोला आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231 2 65 26 24.

0: फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-26-24 तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंही आम्हाला सांगा.
1: श्रोतेहो 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा ते लोकांधे आहेत, कोणाला त्याची गरज आहे. आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपल्याला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात.
0: तेव्हा श्रोते हो नेत्रदानाचा संकल्प करूया. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकूया गोरा और काला या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची.

इम्तिहान या चित्रपटासाठी हा आवाज होता किशोर कुमार यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ड्रीम गर्ल या चित्रपटातलं सर्व श्रोत्यांच्या आवडीचं त्यांच्या मनातलं हे गाणं.

अमर अकबर अँथनी या चित्रपटासाठी हा आवाज होता किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश आणि लता मंगेशकर यांचा. आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अर्थातच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार जोडीतील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यापैकी प्यारेलाल शर्मा यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांनी संगीत दिलेल्या नितांत सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेतला गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. याबरोबरच आता या कार्यक्रमात निरोप द्या. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: तो कृपया लक्ष द्या. प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
2: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय मैत्रिणींनो, श्रावण महिन्याचे हे दिवस, त्यामुळे अगदी भरपूर मजेत आहात ना? या दिवसातलं उत्साही वातावरण आणि कोणत्या ना कोणत्या कारणानं मैत्रिणी भेटतात. घरातही अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, छान घराची सजावट करतो. सख्यांनो, श्रावणात तर अगदी सणांची रेलचेलच असते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाजत उकडावा असं हे समीकरण आपल्याला परिचित आहे. त्यामुळे त्या त्या सणाला तो पारंपरिक पदार्थ अजूनही आपण हमखास करतो. सारेच सण हे ऋतूनुसार येतात आणि खरं तर हे पारंपरिक पदार्थ बनवण्यामागे देखील शास्त्रीय दृष्टिकोन दडलेला आहे. पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी हितकारक असतात. सख्यांनो, दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलते. आपला बराच वेळ मोबाईल स्क्रोल करण्यात जातो. बऱ्याचदा तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याचं सुद्धा राहूनच जातं. मैत्रिणींनो, वय कोणतंही असो, आपला आहार पोषक घटक द्रव्यांनी परिपूर्णच हवा. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या डाळी, कडधान्य, पालेभाज्या, हंगामी फळं यांचा योग्य वापर करून आपला आहार पौष्टिक बनवता येतो. मैत्रिणींनो, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू आहे. चला तर या निमित्तानं आपलं जेवणाचं ताट विविध रंगी सजवूया. सुदृढ कुटुंब, सुदृढ समाज बनवण्याचा प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हटलं की हमखास ठरलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे मंगळागौरीचे खेळ. ठिकठिकाणी हे खेळ रंगतात आणि साऱ्या जणी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होतात. मैत्रिणींनो, हे खेळ देखील आपल्या

0: हा पारंपरिक ठेवा आहे. खेळ खेळताना शारीरिक व्यायाम होतो, शिवाय अनेक जणी आपल्या सोबत असल्यानं खेळ खेळायला भरपूर मजा येते, शरीरही लवचिक राहतं. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांना. त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या मैत्रिणीनं.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय योगपटू आणि विश्व आशियाई योगासन क्रीडा विजेत्या धनश्री लेकुरवाळे यांच्याशी गप्पा करणार आहोत. त्या म्हणतात की निरोगी आरोग्यासाठी योग साधना ही फक्त एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभर रोज केली पाहिजे. भारतासाठी 23 पेक्षा जास्त पदकं जिंकलेल्या धनश्री लेकुरवाळे या आपल्या नागपूरकरांसाठी तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून योगाभ्यासाला सुरुवात करणाऱ्या धनश्री लेकुरवाळे यांनी योगामध्ये आपला ठसा उमटवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून अनेक पदकं त्यांनी जिंकलीत, पुरस्कारही त्यांना मिळालेत. मैत्रिणींनो आज 200 पेक्षा जास्त मुलांना त्या योगाभ्यासाचे धडेही शिकवत आहेत. तर अशा या योगा इंटरनॅशनल खेळाडू असणाऱ्या धनश्री लेकुरवाळे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेले आहेत. तेव्हा सर्वात आधी धनश्री लेकुरवाळे आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: धनश्रीताई, आज जिथे तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकलेली आहेत, अनेक पुरस्कारांच्या मानकरी तुम्ही आहात, खरंच आम्हा नागपूरकरांसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही की तुम्ही एक योगा इंटरनॅशनल खेळाडू आहात आणि आज तुमच्याशी गप्पा करताना खरंच खूप छान वाटतंय. तर धनश्रीताई, सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. योगाभ्यासाची सुरुवात तुम्ही अगदी वयाच्या लहानपणापासून केली आहे, तर इतक्या लहान वयात योगाकडे तुम्ही कशा वळलात, कशी प्रेरणा मिळाली की तुम्ही याकडे वळलात?
2: माझ्या घरी ना लहानपणापासून मी बघितलं होतं की स्पोर्ट्स एक कल्चर असतं ना प्रत्येक फॅमिलीचं, तर लाईक माझ्याकडे स्टडी प्लस स्पोर्ट्स असं दोन्ही पण मी कल्चर बघितलं होतं. सो पॅरेंट्स असं इच्छा होती की मुलांनी स्टडी बरोबर स्पोर्ट्स करावाच, तर आम्ही लहानपणापासून नेहमी आम्हाला म्हणजे मला वाटतं की आम्ही 2 वर्षाचं होतो तेव्हापासून व्हॉलीबॉल म्हणजे खेळायचं नाही पण ऍटलिस्ट तुम्ही ग्राउंडवर जायचं, कारण मुलांना सवय तेव्हाच लागते जेव्हा ते बघतील. माझ्या आई आणि बाबांचं नेहमी हे होतं की कंपल्सरी नाही की तुम्हाला खेळायचंच आहे पण ऍटलिस्ट तुम्ही मैदान उतरून जेव्हा तुम्ही बघाल की बाकी सगळे कसे तेव्हा बरोबर तुमच्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल. आणि असं करता करता मी बघितलं की व्हॉलीबॉल, मग त्याच्यानंतर स्विमिंग आणि नंतर मग योगा, असं करत करत मग ते बघता बघता योगामध्ये हे करिअर माझं आता बघता बघता 24 वर्ष झाले आणि याच्यामध्ये मी 24 वर्षापासून आले.
1: साधारण किती वर्षांपासून असं वाटलं तुम्हाला की?
2: आम्हाला वाटतं मी 6 वर्षाची असेल म्हणजे त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती 6 वर्षाची असताना. आणि तेव्हा तर आपण बघतो की योगा म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं ऍज अ स्पोर्ट्स म्हणून, आणि अशा वेळी पॅरेंट्सचा इतका चांगला सपोर्ट मिळणं, कारण प्रत्येक जण पॅरेंट्सला योगामध्ये काय करिअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली व्हॉलीबॉल प्लेअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली स्विमर आहे, तू काय योगामध्ये टाकतोय, याच्यात काही फ्युचर नाहीये. पण मला आता सांगताना खूप प्राऊड वाटतं की बघा, जर तेव्हा जर मी हा जर करिअर चूज नसता केला तर आज धनश्री लेकुरवाळे हे मार्केटमध्ये नाव कोणाला माहितीच नसतं, कारण कुठल्या तरी डिफिकल्ट यांनी आपण सुरू करतो पण त्याचंच मला वाटतं की फळ जे असतं ते खूप छान मिळतं. आणि आज आपण योगाला पण बघतोय किती चांगला एक दर्जा मिळाला आहे आणि त्यामध्ये आपलं नाव असणं तर मला एक खूप प्राऊड फिलिंग वाटतं.
1: खरंच आहे. धनश्रीताई, रोजचा सराव कसा असायचा तुमचा मग जेव्हापासून तुम्ही योगाला सुरुवात केली तेव्हा?
2: स्टार्टिंगला कधी माझ्या आईने इतकं प्रेशर केलंच नाही की ठीक आहे, कारण योगा म्हटल्यानंतर हा पूर्ण फ्लेक्झिबिलिटीचा गेम आहे आणि माझं हे नॅचरली खूप फ्लेक्झिबिलिटी नव्हती, तर आर्टिफिशियल प्लस नॅचरल याचा यूज करून माझ्या आईने मला काही टेक्निक शिकवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी पुढे केलंय. तर त्याच्यानंतर डायट खूप इम्पॉर्टंट आहे. मी बघितलं कुठलं पण तुम्ही स्पोर्ट्स खेळत आहे तुमचा स्टॅमिना चांगला असला पाहिजे, तुम्ही काय खात आहे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे हे पण खूप मॅटर करतं, कारण भरपूर प्लेयर्स असे आहे की त्यांना प्रॉपर डायट प्रोटीन्स हे नाही मिळत. तर आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप लक्ष ठेवलं होतं आणि मेन होतं की ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी तन मन यांनी तुम्हाला प्रॅक्टिस सराव करावा लागेल, कारण कुठलाच प्लेअर हा एका दिवशी प्रॅक्टिस करून पुढे जात नाही. तर माझे प्रोफेसर असल्यामुळे ती नेहमी आम्हाला सांगायची की नाही बघा, तुम्हाला जसं शाळे शाळेमध्ये वर्षभर अभ्यास कराल तेव्हा जाऊन त्याचा रिझल्ट चांगला भेटणार. सेम तुम्हाला स्पोर्ट्समध्ये पण, कारण लहान असताना कसं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि जनरली असं फ्रेंड्सने सांगितलं तर पटकन कळतं.

0: तर आमची आई आमचे फ्रेंड्स बनून म्हणजे पॅरेंट्स मी बघितले आहे की प्रॉपर, कारण आता जर मी म्हंटल इथून जर 30 वर्ष आधीचे पॅरेंट्स त्यांचं कधी होतच नाही की मुलांनी स्पोर्ट्स कडेच जायला पाहिजे, पण आमचे पॅरेंट्स हे आमचे पहिले फ्रेंड्स बनले आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की जितके चांगली आपण प्रॅक्टिस करू किंवा जितकं चांगलं फोकस करून आपण या गोष्टीकडे जाऊ तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा भेटणार आहे. आणि आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं शिकवलं होतं योगामध्ये आणि ती सुरुवात झाली. आणि मी बघते आहे की खूप गोष्टी या मॅटर करतात, या छोट्या छोट्या गोष्टी, आपण दिनचर्या आपली ही खूप मॅटर करते. तर आईने प्रॉपरली सकाळी उठण्यापासून रात्रीपर्यंत तुमचा आहार, तुम्ही झोप किती तासाची घ्यायची आणि सराव किती तासाचा करायचा हे सगळं आम्हाला प्रॉपरली शेड्यूल करून दिलं.
1: अच्छा, म्हणजे असं म्हणतात ना की यशस्वी माणसाच्या मागे एक मेंटॉर असतो, एक गुरु असतो, आईचा सर्वात मोठा हातभार आहे असं मला वाटतं.
0: हो, आई आणि बाबा डेफिनेटली, कारण त्या काळी मुलींना बाहेर पडू देणं आणि त्या काळी एक असं क्षेत्र निवडू देणं ज्याच्यात लोकांचा अपोज होता, तर मी म्हणेल सगळ्यात मोठी सुरुवात आहे घरच्यांनी चांगल्यानी केली होती, तर सगळ्यात महत्वाचे माझ्यासाठी ते आहे या क्षेत्रात.
1: खरंच आहे, म्हणजे घरच्यांची सोबत होती आज म्हणून तुम्ही इथवर पोहोचला आणि तुमची मेहनत सुद्धा हे खूप गरजेचं आहे. तर धनश्रीताई, भारतासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही पदकं जिंकलेली आहेत, तेव्हा या सर्वांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी कामगिरी कोणती?
0: मी म्हणेल की प्रत्येक प्लेअरसाठी इंटरनॅशनल लेवल हे सगळ्यात महत्वाचं असतो. आणि मी तर 2013 इंडियाला रिप्रेझेंट करते एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तितक्याच लेवलची होती. फक्त प्रत्येक कॉम्पिटिशन माझ्यासाठी टास्क खूप वेगवेगळे होते, कारण एक प्लेअर म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये इंजुरी होणारच आहे. कारण कुठलाच प्लेअर मला वाटत नाही विदाऊट इंजुरी त्याला कधी तो डायरेक्ट मेडल घेऊन आला असेल. तर माझं आणि एक इंजुरीचं खूप मोठं एक मी म्हणेल आमचं खूप चांगली फ्रेंडशिप होती की जेव्हा जेव्हा माझे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन यायचे तेव्हा माझ्याजवळ काहीतरी इंजुरी असायची, पण त्याला घेऊन पण एक नवीन कॉम्पिटिशन नवीन एक्सपिरियन्स होता. त्यामुळे प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तेवढीच महत्वाची होती.
1: अच्छा, पण तरी अशी एखादी आठवणीतली असेल ना की जी आजही आठवत असेल की नाही हे सर्वात मोठं काम होतं माझ्यासाठी, आठवतं का असं काही?
0: हो, जेव्हा मी 2014 मला एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो माझा. आणि डेफिनेटली एक दुसरा पण एक्सपिरियन्स आहे आफ्टर मॅरेज, कारण तो सपोर्ट पण खूप गरजेचा असतो आफ्टर मॅरेज. तर मी दोन्ही पण सांगेल. तर पहिला तर माझा एक्सपिरियन्स होता 2014 जेव्हा मी सेकंड टाइम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळायला गेले होते. तर त्यावेळी जेव्हा मी दिल्ली एअरपोर्ट पासून मी सिओलला, आमचं साऊथ कोरियाला कॉम्पिटिशन होती, मी ज्यावेळी सिओलला जात होते त्यावेळी मला फक्त सगळेजण होते धनश्री तुझ्यासाठी काहीतरी न्यूज आहे. तर मी त्यावेळी लहान होती आणि मला असं वाटायचं की 2013 मी थोडं शांत होती, पण 14 कसं ना आपण आता सेकंड टाइम टीम मध्ये आहे तर लाईक असतं एक वेगळं काहीतरी असतं की ठीक आहे हम भी बॉस आहे लाईक असं असतं. तर मी खूप बदमाशी करायची, तर आय थॉट की पक्का मला तिथे गेल्यानंतर आता काहीतरी लाडू भेटणार आहे, पण तो तसं नव्हतं. मी जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर उतरली तिथून तर व्हेन्यू पर्यंत प्रत्येक स्क्वेअरमध्ये धनश्री लेकरुवायचे बॅनर लागले होते. आणि मला वाटते खूप मोठी गोष्ट आहे की दुसऱ्या देशात आपले बॅनर्स लागणं आणि तो आनंद खूप वेगळा असतो. पण फॉरेनमध्ये गेल्यानंतर तुमचं सीम पण असं काम करत नाही लगेच की तुम्ही घरी जाऊन तो आनंद पहिले सांगावा फोनवर की नाही नाही माझे प्रत्येक ठिकाणी बॅनर्स लागले आहे. तर माझ्यासाठी ती खूप छान आणि एक म्हणजे खूपच चांगलं अभिमानास्पद म्हणेल मी त्याला, तो एक खूप चांगला हे होता. आणि सेकंड गोष्ट आहे ती बघा प्रत्येक ठिकाणी जसं मी म्हटलं आई बाबांचा असा सपोर्ट महत्वाचा आहे, तसंच मला वाटतं आफ्टर मॅरेज कुठल्या पण मुलीसाठी तिच्या लॉस फॅमिलीकडचा पण सपोर्ट खूप महत्वाचा आहे. गंमत तर माझी ही होती की माझं नोव्हेंबरला लग्न झालं आणि 3 दिवसांनंतरच लगेच माझी एक स्टेट कॉम्पिटिशन होती आणि ती खेळल्यानंतरच मला इंटरनॅशनल चान्स मिळणार होता. सो ज्या दिवशी माझ्या आईच्या घरची कथा होती तर मी कथा फिनिश करून लगेच माझ्या कॉम्पिटिशनला निघणं, जनरली मुलीची मेहंदी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी बघितलं की जाऊ देत नाही, आणि मी कॉम्पिटिशन त्याच्यात खेळून पण मेडल घेऊन जेव्हा वापस आली आणि तिथून माझी ती एक नवीन फॅमिली सोबत जी सुरुवात होती ती खूप चांगली होती. आणि त्यांच्यासोबत मी आत्ता लास्ट इयर 2025 एशियामध्ये गोल्ड मेडल घेऊन आला. तर मला वाटतं जेवढे आई बाबा महत्वाचे आहेत तेवढे लॉसकडचे फॅमिली किंवा हस्बंडचा सपोर्ट हा सुद्धा मला 3 दिवसाच्या लग्नानंतरचा खूप महत्वाचा होता.
1: आणि खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही की या सगळ्यांची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळते. तर आता तुम्ही गोल्ड मेडल बद्दल पण बोलला, तर जेव्हा तुम्ही आशियाई योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावला तेव्हाचा अनुभव काय सांगता येईल? कारण एक तो खूप प्राऊड फील होतं त्यावेळी ना, तो अनुभव वेगळा असतो.
0: हो, आपण बघितलं

0: म्हटलं की जसं आता एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक्स या सगळ्यामध्ये प्रत्येक प्लेअरचं एक असतं की मेडल मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप झटपटी करतो एक कुठला पण प्लेअर, कारण त्याचं ड्रीमच हे असतं की आपण ऑलिम्पिक्स पर्यंत जायला पाहिजे. तर सध्या आमच्या या योगामध्ये ऑलिम्पिक्स नाहीये, पण डेफिनेटली 2036 ऑलिम्पिकमध्ये योगा येणार आहे. तर प्रत्येकाचा एम डेफिनेटली 2036 राहणारच आहे. पण एक अनुभव, जेव्हा मला वाटतं मेडलच्या आधी पण जे ब्लेझर भेटतं इंडियाचं, तो लोगो लागलेलं, आपण साधे किती पण ब्लेझर घालू पण तो एक म्हणजे स्पीचलेस आपण कधी होणार नाही, पण एका इंडिया लिहिलेलं ब्लेझर जेव्हा तुम्हाला कोणी घालून देतं ते खूप महत्वाचं होतं. कारण त्यानंतर तुम्ही फक्त नागपूरकर राहत नाही किंवा महाराष्ट्र राज्याचे राहत नाही, तुम्ही रिप्रेझेंट करता आपल्या देशाला. तर हे खूप एक वेगळं अभिमान होतं. आणि देशासाठी खेळणं म्हणजे एक आपलं एम असतं की नाही, कुठल्या पण देशात गेल्यानंतर आपण आपल्या देशासाठी मेडल घेऊन येणं. तर माझे प्रत्येक ठिकाणी हेच राहायचं की मी जेव्हा खेळते, आणि आईचं नेहमी असायचं की जो तुला चान्स मिळतोय ना तो लास्ट चान्स म्हणून युज करायचा आणि मेडल घेऊन यायचं. जितका तुझं 100% आहे ना ते देऊन ये, मग ते 2-3 दिवस तुझे चांगले गेले ना मग तुझं वर्षभर चांगलं जाईल. आणि डेफिनेटली या गोष्टी आई नेहमी मला असं, आई आणि बाबा चांगल्या चांगल्या गोष्टी अशा होत्या की ते सांगायचेच. आणि त्या याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मला 2013 मी गोल्ड मेडल घेऊन आली, तो आनंद खूप जास्त वेगळा होता. कारण फर्स्ट टाइम इंडियाचं ब्लेझर, देन ती जिम्मेदारी, आणि त्याच्यानंतर बऱ्याच जण होते की तू पहिल्यांदा जाते होईल का तुझ्याकडनं, लाईक असतं
1: प्रेशर असतं का,
0: खूप प्रेशर होतं. पण मला वाटतं की योगाचा इतका बेनिफिट होतो ना आपल्याला, काही प्राणायाम किंवा आपल्या आजूबाजूला जे आपले कोचेस असतात ते चांगले पॉझिटिव्हिटी आपल्याला किती देतात हे पण एका प्लेअरसाठी खूप मॅटर करतं. तर सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आणि टाय होणं कुठल्या प्लेअर सोबत, जो आतापर्यंतचा एशियनचा मेडलिस्ट आहे अशा प्लेअर सोबत टाय होऊन जेव्हा तुम्हाला मेडल मिळतं, तर मला वाटतं फक्त डोळ्यातून अश्रू येतात, कारण तो खूप अविस्मरणीय क्षण आहे.
1: खरंच आहे, अभिमानाचा क्षण आमच्यासाठी पण असतो. आणि धनश्री, ते जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता दुसऱ्या देशांमध्ये, जेव्हा तुम्ही जाता देशाबाहेर किंवा देशात जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता तेव्हा, आणि योगासनांचं महत्व पटवून सांगता, तेव्हा एक भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं जातं बाहेर?
0: मी तर म्हणेन भारतीय लोकांची बाहेर योगासनासाठी खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे जर आपण फॉरेनमध्ये जर आपण बघितलं ना, तर सगळ्यात जास्त आपले इंडियन लोक आहेत जे योगा शिकवतात. म्हणजे योगा म्हटल्यानंतर हा मूळ भारताचाच आहे. आणि इथली जी टीचिंग टेक्निक्स आहे किंवा इथल्या खूप सगळ्या ज्या टेक्निक्स आहे ना, ते फॉरेनरला अट्रॅक्ट करतात. आता बऱ्याचदा मी पण काही सेशनसाठी जाते किंवा काही, तर मी बघितलंय की त्यांना एक अट्रॅक्शन वेगळं आहे इंडियन्सचं. कारण योगा म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ माहिती आहे, आपल्याला भरपूर गोष्टी त्याच्या माहिती आहे. आणि आपल्या इथलं म्हटल्यानंतर आपली ती जिम्मेदारी आहे की सगळीकडे म्हणजे त्याचा प्रसार करायला पाहिजे. तर एक खूप चांगल्या पद्धतीने ते लोक आपल्याला घेतात. आणि मी म्हणाल की यंगस्टरसाठी तर खूप चांगली करिअर अपॉर्च्युनिटी सध्या आहे या क्षेत्रामध्ये.
1: की आता सध्या म्हणजे तरुणांसाठी काय सांगणार, की तरुणांना सुद्धा योगा याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, त्यांनी एक करिअर म्हणून पण बघता येईल का त्यांना?
0: डेफिनेटली मी म्हणेल की बघा, योगामध्ये फक्त तुम्हाला प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे, त्याच्यात प्रॉपर तुम्ही मास्टर की करा. कारण काय होतं ना, आपण बघतो की योगा तर हा आज गार्डनमध्ये पण आहे, ऑनलाईन बघून बरेच जण शिकतात. तर मला असं वाटतं की तसं न शिकता कुठून तरी आपण प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. कारण योगासनाचा जो कुठला तुमचा गाईड असेल तो एक डॉक्टर लाईकच आहे. कारण आता माझ्या इथे पण आमचे सेंटर्स आहे, तर आम्ही बघतो की आमच्या सेंटरमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहे, लाईक 4 वर्षापासून तर एजेड पण आहे. आणि आज बघितलं तर प्रत्येक लोकांना वेगवेगळे आजार आहे. तर या आजारांवरती जर तुम्हाला काम करायचं आहे किंवा तुम्हाला जर योगा स्टुडिओ करायचं आहे किंवा तुम्हाला परदेशाच्या बाहेर जायचं आहे, तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की उठून जर कोणी पण योगा शिकवत आहे त्याला प्रॉपर नॉलेज नाही राहणार. आणि अशा वेळी आपण मग काय म्हणतो की योगासनानी काहीच फायदा होत नाहीये. तर का होत नाहीये? कारण समोरच्याला तितकं नॉलेज नाही. म्हणून मी म्हणेल की जेवढे पण यंगस्टर्स आहे, तुम्हाला जर या क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर प्रॉपर ठिकाणी जाऊन तुम्ही गाईडलाईन घ्या, ते कसं शिकायला पाहिजे आणि कसं ते अप्लाय करायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाचे डिसिजेस हे वेगवेगळे राहील, त्याचं एज सुद्धा मॅटर करतं, भरपूर गोष्टी मॅटर करतात. त्याचं प्रॉपर नॉलेज घेऊन जर तुम्ही बाहेर जाल तर मी म्हणेल तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे, अपॉर्च्युनिटीज खूप सगळ्या आहे, किंवा भरपूर ठिकाणी भरपूर चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी यंगस्टरसाठी आहे.
1: खरंच. तर धनश्रीताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया. आपण आपल्या या कार्यक्रमात आज कुठलं गीत ऐकायला आवडेल?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया परत आपल्या या मुलाखतीकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी धनश्री लेकुरवाळ यांच्याशी आज आपण गप्पा करतोय. तर धनश्री ताई, आता पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण हल्ली बघतो की योगा फॉर्म मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आजकाल लोक करतात आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने योगा करतात आहे. म्हणजे हल्ली आपण बघतो झुंबा आहे, आणखी बरेच प्रकार सध्या आलेले आहेत, तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
1: बघा, मला असं वाटतं कुठेही पण जा, पण तुम्हाला बेस हा योगाचा करता यायला पाहिजे किंवा त्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. आता आपण बघतो की फॉरेनमध्ये कल्चर आहे बियर योगाचा, तर डेफिनेटली मला वाटत नाही ते इंडियामध्ये त्या पद्धतीने घेतलं जाईल, है ना. तर असे तर किती सगळे फॉर्म आपल्याला, मला जो वाटेल मी तो फॉर्म योगाचा आपण करू शकतो. पण मेन आहे तुम्हाला अष्टांग योग, हट योग याबद्दल प्रॉपर जर नॉलेज असेल तर तुम्ही कुठलं पण फॉर्म त्याला व्हेरिएशन करू शकता. पण झुम्बा मध्ये पण ज्याला नी पेनिंग आहे तो करू शकणार नाही. पण योगा हा एक असा आहे की हा कोणी पण करू शकतो, फक्त टर्म्स अँड कंडिशन नुसार त्याचे वेगवेगळे टाईप्स आपण जसं तुम्ही बोलला तसं आपण त्याला करू शकतो.
0: अच्छा, तर यानंतर मला असं विचारायचं आहे धनश्रीताई की तुम्हाला अनेक पुरस्कार आता मिळालेले आहेत इतक्या तुमच्या या कारकिर्दीमध्ये, तर तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
1: बघा, माझं कधी पुरस्कारासाठी नाही, माझं एक नेहमी असायचं आपण आपला 100% द्यायचा. पुरस्कार किंवा जे आपल्याला फेम असतं ते ओपअप मिळत असतं. मला वाटतं तुम्ही फक्त कर्म करा फळ मिळेल असं ज्याचं आपण म्हणतो. पण जेव्हा आपले लोक शाबासकी देतात किंवा त्याचा आशीर्वाद म्हणून पुरस्कार देतात तर त्याचा आनंद पण हा खूप वेगळा असतो. आणि फक्त आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला, आपल्या पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला म्हणा, एक वेगळा अभिमान असतो की नाही माझी मुलगी आहे. तर एक त्याच्यामध्ये पण एक आनंद जो आपल्यासोबत दुसऱ्यांना पण मिळतो, तर मला वाटतं तो पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स असतो.
0: खरंच आहे, कमी वयात एवढं मोठं यश बघताना कसं वाटतं?
1: मी तर म्हणे मी आता पण छोटीच आहे, कारण माणूस प्रत्येक याला शिकत असतो. मी प्रत्येक कॉम्पिटिशन मधनं काहीतरी नवीन शिकत असतोय आणि मला वाटतं तो शिकणं लाईफ टाइम तुमच्या शिकण्याची जिद्द असणं हे खूप मॅटर करतं. माणूस तेव्हाच कुठल्या पण करिअरमध्ये पुढे जाईल. जर मी म्हणेल की नाही झालं मी सगळं काही आहे तर मला

0: वाटतं की आपण इम्प्रूव्ह नाही करू शकणार आणि सध्याची जनरेशन अशी आहे की मी एक किंवा दोन वर्ष जरी गॅप घेईल आपल्या करिअरमध्ये तर माझ्यानंतर कुठले तरी दुसरे येऊन तो पुढे चालला जाईल. तर सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: खरंच आहे. आता तुम्ही म्हणाले की सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं अगदी गरजेचं आहे. तर तुम्ही 200 विद्यार्थ्यांना तयार करत असता स्पर्धेसाठी आणि तुम्ही अनेक मुलांना योगासनाचे धडे देतात, तर त्याबद्दल काय सांगणार?
0: बघा, आमचं योगा लाईफ सेंटर म्हणून आहे. आमच्या इथे आम्ही बघतोय की फॉरेनचे पण क्लायंट्स आहे किंवा फॉरेनचे पण लहान मुलं आमच्यासोबत कनेक्टेड आहे. एक माझं कनेक्शन ना लहान मुलांबरोबर किंवा मोठ्यांबरोबर खूप चांगलं आहे. आता इतक्या जणांना एका व्यक्तीने ट्रेन करणं डेफिनेटली शक्य नाही आहे. तर माझ्याकडे काही स्टाफ आहे जो आम्ही खूप वर्षांपासून जे माझ्यासोबत काम करतात आहे, ऑलमोस्ट त्यांना 10 जास्त झालाय. अशा सगळ्यांच्या हेल्पिंगमुळे मला असं वाटतं की 200 लोकांना डेली शिकवणं हे खूप महत्वाचं आहे, पण त्यांना पण प्रॉपर नॉलेज देऊन शिकवणं हे महत्वाचं आहे. तर या सगळ्यांसाठी मी म्हणेल की माझे जे सोबत जे आहे तर त्यांचं पण खूप खूप मी थँक्यू म्हणेल, कारण एक व्यक्ती कुठलाच पुढे जाऊ नाही शकत जोपर्यंत त्याला सगळ्यांची साथ मिळत नाही. तर माझा स्टाफ आणि आम्ही असं मिळून आम्ही डेली 200 लोकांना तयार करतो.
1: बरोबर. बरं, येणाऱ्या पिढीला आणि आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्याबद्दल काय संदेश देणार आणि योगाकडे एक करिअर म्हणून कसं बघता येईल?
0: बघा, मी म्हणेल की जनरली आपण योगा करतोय फक्त तो चांगल्याने करा, म्हणजे बरोबर पद्धतीने करा. आणि जी नवीन जनरेशन आहे, स्पेशली आता जी नवीन आपल्या नंतरची ज्या जनरेशन आहे, प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. लहान मुलांना आपण बघतो थायरॉइड आहे, गर्ल्समध्ये पीसीओडी पीसीओचं प्रमाण खूप जास्त वाढले आहे, लेडीजमध्ये पण खूप लवकर मोनोपॉज येतो आहे, किंवा जेंट्समध्ये पण थायरॉइड किंवा ओबेसिटी हार्ट अटॅक हे प्रमाण आपण बघतो की आता खूप जास्त कम्पेअर टू पहिलेपेक्षा. ही आपली सगळी लाईफस्टाईल आहे ज्याचे आपले साईड इफेक्ट आपल्याला होत आहे. मग तुम्हाला डेली लाईफमध्ये योगा किती महत्वाचा आहे आणि किती तुम्ही करून घेता. बघा, प्रत्येकाजवळ फोन आहे, आपण फोन बघण्यामध्ये एक तास प्रत्येकजण द्यायला तयार आहे आजच्या जनरेशनमध्ये, पण तोच एक तास आपण जर मैदानात किंवा स्वतःच्या हेल्थसाठी जर केला तर मला वाटेल त्याचा बेनिफिट हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्ही हेल्दी आहात ना तर तुमची फॅमिली हेल्दी आहे. त्याच्यामुळे सुरुवाती स्वतःपासून आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि स्पेशली मी मुलगी म्हणून मी एक सांगेल की प्रत्येक मुलीनी करायला पाहिजे, कारण जर मुलगी जर हेल्दी आहे ना तर ती आपली पूर्ण फॅमिली हेल्दी ठेवू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीनी पहिले स्वतः डेली अर्धा तास का होईना, कारण ज्यांच्याकडून पॉसिबल नसेल आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये, पण मी म्हणेल अर्धा तास तरी प्रत्येकाने योगासाठी काढावा. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या बॉडीमध्ये चेंजेस बघा, नंतर तुमच्याकडे बघून तुमची फॅमिली किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे फ्रेंड्स हे सगळे कन्वर्ट होऊन जातील आपोआप योगामध्ये. आणि करिअर जर म्हटलं तर मी मगाशीच सांगितलं की खूप चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर त्यातलं नॉलेज असलं पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे. म्हणूनच म्हणतात की स्वस्थ जीवन जगणं हे जीवनाचं भांडवल आहे आणि रोज योगा करणं हे रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. कितपत बरोबर आहे म्हणजे.
0: डेफिनेटली, मी तर ऍग्री या गोष्टीवर.
1: खरंच. तर आपण आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्यासाठी सुद्धा सांगूया. तेव्हा धनश्री लेकुरवाळे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपल्या योगाभ्यासाविषयी खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू. नमस्कार.

आत्ताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर ही मालिका ऐकलीत. आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची ही मुलाखत मंजुषा वंजारी यांनी घेतली होती. सख्यांनो, दिवस कोणताही असू दे, त्या दिवसाची सुरुवात होते ती स्वयंपाकघरातून. आपलं स्वयंपाकघर सुंदर असावं, स्वच्छ असावं, प्लास्टिक मुक्त असावं असं तर प्रत्येकीलाच वाटतं. आता तर

पुष्कळ अंशी बदल होतोय. स्टील चढवे, काचेच्या बरण्या, काचेच्या बाटल्या, मातीची भांडी असे विविध पर्याय बहुतेक जण वापरू लागले आहेत. चला तर आज इंद्रधनू या मालिकेत प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत ऐकूया. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील या मैत्रिणीनं.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनू या मालिकेतून एक महत्वपूर्ण असा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. विषय आहे प्लास्टिक फ्री किचन. आधुनिक जीवनशैलीत प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. हे प्लास्टिक आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं कमी करू शकू, त्याचे दुष्परिणाम काय होतात, कशी पर्यावरणाची काळजी आपण त्या अनुषंगाने घेऊ शकू यावर सविस्तरपणे प्रकाश टाकूया. आणि यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे रेमेडियल थेरपिस्ट, इमोशनल थेरपिस्ट ज्योत्स्ना पंडित मॅडम यांना स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: मॅडम. आपण बघतोय दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जातो, मग त्यामध्ये आपलं घर, आपलं स्वयंपाकखोली कुठे सुटलेली नाहीये. तर प्लास्टिकचा कसा वापर संपूर्ण घरात केला जातो यावर सांगा ना सुरुवातीला.
1: म्हणजे स्वयंपाकघर आणि आपलं घर ह्या दोन गोष्टी आपल्या बायकांच्या फार जिव्हाळ्याच्या असतात. आणि असं म्हटलं जातं की बाईचं हृदय असतं किचनमध्ये स्वयंपाकघरात, तर पुरुषाचं डोकं असतं, त्याचा मेंदू तिथे असतो. त्यामुळे घर बांधताना आणि त्यात राहताना प्लास्टिक आहे किंवा नाही हा विचार ना आजपर्यंत होत नव्हता. कारण काय व्हायचं, घर सजवायचं म्हटल्यानंतर खूप सोपं पडतं. प्लास्टिकच्या फुलापानांपासून आज आपण नैसर्गिक जेवढं काही आपले झाडं, पानं, फुलं, वेली ह्या घरात सजवायला प्लास्टिकच्या आणायला लागलो, तिथपासून आपण घर सजवतो आहे. तर मग किचनपर्यंत तर जायला म्हणजे इतके ऑप्शन्स आहेत लोकांपाशी प्लास्टिकचे, कारण इझी टू यूज होतं. यापूर्वी जेव्हा घरं सजवली जायची किंवा संसार थाटला जायचा तेव्हा स्टील आणि त्याआधी लोखंड होतं, मग त्याला रस्टिंगचे प्रॉब्लेम, क्रॅकचे प्रॉब्लेम, साफ करायला डिटर्जंट्स किंवा हे फार लागतं, त्याआधी आपण राखेनी साफ करायचो. आता प्लास्टिकचं काय होतं की इझी टू कॅरी व्हायला लागलं, त्यामुळे त्याचा शिरकाव आपल्या घरात म्हणा आपल्या जीवनातच एवढा व्यापून आहे. सोपी काय झालं, प्रगती जेव्हा जेव्हा होत गेली ना तेव्हा तेव्हा नवीन गोष्टी आमचा अंतर्भाव सगळीकडे झाला. आणि सगळ्यात पहिले तो घरात होतो, कारण अजूनही सगळ्यात मोठं मार्केट हे आपण गृहिणी देतो.
0: हो
1: म्हणजे आपल्याला सगळं हवं असतं की डेकोरेटिव्ह वस्तू हव्या असतात, पडदे आहेत, सादरी आहेत, सोफे, म्हणजे तुम्ही काहीही घ्या, मायक्रोवेव्ह घ्या. म्हणजे आज प्लास्टिकची कम्पॅटेबल भांडी बनवली जातात किती मायक्रोवेव्ह मध्ये राहतील, इतका विचार गृहिणींचाच केला जातो जगातल्या पूर्ण मार्केटमध्ये. तर तो अनायासी आला, इझी होता कॅरी करायला. मातीची भांडी म्हणजे वापरताना जपावी लागायची. दुसरं महत्वाचं कारण असं झालं की बाई नोकरी करायला लागली.
0: हो,
1: एक खूप मोठा वेळ जातो, म्हणजे तो खरं तर वेळ जातो म्हणण्यापेक्षा घर चालवायचं काही सोपं नाही. आणि मातीची भांडी जेव्हा होती तेव्हा ती सांभाळायला झालं माठ. म्हणजे आपण म्हणतो जल ही जीवन आहे, पण माठ हा नेहमी मातीचा होता. पण तुम्ही बघाल की जेव्हा खूप दुरून पाणी आणायला लागेल, म्हणजे लागायचं जिथून जिथून बायकांना, जेव्हा ज्या काळी तेव्हा मग ते प्लास्टिकचे मडके आले की बा ते तुटत नाही काही नाही, है ना. तेव्हा हा एक्सपेन्स जसा आपला कमी, त्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे प्लास्टिकची. तर म्हणून असा प्लास्टिकचा म्हणजे तो स्वयंपाकघरात इतका बेमालूमपणे आला आणि ट्रान्सपरंट आहेत, है ना, पटकन दिसतं. आज नोकरी पेशा ज्या बायका आहेत त्यांना प्रत्येक डबा हुडकायला खूप वेळ लागेल.
0: बरोबर.
1: त्यामुळे तो आपल्या अगदी घरातल्या एंट्रन्स पासून कुंड्या प्लास्टिकच्या आल्या, ज्यात आपली सजीव झाडं राहतात त्या कुंड्या सुद्धा प्लास्टिकच्या आहेत. का तर साफ करायला मोकळे असतात, मंगल प्रॉब्लेम्स होत नाही, किंवा मल्टिपल गोष्टी. म्हणजे आपण घरात शिरल्यापासून तर आपल्या स्वयंपाकघरापर्यंत प्लास्टिकने व्यापून टाकतो.
0: आणि प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी घातक असून हे माहीत असूनही आपण त्याचा सर्रास वापर करतो, तर याची ही मानसिकता अशी का वाढत चाललेली आहे?
1: कारण सोपं आणि स्वस्त पडतं.
0: बजेटचा
1: विचार होतो, रास्तही आहे तो. आणि कसं होतं ना, आपण प्रोग्राम होत जातो. आपण म्हणतो लहानपणी आपल्याला संस्कार होत राहतात, ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात किंवा आपण ज्या पाहतो, काही ऍक्टिव्हली आपल्याला शिकवलं जातं आणि काही पॅसिव्हली आपण लर्न करत जातो.

0: करतो. या पॅसिव्ह लर्निंग मध्ये नेहमी असं दिसतं की आपल्या घरी सगळं असायला हवं.
1: हो,
0: त्या त्यावेळी ते प्रोडक्ट नवीन आलं की ते पण घ्यायची मानसिकता असते. बरं, म्हणजे उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे हे सगळ्या बाबतीत असतं. तर त्यामुळे मग ते अलग या गोष्टी येत गेल्या आणि मग ते येणं म्हणजे आपण आधुनिक झालो. आधुनिकतेची कास सगळ्यांना असते
1: किंवा त्या मैत्रिणीकडे आहे, ती वापरते तर मी पण वापरायला हवं.
0: आणि कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, ट्रान्सपरंट आहे, छान दिसतं, साफ होतात पटकन, ही पण उपयोगिता आहे एक. आणि दिसायला छान दिसतं ना.
1: हो,
0: पण त्यापूर्वी काच होती. काच सांभाळा, ती फुटते, मग त्याचं सगळं ते बाळंतपण करा, आवरा, कोणाला लागतं, इजा होते, तर बॅक ऑफ द माइंड बाईच्या हे सुद्धा चालू असतं की माझ्या माघारी. कारण अजूनही म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या मैत्रिणी आपल्या अग्री करतील की किचन तर अजूनही आपलं आहे.
1: हो,
0: तर त्या किचनमध्ये जेव्हा गोंधळ घातला जातो ना, तेव्हा बाई कुठून तरी हे असते, नेहमी दबकलेली असते की अरे बापरे आता हे कोण काय करेल. पूर्वी त्याच्यातही संसार घडले ना. होता होता काय झालं की ती मानसिकता अशी बदलते की आता ते फुटणं नको, त्या काचांचा पसारा नको, आणि किती घेणार ना, कम्पॅरेटिव्हली काच महाग पडते, म्हणून मग प्लास्टिक.
1: बरोबर,
0: दिसायला छान. मग फ्रीजच्या बाटल्या आल्या, कंटेनर्स आले, दिसायला सुंदर दिसतात.
1: हो,
0: एक दीड वर्ष वापरून, दोन तीन वर्ष वापरून फेकून दिले तर नवं घ्यायला मिळतं. म्हणजे ह्या तीन चार घटक आहेत की नाविन्याचा ध्यास असतो.
1: बरोबर,
0: ट्रान्सपरन्सी आहे, बजेट फ्रेंडली आहे,
1: वापरायला
0: सोपं, त्यामुळे ती मानसिकता आपोआप घडत गेली. किंवा पोर्टेबल आहेत ना, म्हणजे खूप पाणी मुरून मुरून जशी कुंडी हलकी होऊन जाते किंवा मग तुटते, क्रॅक होते. प्लास्टिक क्रॅक होण्याचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे मग असं होतं की चल बाबा, तीन चार वर्ष मला किचन पाहायचं नाही आहे, तो खर्च बाजूला होतो, महागाई वाढते. तर हे सगळं बघून माहिती आहे की प्लास्टिकचे दुष्परिणाम आहेत. पण माणसाला असं झालंय ना की दोघंही नोकरी करून सुद्धा अनेक गोष्टी लेफ्ट बिहाइंड असतात.
1: बरोबर,
0: त्या याच्यात कदाचित हा विचार इतका महत्वाचा
1: वाटत
0: नाही.
1: पण आता ही मानसिकता बदलायला हवी.
0: हो,
1: कारण अनेक धोके या प्लास्टिकमुळे झालेले आपल्याला दिसून येत आहेत, चांगलेच आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. तर या प्लास्टिक वापराचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: तुमच्या किचनमध्ये, तुमच्या घरामध्ये जेव्हापासून प्लास्टिक आलेलं आहे तेव्हापासून रोगराई वाढलेली आहे नकळतपणे.
1: हो,
0: कारण आपण नागपूर किंवा विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला एक्स्ट्रीम टेम्परेचर्स आहेत आपल्याकडे. अशा एक्स्ट्रीमिटीजमध्ये जेव्हा आपण वावरतो ना, तेव्हा ह्या ज्या रिएक्टिव्ह गोष्टी आहेत, सगळ्यात पहिली प्लास्टिक, जी इतकी पटकन रिएक्ट होते की आपण साधा आपला पाईप बघा, पाणी ज्यांनी घालतो झाडांना उन्हाळ्यामध्ये, तुम्हाला तो इतका मऊ आणि इतका असा सैल पडलेला, अगदी लुळा पडलेला दिसेल, तोच तुम्हाला थंडीत कडक झालेला दिसतो. इतका वेदरचा इफेक्ट प्लास्टिकवर होतो. आणि ते जेव्हा आपल्या किचनमध्ये आहे तेव्हा विचार करा की आपली साखर आहे, मीठ आहे, जे पावसाळा लागल्याबरोबर सरदून जातं, ओलसर होतं, बेसन आहे, कणिक आहे, त्या ओलसरपणामुळे खूपदा सोंडे होतात त्याच्यात. ह्या वेदरचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्लास्टिक मध्ये राहून जास्त होतात. प्लास्टिकचं वेदरिंग होत असतं, तो हीटला रिस्पॉन्ड करतो. आपल्या साध्या खुर्च्या बघा तुम्ही, प्लास्टिकच्या ज्या असतात बाहेर आपण ठेवतो की सोपी पडतात साफ करायला, हँडल करायला, त्या पटकन वेदर होतात. तुम्ही नुसती उन्हात ठेवा आणि ते पसरून जातं.
1: बरोबर,
0: खुर्ची पसरते. ही एक साधी साधी उदाहरण आहेत की प्लास्टिकचा इतका पटकन हीटशी संबंध येतो. आणि किचनमध्ये जेव्हा प्लास्टिक असतं आपण स्टोरेजमध्ये ठेवतो, गरम अन्नाचं तर आपण बोलूयाच नंतर, पण स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही दिवसांनी लक्षात येईल की त्याच्यामध्ये हवा जात नाही, एरिएशन होत नाही, त्यामुळे आतलं अन्न सुद्धा खराबच असतं. एअर टाईट असणं वेगळं, पण ज्याच्यामध्ये हवाच लागत नाही, आपण मग आधी गव्हाला, तांदळाला, डाळींना ऊन दाखवायचो.
1: हो,
0: कशासाठी? की जो सर्दपणा असतो ठेवल्यामुळे. मग प्लास्टिकमध्ये तर जातच नाही आहे ना.
1: बरोबर,
0: पण मग प्लास्टिक वेदर होतं, कारण बाहेरून जे टेम्परेचर डिफरन्स त्याला झेलतं प्लास्टिक, तर त्याचा आतल्या अन्नावर परिणाम होतो. आणि बाकी जे आपण आता माठ, खूप जणांकडे सध्या मातीचे माठ आहेत.
1: हो,
0: किंवा ते असावेतच, पण ज्यांच्याकडे आपण ह्यात कूल केजेस असतात, फ्रीजच्या बाटल्या असतात, तुम्ही बघा काही दिवसांनी त्याला पांढरं पांढरं हे येतं, ते क्षार नसतात, ते प्लास्टिकचं वेदरिंग झालेलं असतं थंडीमुळे.
1: बरं,
0: हे जे धोके आहे, सगळ्यात मोठा धोका कॅन्सर. प्लास्टिकमध्ये कार्सिनोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत.

0: आणि त्या प्रूव्ह झालेल्या आहेत. इतकं की टाइम्स ऑफ इंडियाचा एक सर्वे होता, त्याच्यामध्ये आईच्या दुधामध्ये मायक्रो प्लास्टिकचे ट्रेसेस आलेले आहेत.
1: बरं,
0: आता मला खरंच सांगा, आपण असं सरळ तर खात नाही ना की तोंडाने प्लास्टिक खाल्लं, हे कुठून येतं? तर हे जे फूड आहे ना, ज्यात आपण कंटेनर म्हणा ते एक आहे, त्याच्यानंतर इतक्या पेस्टिसाइड्स, इतके फर्टिलायझर्स आहेत की ते भाजी म्हणा, फळं म्हणा, धान्य, त्याला सगळ्याला अडल्ट्रेशन झालेलं आहे मुळातच. आणि दुसरं असं की आपण गरम अन्न आणतो, प्लास्टिकच्या कंटेनर्समध्ये ठेवतो, एकदा ते गरम असतं मग ते फ्रीजमध्ये आपण पुन्हा ठेवतो उरलेलं काहीतरी म्हणून. भाज्या ठेवतो ज्या प्लास्टिकमध्ये आपण ठेवतो, ते जे डिस्कार्ड करण्याचे यूज अँड थ्रोचे डबे आहेत, तर प्रत्येक घरामध्ये तुम्ही आजही जाऊन बघा, आपल्याकडे शी चळत असते की चल मला वापरेल. पण जे मुळातच डिस्कार्ड करायचे आहे, जे वापरायचेच नाही आहे, कारण कोण तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी अगदी एक भाजी समजा द्यायची, विकत आणलेली भाजी तयार, तर ते कशाला देणार आहेत ना? चांगला 50-60 रुपयाचा डबा घेऊन,
1: किंवा तो डबा अडकेल माझा पुढे त्या व्यक्तीकडे, केव्हा येईल मी, केव्हा आणेल, ही भावना मध्ये येते ना,
0: ती मध्ये येते. त्यामुळे तो अक्षरशः फेकण्यासाठी केलेला डबा आपण घरामध्ये जपून ठेवतो आणि त्यातनं खात राहतो, कधी देत राहतो, ऑफिसमध्ये नेतो, कारण इझी टू कॅरी आहे. पण त्याचे परिणाम इतके खराब होतात की आता गेल्या 30 वर्षांमध्ये कॅन्सर जो जसा फोफावतो आहे, 50% कारण तर प्लास्टिक आहे. कारण इतकं प्लास्टिकचं एक्सपोजर आपल्या आयुष्यात कधीच नव्हतं, इतकं आपण वापरत नव्हतो. बाहेरून अगदी गरम रस्सा तुम्ही बघाल, हे जे ठेले लागलेले असतात, अशी एक पन्नी असते, त्या पन्नीमध्ये सांबार म्हणा किंवा ती उसळी बिसळी ज्या आणतात, इतकं गरम भरल्यानंतर काहीच रिएक्शन होत नसेल. जे प्लास्टिक एका विशिष्ट याच्यावर जाळल्यानंतर जमा होऊन जातं, गोळा होऊन जातं, तर ते इतक्या टेम्परेचरवर आपण जेव्हा शिजवतो तेव्हा म्हणजे 50 डिग्रीच्या वरच त्याचं टेम्परेचर असतं, तर त्याला होणार नाही. म्हणजे 50 डिग्रीवर म्हणतात गवत जळतं, तर आपलं जे काही अन्न असेल आतलं त्याच्यावर डेफिनेटली त्यातले फ्युम्स त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते मग आपल्या शरीरात जातात.
1: हो, आणि वर्षानुवर्ष या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे बारीक सारीक दुखण्यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि मग जेव्हा पुढे आजार वाढतात तेव्हा मग तो त्रास जेव्हा
0: किडनीचे त्रास व्हायला लागलेत, कारण तुम्ही ठीक आहे, आपण म्हणतो की हे खाल्लं की होतं, ते खाल्लं की होतं, खूप गोळ्या खाल्लं की होतात, पण आपण हे जे सर्रास खायला लागलोय, मग मला म्हणायचंय की समजा आपण काचेच्या वगैरे घेतल्या, थोडासा कष्ट पडतात, पण ह्यामुळे काय झालंय की आपले व्हायटल ऑर्गन्सला सुद्धा त्रास होतो. अख्ख्या जगाचं फंडिंग कॅन्सरकडे येत आहे, कारण माहिती आहे.
1: आता आपण प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे धोके जाणून घेतले आहेत, पण आता आपल्याला आपलं घर प्लास्टिक फ्री करायचंय, खास करून किचन प्लास्टिक फ्री करायचंय, तर घरापासून सुरुवात करूया ना, की कशा पद्धतीने आपण प्लास्टिकचा वापर टाळू शकतो किंवा कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर करू शकतो.
0: मी तर म्हणते की टाळायची नाही, ही आयुष्यात पुन्हा कधीही न वापरायची शपथ घ्यायची वेळ आहे. कारण सर्व्हे असं म्हणतो की एव्हरी 10th हाऊस विल बी अ कॅन्सर. नाही, मी एक उदाहरण देते फक्त, की ज्या घरांमध्ये उत्तम सगळं अवेलेबल आहे, रिसोर्सफुल आहेत, सगळं चांगलं आहे, त्याही घरांमध्ये होतात, आणि अगदी पुअर कंडिशन किंवा म्हणजे हालाकीची परिस्थिती असेल त्यांनाही होतो. दोन कारणं ही की आपण फॉरेन फूड खूप खातो, ते स्टोअर करायला त्रास होतो, म्हणजे आपल्याकडे काही फळं काही भाज्या अचानक आल्या आहेत, चांगलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत, पण असं म्हटलं जातं की भारताला वैविध्यपूर्णतेचं वरदान आहे, ज्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी आहे. कारण आपण म्हणतो ना, वहा के आबोहवा का हम हिस्सा आहे, जे काही पाऊस पडतो जो मातीत जातो, त्या मातीतनं जे उगवतं, त्या हवेतनं आपण जे इनहेल करतो, तेच घटक आपल्या पोटात जायला हवे. पण आपण काय करतोय की बारमाही आपल्याला सगळी फळं हवी आहेत, बारमाही सगळ्या भाज्या हव्या आहेत, सीझन्सचं महत्व आपण टाकून दिलेलं आहे. त्या त्या सीझनमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतो, म्हणूनच पूर्वी या भाज्या नाही यायच्या. आपण कोबीसाठी वाट पाहायचो थंडीची, आंब्यासाठी आपण उन्हाळ्याची वाट पाहतो, है ना, सोले जे म्हणजे काय म्हणतात ते चणे, हा, हे सगळं जानेवारीमध्ये यायचं. तर ही वाट पाहणं फार जरुरी आहे, आपल्या शरीराला डिटॉक्स करायचं ते नॅचरली. आता काय होतंय, आपण इतकं अवेलेबल करून घेतलं मग ते स्टोअर करतो, त्यामुळे तुम्ही इन्व्हाइट करतोय आपण की ह्या सगळ्या गोष्टी, बरं, ते बनवण्यासाठी तुमची जमीन तर तयार नाही, मग आपण पेस्टिसाइड्स, मग आपण त्याला इंजेक्ट करतो, आता तर फळं पिकवल्या जातात कार्बाइडनी, हे सगळे इन्व्हिटेशन्स आहेत.

कॅन्सरला. त्यामुळे घरात नजर करायचं तर सगळ्यात पहिले एक तर प्लास्टिक पूर्णपणे डिस्कार्ड करून टाकायचं. दुसरं ठरवून घ्यायचं की ज्या सीझनच्या ज्या भाज्या आहे, जी फळं आहे, जी सुबत्ता आहे ना निसर्गाची, ती आपल्याला त्यांनी त्या त्या सीझनमध्ये दिलेली आहे ती घ्यायची. खूप सोप्या सोप्या उपायांनी आपण किचन प्लास्टिक फ्री करू शकतो. कारण ज्या भाज्या ज्या सीझनला येतात ना ऑर्गॅनिक जैविक, तर त्यांना तुम्हाला खूप सांभाळायची गरज नसते. दोन दोन दिवसांनी आपण बाजार करू शकतो. किचनमध्ये प्लास्टिक नसेल तर काय असेल, आता इतकं अवेलेबल आहे. काच आहे, चिनी माती आहे, माती आहे, स्टील आहे, कास, पितळ, तांबं, इतके ऑप्शन्स आहेत. बरं, आपल्याला अजिनोमोटो म्हणा किंवा हे नको आहे ना खायला, तर आपल्याला स्टोरेज, आपलं किचन म्हणा किंवा आपलं जे फ्रीज आहे, खूप जणांना वाटतं की माझं फ्रीज पूर्ण लोडेड आहे, माझं किचन पूर्ण लोडेड आहे. पण पोटाला ताजं शिजलेलं अन्न हवंय.

0: नको आहे ना खायला, तर आपल्याला स्टोरेज आपलं किचन म्हणा किंवा आपलं जे फ्रीज आहे, खूप जणांना वाटतं की माझं फ्रीज पूर्ण लोडेड आहे, माझं किचन पूर्ण लोडेड आहे, पण पोटाला ताजं शिजलेलं अन्न हवंय आणि तेवढं स्टोअर करायला एक कपाट पुरेसं आहे. त्याचा फायदा असा होतो की मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जी आहे ती तुम्हाला जैविकतेकडे घेऊन जाईल. म्हणजे आवरायचा त्याला वेळ द्यायचा हे कमी, पॉकेट फ्रेंडली राहील, जे दर्शनी आपल्याला दाखवायचंय ती क्रॉकरी घेऊ शकतो, मल्टिपल चॉईसेस आहेत, आपलं किचन किती अपडेटेड आहे ते दिसू शकतं. आणि राहिला हा प्रश्न की ट्रान्सपरंट असलं तर दिसतं, तर तुम्ही काच ठेवू शकता, ज्यांच्याकडे मदतनीस असतात ते लोक काचेचं ठेवू शकतात, ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे आता तर स्टिकर सुद्धा मिळतात, ते तुम्हाला लिहायची गरज नाही, त्या स्टीलच्या डब्यावर आपण लावू शकतो. लाखेची भांडी मिळतात ज्याच्यामध्ये पूर्वी आपण चिंच, ज्याला वेदरिंग होतं ना, त्यात पूर्वी आपण लाखेच्या भांड्यांमध्ये ठेवायचो. लाकडी कॉर्कच्या बाटल्या मिळतात, चिनी मातीचे तुम्हाला कंटेनर्स मिळतील ज्याला लाकडी असा कॉर्क नाही, दिसायला सुंदर दिसतं, तुम्ही अपडेटेड दिसता, प्लास्टिक पण वर कधीच नव्हतं. आपण क्रूड ऑइल पासून ते करतो आहे, एक्स्ट्रॅक्ट करतो आहे की गंजलेलं नको, रस्ट पण नको होता जायला, म्हणून तेव्हा एक सबस्टिट्यूट निघाला. पण आता असं झालंय की प्लास्टिकला दूर करणं जरुरी आहे कारण ते क्रूड ऑइल पासून निर्माण झालंय आणि क्रूड ऑइल आपल्या शरीरात जायला नको. आता काचेची झाकणं पण आलेली आहेत तर ते झाकू शकतो.
1: पर्याय बरेच,
0: पर्याय खूप आहेत.
1: आता गृहिणी घर सांभाळते, वर्किंग लेडी आहे, तिला तर खूपच घाई असते, तर अशा स्त्रीने काय मुद्दे लक्षात ठेवायला हवेत की आता प्लास्टिक ऐवजी मी हे पर्याय वापरते जे माझ्या दैनंदिन जीवनाच्या गतीला कमी नाही करणार, कुठे थांबवणार नाही.
0: जे आपले स्टोरेज आहेत फ्रीज मधल्या, तुम्ही भाज्या फळं आता कॉटनच्या बॅग्स मिळतात आहे, 200 ग्रॅम पासून तर 2 किलो पर्यंतच्या पिशव्या आहेत की ज्याला तुम्ही असं बंद करून फ्रीज मध्ये ठेवू शकता स्टोरेज साठी. फ्रीज मध्ये बॉटल वापरायच्या असतील तर स्टील आहे, तांबं आहे, कासं आहे, कासं फार उत्तम शरीरासाठी, काचेच्या आहेत. एवढे फ्रीज साठी आहेत की तुम्ही याच्यात फ्रीजरमध्ये आपण डाळी ठेवतो, खूपदा पिठं ठेवतो कारण लोळ लागतात. स्टीलचे डबे आहेत अवेलेबल मल्टिपल साइजेसचे, ते तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता कारण आता मोठे फ्रीज झालेले आहेत. कारण गृहिणीचा तुम्ही म्हणता तो खरंच हे आहे की आज जी बाई सकाळी 8, 8:30, 9 निघते ती संध्याकाळी 7, 7:30 घरी जाते. तर ह्या खूप सुंदर हे आहेत. नंतर ह्याच ज्या पिशव्या आहेत तुम्ही वन्स अ मंथ किंवा 15 दिवसात ज्या पिशव्या वापरताय फ्रीजमध्ये त्या तुम्ही धुवू शकता, धुवून तुम्ही त्या वापरून इव्हन किराण्यासाठी. आम्ही तर म्हणतो की किराण्यातनं पण प्लास्टिकच येतं ना, आजकाल सुपर शॉपीमध्ये जातो तर अशा पण सुपर शॉपीज आहेत काही की आपण शोधावे, नाही तर ऑन कॉल आपल्याला घरी किराणा आणून मिळतो. माझ्याकडे असे होते लोक की जे घरी आणून द्यायचे, आता तर आम्हीच इतवारीत जाऊन म्हणा किंवा कुठून आणतो, आपल्या पिशव्या घेऊन जातो 200 ग्रॅम ते वर, किंवा आपल्याला 100 ग्रॅम हवं असेल तरी आपण 200 ग्रॅमच्या पिशवीमध्ये नेतो. उद्या जाऊन जर हवंय लोकांना तर आपण तशी डिमांड करू शकतो की आम्हाला 100 ग्रॅम मावेल एवढ्या सुद्धा पोटल्या करून द्या कॉटनच्या.
1: बरोबर
0: होतं हे या आहेत. आणि किचन जर आवरलेलं असेल ना, कारण आता हळूहळू घर पण छोटं होत आहे ना, आपण फ्लॅट्समध्ये येतो आहे, आवरायला सोपं असतं, वरून तुम्ही स्टिकर्स लावा, स्टीलचे वापरा, साफ करायला प्लास्टिकपेक्षा स्टील उत्तम आहे.
1: बरोबर.
0: कारण सांगते की प्लास्टिकमध्ये तुम्ही समजा अन्न नेलं ना तर त्याला कितीतरी दिवस वास असतो. तुम्ही स्टीलचा डबा रोज धुवू शकता, स्टीलमध्ये वास येत नाही, काही राहत नाही, चिकटून राहत नाही. खूपच आपल्याला जर लाईफस्टाईल अजून आपल्याला लॅविश किंवा अपग्रेडेड असावी तर काचेचं ठेवा. आणि इव्हन ज्या कबर्ड्स आहेत आपले त्या कबर्ड्स मध्ये सुद्धा तुम्ही कापड ठेवा. कारण कापड हे व्हेंटिलेटिंग असतं, ते आपल्याला महिन्यातनं 2 महिन्यातनं बदलता येतं.
1: एक थोडीशी सवय आपल्यात आणून घ्यायला हवी की सोबत बाहेर निघताना कापडी पिशवी असायला हवी. आणि आज आपण अशाचा विचार केला की नक्कीच अनेक महिलांना त्यातून रोजगारी मिळेल.
0: हो
1: बरं ज्योत्स्ना मॅडम, आजच्या तरुण पिढीबद्दल तुम्ही काय सांगाल, किती सजग?
0: मला 100 मार्क आहे तरुण पिढीला.
1: बरं,
0: एक कॅफे आहे त्यांनी म्हटलंय की ब्रिंग युअर ओन कप, की तुम्ही तुमचा कप आणा. आम्हाला माहिती आहे की आमची मशीन किती पोअर करणार आहे कॉफी, इफ यू से 100 ml ती 100 होणार, ते कॅलिब्रेशन आहे मशीनवर. तर मग सो दॅट की वी आर नॉट द वन्स की आम्ही प्लास्टिक प्रमोट करतोय, तर मला ते खूप आवडलं.
1: आणि ज्योत्स्ना मॅडम, जसं आता ही तरुण पिढी आयटी सेक्टरमध्ये काम करणारी आहे, 2 वर्ष एका ठिकाणी नोकरी पूर्ण

0: पुढचं नवीन अपॉर्च्युनिटी त्यांना मिळते, दुसऱ्या सिटीमध्ये ते जातात, एखाद्या रूम मध्ये राहतात, इतकं सामान प्रत्येक वेळी नेणं जमणार नाही.
1: बरोबर,
0: हा एक विचार असतो मनात. अशा वेळी त्यांनी कशा पद्धतीने आपलं रूम ठेवावी, किचन ठेवावं, जे किचन वापरत असतील,
1: जे बाहेर एकटे राहतात किंवा त्यांना माहितीये की हे दिस इज नॉट परमनंट थिंग, तर त्यांनी मला तरी असं वाटतं की पहिले ना त्यांची एक छोटीशी यादी करावी की मला काय हवंय, मला रोज काय लागणार आहे. जे वर्किंग असतात, जे 12-13 तास बाहेर असतात ना, त्यांच्या किचनमध्ये खूप लिमिटेड गोष्टी असल्या तरी चालतात. तर ज्या खरोखरी रोज लागतात, चहा, साखर, कॉफी, तुमचे स्पून्स म्हणजे कटलरी, तुमच्या 2 प्लेट्स, कारण मला असं वाटतं की त्याच्या वर जर खरंच कोणाला आपण घरी इतकं एंटरटेन करत नाही. सो गेट युअर किचन मिनिमलिस्टिक, पण 100% त्यात प्लास्टिक नको, कारण तुम्ही कुठल्या तरी गोष्टी ना 15-20 दिवसांनी वापरता, कधी कधी वापरतही नाही. तर पाहायचं महिनाभर फक्त एवढं करायचं की एक ड्रिल करायची की आता ह्या तारखेला माझ्याकडे किती वस्तू आहेत आणि मी पुढच्या तारखेला किती वापरणार आहे. 1 महिन्याने जी वस्तू तुम्ही 1 महिना नाही वापरली आहे ना, ती वस्तू तुम्हाला लागणार नाहीये. त्यामुळे कट दॅट शॉर्ट, मिनिमलिस्टिक वे घ्यायचा. प्लास्टिकच्या ऐवजी इतकं सगळं अवेलेबल आहे आणि ह्या मुलांनी स्मार्ट शॉपिंग करावं, कारण त्यांना याच्यावर अवेलेबल आहे. खूप चांगली एक मेड असते, आपलं माहितीये रुटीन बहुतेक जिमवाले आहेत सगळे, तर स्टीलचे कंटेनर्स मिळतात म्हणजे वॉटर बॉटल्स, तर त्या घेऊ शकतात ते आपल्या सोबत जायला, फ्रीज मध्ये सुद्धा, कारण क्लिनिंगला सोपं आहे.
0: बरोबर,
1: त्यामुळे स्टीलचा वापरा, काचेचा वापरा, पण थोडं घ्या. किचनमध्ये खूप आणून ठेवलं आहे
0: किंवा
1: खूप किराणा आणून ठेवलेला आहे असं होत नाही, कारण आपण खूप अशा मोठ्या लेअर्ड डिशेस करत नाही की मला सगळेच मसाले हवे. वुडन हे मिळतात मसाला बॉक्सेस, अगदी किचनमध्ये स्वयंपाक करणार असतील तर ते वुडन बॉक्सेस वापरा. सो गो स्मार्ट, आणि ती वस्तू मला डिस्कार्ड करायची नाही अशा हिशोबाने जर घेतली, सो दॅट विल बी अ व्हॅल्यू फॉर मनी.
0: बरोबर,
1: सो गो फॉर इट. ती यादी बनवून आपल्याला जितकं मिनिमलिस्टिक करता येईल तितकं करायचं. कॉटन पडदे वापरा, कॉटनच्याच चादरी वापरा, कारण काय होतं की दिवसभर कोणी नसतं, एसी मध्ये राहतो आपण, है ना, घरात येणं पुन्हा मग चेंज. तर काय होतं की मला यंगस्टर्सच्या लाईफस्टाईल विषयी असं वाटतं की हे ट्रान्झिट मध्ये आहेत. हा इतका मोठा संक्रमण काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे पासून सगळं सगळं, आणि सगळं फूड भेसळयुक्त आहे, तर त्या याच्यामध्ये मुलांनी निदान खूप टाईट म्हणजे स्किन हगिंग कपडे नका घालू, ज्याच्यामध्ये टेरिलिन आहे, LENE ज्याच्या मागे लागलेला आहे ते नका, कारण दॅट इज ऑल प्लास्टिक, ते सगळं केमिकल थ्रेड्स आहेत. ते यू कॅन सर्च, म्हणजे मुलं काय आपण बायकांनी सुद्धा हे सर्च केलं तर दिसेल आहे, आणि त्याचा वेदरिंगचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो.
0: बरोबर,
1: एकदम थंड याच्यातनं एकदम गरमीत आल्यानंतर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्यांनी हे बाहेर राहणारी जी मुलं मुली आहेत ते आपल्या लाईफस्टाईल सिक्युअर करू शकतील.
0: बरोबर, म्हणजे या बारीक सारीक गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर नक्कीच आपण आपलं घर, आपलं खास करून किचन प्लास्टिक फ्री करू शकतो आणि पर्यावरण सुद्धा. तर जाता जाता रोषणाताई, जैविक जीवनशैली कशी असायला हवी, काय मुद्दे लक्षात घ्यायला हवेत?
1: किचन आहे ना हे आपलं पॉवर हाऊस आहे हेल्थचं, आणि मला असं वाटतं की घरात तर निघाल्यानंतर मग समाज सुरू होतो, त्यामुळे आपण आपल्या घरात काय मागवतो त्यावर अख्ख्या समाजाचं भवितव्य आणि तद्वतच पृथ्वीचंही वातावरण, पर्यावरण, सगळं सगळं आपण घरात कसे आहोत तसे आपली आपल्या, कारण सवयी आपल्या घरात ना. तर हे जे पॉवर हाऊस आहे हे तर सगळ्यात पहिले प्लास्टिकपासून दूर करायला हवं. तर तो मला असं वाटतं की जसं चॅरिटी बिगिन्स ॲट होम सो हेल्थ, आणि डिमांड सप्लाय रेशो असतो इकॉनॉमीचा. जर बायकांनी डिमांडच बंद केली ना प्लास्टिकची, तर मला असं वाटतं की प्लास्टिक पूर्ण पृथ्वीवरून नामशेष होण्यात बिलकुल दूर नाही. त्यामुळे मला वाटतं सगळ्या सुशिक्षित झाल्या आहेत बायका, तर हे सगळं डिस्कार्ड करून टाकलं तर उत्तम आहे.
0: आणि तुम्ही छान पर्याय सांगितले आहेत आमच्या मैत्रिणींना, तर नक्कीच आमच्या मैत्रिणी या बाबतीत विचार करतील. स्वयंपाकघरातील छोटासा बदल पर्यावरणाच्या भविष्यासाठी मोठी पाऊलवाट ठरू शकतो. प्रत्येक गृहिणीने जर आपल्या घरापासून सुरुवात केली तर नक्कीच हा बदल दिसून येईल. तर ज्योत्स्ना पंडित, आपण इथे आलात आणि प्लास्टिक फ्री किचन, प्लास्टिक फ्री घर कसं राहील याविषयी छान माहिती दिली. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मला हेमंत कुमार यांचं ये नयन डरे डरे, जैविक जीवनशैलीतलं गाणं
0: ऐकूया.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनु या मालिकेमध्ये प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता राखी पाटील या मैत्रिणींनी. मैत्रिणींनो, आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. रचना हे बालकवी यांची आणि संगीत पथ्य केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: मी.
1: मैत्रिणींनो, आता मात्र बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. सख्यांनो, आताचे दिवस हे सणासुदीचे आहेत, तेव्हा हे सारे सण साजरे करताना निसर्गाचा पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही, हानी होणार नाही, यासाठी काळजी घ्या. सोबतच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला विसरू नका.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 वर, 4000 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता। आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे। आणि भारताच्या किदांबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। चर्चेनंतर विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। बेल्जियमचे प्रधानमंत्री भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते काल रात्री नवी दिल्लीत पोचले। आज सकाळी त्यांनी राजघाट इथं भेट दिली आणि महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। त्यांच्या या भेटीमुळे भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ होईल, तसंच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नवीकरणीय ऊर्जा यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य

वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्या काल बँक ऑफ अमेरिकाच्या सहकार्यानं भारताच्या वाणिज्य दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होत्या. भारताच्या सुधारणा केंद्रित विकासाचा प्रवास उलगडताना त्यांनी 2026-27 पहिल्या तिमाहीतल्या देशाचा आर्थिक विकास दर 7.8% राहिल्याचं तसंच देशात गुंतवणुकीचं वातावरण सकारात्मक राहिल्याचं नमूद केलं. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केलाय. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 पोहोचली असून 4800 जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकं भोटेकोशी नदीजवळच्या बोगद्यांमध्ये आणि भूमिगत वीज निर्मिती केंद्रांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये 583 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळचं लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी आतापर्यंत 11,993 जणांची सुटका केली. या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडण्याची गरज नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी व्यक्त केली. या आपत्तीची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेता हिमालयीन प्रदेशात राहणाऱ्या लोकांसमोरच्या हवामान बदलाशी संबंधित धोक्यांनी गंभीर स्वरूप घेतल्याचं नेपाळच्या प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकातामध्ये 11 ठिकाणी छापे टाकलेत. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा ईडीचा आरोप आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आलेत. दरम्यान ईडीनं अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ कर्नाटक तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चेक युशी होणार आहे तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5-9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली. 20 देशांचे 100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा 3रा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नोव्ही मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा 4था म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलीमधल्या सॅन्टियागो इथं होणार आहा.

अमेरिकेत जन्माने नागरिकत्व देण्याच्या नियमावर मर्यादा घालण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला अमेरिकेतल्या न्यायालयानं स्थगिती दिली. हा आदेश अमेरिकेच्या संविधानाचं उल्लंघन करत असल्याचा युक्तिवाद स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानं हा तात्पुरता दिलासा दिला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 30 जून रोजी दिलेल्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांचा 2025 मधला कार्यकारी आदेश संविधानाच्या 14व्या घटना दुरुस्तीचं उल्लंघन करणारा असल्याचं या निकालात म्हटलं होतं. ही घटना दुरुस्ती अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्थलांतराच्या दर्जाचा विचार न करता नागरिकत्वाची हमी देते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 सावंतवाडी रोड स्थानकावर पोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. मद्रास उच्च न्यायालयामध्ये तमिळ भाषेचा मुख्य भाषा म्हणून वापर सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित आणि आवश्यक पावलं उचलावीत अशी विनंती करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेमध्ये आज एकमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव मांडताना मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सांगितलं की तमिळनाडू अधिकृत भाषा कायदा 1956 कलम 2 अन्वये तमिळ ही अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 35 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. त्यापैकी 23 जिल्हे सध्या बाधित आहेत. 16,784 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय तर पावसासंदर्भातल्या घटनांमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,250 4,000 जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे. आणि भारताच्या किदंबी श्रीकांतचा चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हमारे किस्मत हैरान है, माँ क्यों परेशान है, माँ अपनी किस्मत है।

नमस्कार, आकाशवाणी मुंबई, दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रामध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल

टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. भारत बेल्जियम संबंधाचं मूळ इतिहासात खोलवर रुजलं असून सामायिक लोकशाही मूल्य, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था आणि परस्परांच्या जनतेमधले संबंध भारत आणि बेल्जियम यांना नैसर्गिक भागीदार बनवतात असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात आज अन्न, इंधन आणि पुरवठा साखळ्या यासारखी अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपली गती कायम राखल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची विकास करता जगासाठी आत्मविश्वास आणि नवीन संधीचं स्रोत बनत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकाता इथं 11 ठिकाणी छापे टाकले. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं. मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा आरोप ईडीने केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाली नंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान ईडीने अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दूरस्थ पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीरखेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या प्रस्तावित पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरबद्दलही त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती असं ते म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून या सेवेचा पहिला टप्पा 2027 सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा सकल मराठी समाजानं आज सकाळी जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना जलसमाधीच्या स्थळी रोखलं. यावेळी आंदोलकांनी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करावीत तसंच हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेटसह आरक्षणाच्या सर्व मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातही मराठा संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चूक यूशी होणार आहे तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमुका मियाजाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5-9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 20 देशांचे 100 जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा तिसरा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नुवे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियोगो इथे होणार आहे. भारतात गुजरात सरकार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV F-17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्रात जमिनीखाली 10 किलोमीटरवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यात अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचा दर 5,330 प्रति क्विंटल इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 4 ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 400-450 रुपये वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढायची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतनं वाशीतल्या संदर्भ रुग्णालयातल्या 3 निलंबित केलं आहे. हलगर्जी केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एका रुग्णाला मुदत संपलेली सलाईन दिल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर त्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगानं भंडारा जिल्ह्यामध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगानं जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार स्वतः खाऊन तपासणी केली. आयोगाला तपासणीदरम्यान 2 स्वयंपाकघरात उंदरांच्या लेंड्या आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार, महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना आणि भारताचा किदांबी श्रीकांत या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. काय मग मित्रांनो, कसं चाललंय आयुष्य? धावपळ की निवांत? तुमचं कसंही सुरू असलं तरी एका गोष्टीला वेळ द्यायचा विसरू नका. अहो म्हणजे गणेशोत्सव. बघा, आपण कितीही बिझी असलो तरी गणपती बाप्पा आपोआप आपल्याकडून वेळ काढून घेतोच. सुरुवातीचा गणेशोत्सव आठवतोय? म्हणजे साधारण 10 ते 15 वर्षाआधी गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर. त्या काळात बाप्पाचं जंगी 10 दिवसांपहिले स्वागत न होता मनोभावे जमेल त्या वस्तूंनी सजावट सुरू व्हायची. मंडप उभारण्यापासून ते रोषणाई पर्यंत सर्व कामे लहान मुले आणि मोठे मिळून करायचे. वर्गणी गोळा करणं, पावती पुस्तक सांभाळणं आणि एकत्र येऊन गप्पा मारणं, खरंच काय गंमत असायची ना त्यावेळी. त्या काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने होत असला तरी पवित्र सणामुळे निसर्गाला धक्का न लागता दर

वर्षी त्याच जोमाने गणेशोत्सव साजरा व्हायचा. मात्र आज वेगवेगळ्या मंडपांमध्ये आमचं मंडळ कसं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करू याची स्पर्धा लागलेली असते. आणि हो, नैसर्गिक हानी तर आहेच. कुठे कागद, माती, बांबू, नैसर्गिक रंग आणि कुठे आजच्या कृत्रिम सजावटीच्या प्लास्टिकच्या वस्तू. बघा मित्रांनो, हे देखावे 10 दिवस फार आकर्षण वाटतात. ते नक्कीच डोळे दिपणारही असतात. मात्र खरी समस्या निर्माण होते ती 10 दिवसांनंतर. कारण मग या सगळ्या शोभेच्या वस्तूंची विल्हेवाट लावणं अत्यंत कठीण होऊन बसतं. त्यामुळे आपण जितक्या साधेपणाने निसर्गाला हातभार लावूनच जे शक्य आहे त्यात आपण नक्कीच करू शकतो. मात्र मला सांगा मित्रांनो, गणपती बाप्पा कधी आपल्याला म्हणतो का की माझी सजावट करा किंवा आणखी काही? शेवटी मनापासून केलेली पूजा आणि प्रार्थना हीच गणरायाला पुरेशी असते. बघा, वेळेनुसार काळानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या, भावना मात्र अजूनही त्याच आहेत. आपण धन्यवाद म्हणू शकतो त्या लोकमान्य टिळकांना ज्यांनी ही नवीन सुरुवात करून ती संस्कृती आपल्यात रुजवली आणि आज आपण अभिमानाने त्या संस्कृतीचे पालनकर्ते म्हणून समाजात वावरतो. शेवटी बघा मित्रांनो, वेळेनुसार सण उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलली, मात्र आता अधिक काळजी घेऊन त्याची श्रद्धा आणि आदर आजच्या धावपळीच्या पिढीतही कायम आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात वेद विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण संपला शेळमारे हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग तिला सुमधुर गीतांच्या.
0: मग चला घेऊया वेद विश्वाचा. नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, एखादं शांत स्तब्ध एकाच ठिकाणी थांबलेलं असं तळं पाहण्यापेक्षा दगड धोंड्यांतून वाट काढत आवाज करत झरझर वाहणाऱ्या आडव्या तिडव्या वाटेनं पुढं सरकणारा असा झरा पाहायला आपल्याला जास्त मजा येते, नाही का? कारण पाण्याच्या त्या स्थिर शांत अवस्थेपेक्षा त्याच्या त्या अस्थिर स्थितीत आपल्याला अधिक सौंदर्य अनुभवायला मिळतं. अगदी अशाच प्रकारे आपल्या जीवन मार्गातही येणारे अडथळे हे त्या प्रवासाचं सौंदर्य अधिक खुलवतच असतं. शांत स्थिर प्रवासापेक्षा अडथळ्यांतून मार्ग काढत पुढे जाण्यात खरा आनंद आणि खरं सौंदर्य लपलेलं असतं, नाही का? चला तर आता वेध घेऊया काही लक्षवेध घडामोडींचा आजच्या वेधविश्वाचा या मालेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव वरिष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांची इराणमधील पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील सद्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती राजनैतिक आणि व्यापारी दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारत आणि इराणमधील धोरणात्मक संबंध सुधारण्यासाठी, विशेषतः चाबहार बंदराचा विकास आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची ठरेल. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी वरिष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. त्यांनी 822 मतं मिळवत वरिष्ठ वकील अनुपम लाल दास यांचा मोठ्या फरकानं पराभव केला.

ते पुढील एक वर्षासाठी पदभार सांभाळतील. निवडणुकीत वरिष्ठ वकील राहुल कौशिक उपाध्यक्ष, प्रज्ञा बघेल सचिव, मनीष दुबे संयुक्त सचिव आणि दीपक कमल कोषाध्यक्षपदी निवडून आलेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओनं 26 ऑगस्ट 2026 रोजी लडाखच्या लेह जिल्ह्यातील न्योमामुध ड्रॉप झोन येथे स्वदेशी मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टमची उच्च उंचीवरील चाचणी घेतली. ही चाचणी उडी समुद्र सपाटीपासून 22,000 फूट उंचीवरून उणे 15 अंश सेल्सिअस तापमानात घेण्यात आली. मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम हे भारतीय सशस्त्र दलांद्वारे उच्च उंचीवर तैनात करण्यासाठी वापरले जाणारे एक स्वदेशी पॅराशूट प्लॅटफॉर्म आहे. तर भारताचा तरुण बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं हंगेरीमधील नागी कानिझा येथे खेळल्या गेलेल्या कानिझा ओपन 2026 गट अ स्पर्धेत विजय मिळवला आहे. तमिळनाडू राज्यातील या 19 वर्षीय ग्रँडमास्टरनं 9 फेऱ्यांनंतर पहिल्या स्थानावर बरोबरी साधल्यानंतर श्रेष्ठ टाय ब्रेक गुणांच्या आधारावर विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्कीवर शानदार विजय मिळवून विजेतेपद आपल्या नावी केलंय. तर भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंनं गतविजेत्या फॅबियानो कारुआना विरुद्ध तब्बल 6 गुणांची पिछाडी भरून काढत प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूरचं जेतेपद काबीज केलंय. पारंपरिक डावीअंती प्रज्ञानन 3-9 असा पिछाडीवर होता, मात्र जलद आणि अतिजलद डावांतील चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यानं अमेरिकेचा ग्रँडमास्टर कारुआनाचा 14-12 असा पराभव करत ग्रँड चेस टूर जिंकणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरण्याचा मान मिळवलाय. मित्रांनो, जीवन यशाचं गुपित कुठल्याही चमत्कारिक सूत्रात नाही, ते आहे साधेपणा, सातत्य, नम्रता, वेळेचा सन्मान, आत्मपरीक्षण आणि लवचिकता या 6 साध्या पण खोल विचारात. या विचारासहच आजच्या वेधविश्वाचा या मालेतून या छानशा गाण्याच्या साथीनं मी संपदा आपली रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आपण ऐकत होतात वेद विश्वासा ही मालिका. आपली मैत्रीण संपदा शेणमारे हिच्यासोबत आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, खाण्याचे शौकीन तर आपण सगळेच आहोत, पण याच अन्नाच्या आणि स्वादाच्या दुनियेत स्वतःचं करिअर घडवणं आणि एक यशस्वी उद्योजक होणं कशी कल्पना आहे? आजकाल फूड इंडस्ट्री

0: केवळ एक आवड राहिलेली नसून तरुणांसाठी प्रचंड संधी असणारं एक वेगाने वाढणारं क्षेत्र बनलेलं आहे. विशेषतः बेकिंग आणि बेकरी प्रोडक्ट्सच्या क्षेत्रात आजच्या तरुणाईला कल्पकता दाखवायला भरपूर वाव आहे. आणि याच पार्श्वभूमीवर फूड इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर कसं घडवायचं आणि स्वतःचा बेकरी उद्योग कसा उभारायचा हे समजून घेण्यासाठी कल्लरी जगात स्वतःची बेकरी प्रोडक्ट्स फॅक्टरी यशस्वीरित्या चालवणाऱ्या उद्योजिका कल्पिता काळे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, तुमचं युवावाणीच्या अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
1: थँक्यू अंकिता.
0: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की फूड इंडस्ट्री आणि विशेषतः बेकरी प्रोडक्ट्सकडे आपण कशा वळलात?
1: अंकिता, खरं तर माझी सुरुवात ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या क्षेत्रातनं झाली. मला या क्षेत्रामध्ये जवळपास 21 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तेव्हा मी वेगवेगळ्या उद्योग आणि इथे सगळं काम करून माहिती भरपूर गोळा केली आणि हे डिसाईड नक्की केलं होतं की जेव्हा केव्हा स्वतःचा बिझनेस करायचा तो फूड इंडस्ट्रीमध्येच करायचा. हे तेव्हाच डिसाईड झालं होतं. सो 2019 मध्ये जेव्हा मी माझा जॉब क्विट केला आणि विचार झाला की हे कुठलं क्षेत्र आपण निवडायचं की फूडमधनं कुठलं सेगमेंट घ्यायचं, त्यावेळेला कोविड सुरू होता. तेव्हा जेव्हा आम्ही एक थोडासा डीप रिसर्च आणि स्टडी केली तेव्हा लक्षात आलं की नेसेसिटी किंवा डेली नीड्स प्रोडक्ट जे आहे याची इंडस्ट्री बिलकुलच बंद नव्हती. सो मग हे त्यावेळेला डिसाईड झालं की आपल्याला बेकरी इंडस्ट्रीमध्येच काहीतरी करायचं आहे आणि त्यानुसार मग आम्ही पुढे त्याच्यात कसं प्लॅनिंग करायचं, काय करायचं हे तेव्हा 2019 पासून आमचं फाउंडेशन सुरू झालं.
0: अच्छा, आता जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच गोष्टींचा तुम्ही विचार केला, बऱ्याच कुठल्या क्षेत्रात किंवा कुठली फूड इंडस्ट्री तुम्ही चॉईस करायची, तर तसं आजच्या जर तरुण पिढीला प्रश्न जर पडला की नेमकं कुठल्या क्षेत्रात आपण गेलं पाहिजे तर असे किती टाईप्स आहेत?
1: असे खूप आहेत. जसं कॅटरिंग इंडस्ट्री पण ते करू शकतात, त्याच्यानंतर बेकरी जे मी एक सांगितलं ते आहे, पॅकेज्ड फूड आहे, त्याच्यानंतर आपण घरनं क्लाउड किचन सुरू करू शकतो. फूड इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे, म्हणजे नॉट ओनली कुकिंग पण तुम्ही सप्लाय चेन मध्ये जाऊ शकता, त्याचे डिस्ट्रीब्युटरशिप घेऊ शकता. असे खूप सारे तिथे एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहे जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. म्हणजे त्याला कुकिंग आवडत नसेल पण रॉ मटेरियल आहे, त्याचं क्वालिटी कंट्रोल आहे, न्यूट्रिशनलिस्ट म्हणून आहे, असा एक खूप मोठा वास्ट स्कोप आहे या फूड इंडस्ट्रीसाठी. आणि फूड इंडस्ट्रीला मरण नाही, ही ग्रो होणारच होणार आहे.
0: नक्की नक्की, कारण महत्वाचाच तो विषय आहे अन्न, जे अन्न वस्त्र निवारामधनं अन्न आहे. तर मला असं विचारायला आवडेल, बेकरी प्रोडक्ट जसं तुमची फॅक्टरी आहे पण कुठल्याही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कुठल्या विशेष शिक्षणाची आवश्यकता असते का?
1: हो, प्रत्येक शिक्षण म्हणजे घेतलंच पाहिजे, त्याचं आपल्याला एज्युकेशनल नॉलेज असणं मस्टच आहे. त्याच्यासाठी आपण हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो, ऑनलाईन खूप कोर्सेस निघाले आहे आजकाल छोटे छोटे, ते पण तुम्ही करू शकता. छिंदवाड्याला पण एक आयटीसीचं खूप सुंदर कल्नरीचं सेंटर होतं, आता सुरू आहे की नाही मला नक्की माहिती नाही आहे, पण तिथे असं होतं की 6-6 महिने तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CSR ऍक्टिव्हिटी होती ती टाटाची, त्याच्या अंडर तिथे मुलांना ट्रेनिंग दिल्या जायचे, मग त्यांच्यात डेव्हलप केलं जायचं की इंडियन कुझिन घेतात ते, रशियन कुझिन घेतात, एशियन कुझिन घेतात, बेकरी घेतात, असं सगळं त्यांना तिथे प्रॉपर ट्रेनिंग दिलं जायचं. आणि एंड टू एंड म्हणजे परचेसिंग पासून डिस्पोजल जे काही करायचं आहे तिथपर्यंतचं पूर्ण ट्रेनिंग त्याच्यात मिळायचं. याच्यात तुम्ही अजून स्कोप जर पाहिला तर न्यूट्रिशनलिस्ट म्हणून पण तुम्ही जाऊ शकता, म्हणजे नुसतं खाणंच नाही किंवा बनवणंच नाही तर न्यूट्रिशन वाईज पण आपण काय करू शकतो याचे न्यूट्रिशनलिस्टचे कोर्सेस पण खूप सुंदर सुंदर आहेत ज्यांना इंटरेस्ट असेल. डायटिशियनचं पण करू शकतो आपण. जसं मी फूड सप्लाय चेन म्हटलं, हे तर सगळ्यात मोस्ट डिमांडिंग आहे सध्या. म्हणजे तुम्ही एक सुपर शॉपी सारखं सुरू करून तिथे सगळे ब्रँड्स डिस्प्लेला ठेवून हे तुम्ही होलसेल, रिटेल इथे सगळीकडे जाऊ शकता.
0: नक्कीच, पण आजकाल आपण जी यूथ जनरेशन बघतो आहे हे लोक जॉब करणारे तर आहेतच काही पण जास्त प्रमाण आता बिझनेसकडे वळणाऱ्यांचं वाढलेलं आहे. तर कोणत्याही युथला म्हणजे एखाद्या तरुणाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काय बेसिक स्टेप्स असल्या पाहिजेत?
1: बेसिक स्टेप्स म्हणजे सगळ्यात मेन की त्याला हे कळलं पाहिजे की पुढच्या 6 महिन्याचं वर्किंग कॅपिटल माझ्याजवळ राहील तरच मी तो बिझनेस सुरू करू शकेल. सगळ्यात मेन पॉइंट हा असतो. त्याच्यासाठी फंडिंग तो कुठून पण गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, बँकेकडनं असतात, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तिथे गेलं की त्यांना दाखवलं काही तुमच्याकडे त्यांना पोटेन्शियल दिसलं तर खूप सगळे लोक तुम्हाला सपोर्ट पण करतात या गोष्टीसाठी. बँकेमध्ये पण आहेत, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या फूड इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्कीम्स आहेत, त्याच्यात लेडीज लोकांना तर खूप साऱ्या सबसिडी आहेत, म्हणजे 35% to 70% सबसिडीज पण मिळतात त्यांना. आणि हे सगळं गव्हर्नमेंट व्यवस्थित प्रोव्हाइड करते, कुठे काहीही त्रास होत नाही. म्हणजे मी पण माझा बिझनेस सुरू करताना याच अशा सबसिडीच्या मार्फतच सुरू केला होता. मला 3 वर्ष काहीही त्रास झाला नाही, व्यवस्थित सबसिडी आली, काही प्रॉब्लेम होत नाही. तर तुम्ही या गव्हर्नमेंट स्कीम्सचा

0: यूज करून स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. त्याच्यानंतर जे आहे जे मेजर लायसन्सेस लागतात ते सगळे लायसन्सेस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. प्रोडक्शनमध्ये तुम्ही करणार असाल तर तुम्हाला एफएसएसएआयचं लायसन्स घेणं मस्ट आहे, जीएसटी मस्ट आहे, गुमास्ता लागणार असेल तर ते मस्ट आहे, तर उद्यम आधारात आपल्या इथे कंपल्सरी केलेलं आहे ते मस्ट आहे. तर हे सगळे लायसन्सेस असणं पण तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. हे सगळं असेल तर तुम्ही कुठलाही बिझनेस कधी पण सुरू करू शकता. सेकंडली मॅनपॉवर, तो पण तुम्हाला चांगला स्किल्ड घेणं गरजेचं आहे, तर तो पण तुम्हाला शोधावा लागणार. आणि तिसरं म्हणजे रॉ मटेरियल, ते तुम्ही कुठून परचेस करताय, कारण ते पण त्या क्वालिटीचं हवं, तरच तुमचं एंड प्रॉडक्ट तसं येणार. तर या सगळ्या गोष्टींचा सगळा अभ्यास करून, आणि सगळ्यात मेन की त्या एरियाचं मार्केट काय आहे ते तुम्हाला काय सांगतं, हे सगळं स्टडी करूनच तुम्ही तो बिझनेस सुरू करावा.
1: पण जसं आता तुम्ही म्हटलं की लेडीज साठी काही स्पेशल स्कीम्स असतात, म्हणजे गव्हर्नमेंटने ते सगळं योजना केलेल्या आहेत, पण एखादी जर स्त्री आहे जिला कदाचित याच्यात

0: ते तुम्हाला काय सांगतं, हे सगळं स्टडी करूनच तुम्ही तो बिझनेस सुरू करावा.
1: पण जसं आता तुम्ही म्हटलं की लेडीजसाठी काही स्पेशल स्कीम्स असतात, म्हणजे गव्हर्नमेंटने ते सगळं योजना केलेल्या आहेत, पण एखादी जर स्त्री आहे जिला कदाचित याच्यात सगळ्यात आवड आहे, तिला करायचं आहे, बाहेर ती फॅक्टरी तो ओपन नाही करू शकत, ती घरून सुरुवात करू शकते.
0: घरून पण सुरुवात करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. घरनं तर उलट खूप जास्त सोपं झालेलं आहे आजकाल करणं, कारण क्लाउड किचन हा कन्सेप्टच त्याच्यामुळे आलेला आहे की तुम्ही घरनं सुद्धा या गोष्टीची सुरुवात करू शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग हा एक खूप मोठा टास्क असतो की तो घरनं तुम्हाला बाहेरपर्यंत कसा पोहोचवायचा, तो एक मेजर त्याच्यावर काम करावं लागतं. पब्लिसिटी कशी करायची, नंतर पण सोशल मीडियावरनं त्याचं मार्केटिंग करू शकतो. तर इथून पण ते आपले छोटे छोटे रील्सद्वारे किंवा याच्या थ्रू सोशल मीडिया थ्रू टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतात.
1: पण जर कोणाला जर सुरुवातच करायची आहे तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटच आपण म्हणू, ते साधारण किती असायला हवा, म्हणजे किती भांडवलात आपण या गोष्टीची सुरुवात करू शकतो?
0: नाही, हे असं एक्झॅक्ट एक फिगर तर कोणीच सांगू शकणार नाही. हे डिपेंड करतं, जर एक गृहिणी स्वतःच्या घरनं करते आहे तर बेसिक तिच्याकडे केक म्हणा किंवा बेकरी मटेरियल तिच्याकडे ऑलरेडी राहणारच आहे, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची अशी काहीच गरज नाही आहे. तिला जस्ट ऑर्डर जनरेट करायचा आहे आणि तो फुलफिल करायचा आहे. तरी ते ऑन ऑर्डर पण करणार, असं नाही की ती सुरुवातीपासून बनवून ठेवलेला आहे किंवा आहे. तर जर घरनंच तुम्हाला सुरू करायचं आहे तर माझ्या मते आजचा जशा भांडवलाची काही खूप गरज नाही आहे. तर मिनिमम टू मिनिमम तुमचं जसं बेस स्ट्रक्चर घरी बनलं असेल त्याच्यातही तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे याच्यासाठी एक ऍडिशनल भांडवल घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू करावं याची अशी काही गरज नसते. त्यांच्या मिनिमम टू मिनिमम जे काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यात पण ते सुरू करू शकतात.
1: मॅडम मला एक सांगा की फूड इंडस्ट्रीमध्ये सध्या जो एक खूप महत्वाचा विषय सुरू आहे तो म्हणजे हायजीन. हायजीन सगळ्यांनी मेंटेन ठेवणं खूप आवश्यक आहे आणि जे काही प्रोडक्ट आपण बनवतो आहे त्याचा दर्जा हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तर तुम्ही याविषयी काय सांगाल की कसं ते आपण टिकवून ठेवू शकतो?
0: हायजीनसाठी बघा, पिरियॉडिकली तुम्हाला पेस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो स्टाफ काम करतो आहे त्याला हँड ग्लव्स, हेड कॅप्स हे सगळं घालणं मस्ट आहे. त्याच्यानंतर त्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप्स हे पण खूप मस्ट आहे. म्हणजे FSSAI गाईडलाईन्समध्येच दिलेलं आहे की तुम्हाला दर 6 महिन्यांनंतरचं त्यांचं हेल्थ चेकअपचे सर्टिफिकेट्स मेंटेन करावे लागतात. त्यांचे काही प्रॉपर वॅक्सिनेशन सांगितलेले आहे FSSAI, ते पण आपल्याला त्यांचे प्रत्येक वेळेला करून घ्यावे लागतात. आणि हे जर सगळं काही राहिलं तर माझ्या मते सगळ्यात पहिले हा ह्युमन एरर जो असतो हेल्थसाठी तो तिथे एलिमिनेट होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हायजीनमध्ये पाळणं मस्ट आहे आणि ते करायलाच हवं. कारण हे जे बेकरी प्रॉडक्ट्स जर मी स्पेसिफिकली म्हटलं ना तर याची रेंज कशी असते की लहान मुलांपासून एक एजेड पर्सन हे सगळेच खाणारे असतात याच्यामध्ये. हायजीन हे सगळ्यांनी मेंटेन ठेवलंच पाहिजे. हायजीन या विषयावर कॉम्प्रोमाइज कोणी एक्सपेक्ट पण नाही केलं पाहिजे आणि एक्सेप्ट पण नाही केलं पाहिजे.
1: पण या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी नवनवीन कला किंवा नवनवीन रेसिपीज शिकल्या पाहिजे का?
0: हो, ते आता शिकल्याच पाहिजे. ट्रेडिशनल याला तर कोणी धक्का देऊ शकतच नाही, कारण टोस्ट ब्रेड हे आपण म्हटलं तरी लोक खाणार आहेतच आणि खातातही आहे. आता असं असतं की मिलेट्स हे सगळं आता ट्रेंडिंगमध्ये येत आहे, या येतील पण आणि त्यांच्याकडे गेलं पण पाहिजे आपण. पण त्याच्यासाठी त्याचे कॉम्बिनेशन समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं फूडचं जे केमिस्ट्री असते ती पण समजणं खूप गरजेचं आहे की कोणतं कशासोबत नीट जातं, कशाने कडवट टेस्ट येते, कशाची कुठली रिॲक्शन तर नाही होणार, तर ही पण स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पण हो, नक्कीच आता ट्रेंड चेंज होतो आहे. लोक मैदा सोडून मिलेट्स किंवा आटा बिस्किट्स, आटा ब्रेड याच्याकडे जातात आहे, पण ते पण कॉन्शियसलीच गेलं पाहिजे. कुठलंही मिळतं आहे म्हणून न जाता चेक करायला पाहिजे की तुम्ही जे आटा ब्रेड आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट आटा आहे, किती पर्सेंट मैदा आहे, कलर तर नाही टाकलाय. तर या सगळ्या गोष्टी घेताना तुम्ही विचार करूनच घेतला पाहिजे. जस्ट मिलेट्स लिहिलं आहे असं नाही राहत. मिलेट्स मध्ये कोणते मिलेट्स घेतलेले आहेत, कसं आहे, त्याचं आलेलं कुठून आहे ते मिलेट्स, हे सगळं चेक करून जर घेतलं तर जास्त बरं राहील.
1: म्हणजे कुठल्याही गोष्टीत अभ्यास हा तितकाच महत्वाचा आहे, बनवणाऱ्याचा पण आणि
0: वापरणाऱ्याचा पण, आणि आता तर वापरणाऱ्यांचाच जास्त असावा असं मला वाटतं.
1: पण या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही आलात आणि तुमची स्वतःची फॅक्टरी तुम्ही उभारली तेव्हा काय चॅलेंजेस होते आणि तुम्ही आता तरुणांना काय सांगाल की हे चॅलेंजेस फेस करावेच लागतात?
0: चॅलेंजेस तर खूप असतात प्रत्येकच इंडस्ट्रीत, नॉट ओनली फूड इंडस्ट्री पण प्रत्येकच इंडस्ट्रीत चॅलेंजेस खूप असतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःचा अभ्यास पक्का असल्याशिवाय या इंडस्ट्रीत उतरू नये. दुसरी गोष्ट, जे काही करताय ते समजून करा, कोणाच्या भरोशावर करू नका की यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिलाय तर चल मी असाच पाठवून देतो, कोणी सांगितलं या बँकेत जातो तर मी असंच करतो, कोणी सांगितलं

0: की इथे मटेरियल चांगलं मिळतं इथून घे, हा असा कोणावरही विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पाहावी, चेक करून पाहावी आणि नंतरच पुढे जावं. त्या एरियाचा R&D हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. R&D करून त्या एरियाचा स्टडी केल्याशिवाय तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट किंवा त्याचं मार्केटिंग किंवा त्याचं पॅकेजिंग करून त्याला लॉन्च करू नका. ही स्टडी पूर्ण करा, त्याच्यानंतरच तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये उतरा.
1: पण आजकालचा जो ग्राहक आहे तो फारच हेल्दी खाणारा म्हणा किंवा शुगर फ्रीच हवं आहे किंवा मैदा तर नकोय जसं आपण म्हटलंच किंवा ग्लुटन फ्री वगैरे असं सगळं म्हणतात, तर या सगळ्यात तुम्ही कसं म्हणजे कसं काम करता?
0: हा आहे वर्ग, असा नाही आहे की असा वर्ग नाही आहे, पण तो एक खूप लिमिटेड वर्ग आहे. अजूनही ट्रॅडिशनल बेकरी खाणारे ट्रॅडिशनल बेकरी आयटम्स खाणारे लोकच खूप जास्त आहेत. म्हणजे असं नाकारता येणार नाही आपल्याला की तरुणाई पण हा ट्रॅडिशनल बेकरी वर्गच खाणारा जास्त आहे.
1: नक्कीच.
0: कमी जे खूप जिममध्ये जाणारे आहेत किंवा जे फिटनेस फ्रीक आहेत त्यांचाच आजकाल कल खूप जास्त चाललेला आहे. पण मिलेट्स न घेता जर आपण जसं मी आता सांगितलं की व्हीटचे बिस्किट आहे, इन्स्टेड ऑफ मार्जरीन प्युअर घी हे यूज करून पण आपण करू शकतो, तर असे पण सबस्टिट्यूट आपण काढू शकतो त्याच्यामध्ये. प्रोटीन बार्स आहेत जे बाहेर प्रोटीन बार्स मिळतात ते आपण पण बनवू शकतो बेकरीमध्ये आणि ते हेल्दी आहेत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात. रिसेंटमध्ये आपण एक एक्सपेरिमेंट करतो आहे की शतावरीचा अर्क झाला, ब्रांबीचा अर्क झाला, हे सगळे काही टाकून आपण चॉकलेट्स किंवा कुकीज बनवायचा प्रयत्न करतोय. त्याचं अजून लॅब टेस्टिंग वगैरे व्हायचं आहे, पण आपले ट्रायल्स सुरू झालेले आहेत की ते बनतात आहे का खरंच, जी क्वालिटी पाहिजे तशी मिळते आहे का, तर याच्यावर पण आपण काम करतोय. तर हेल्दी ऑप्शन्सकडे डेफिनेटली जाणं आहेच, पण हे ट्रेडिशनल बेकरी आयटम्स पण बंद होणारे नाही आहेत आणि ते हेल्दी आहेत, पण आपण असं रोज कन्झ्युम करतोय असं नाहीये. ब्रेड आपण रोज नाही खात, म्हणजे आपण जर इन जनरल पाहिलं तर टोस्ट खातो, पण टोस्ट तसं पण पाहिलं तर हेल्दी आहे कारण ती छान फर्मेंट होऊन व्यवस्थित प्रोसिजर वाईज बनवलेली असते. तर त्याच्या मागचं प्रोसिजर समजून घेतली आणि कोणतं आपल्यासाठी चांगलं आहे कोणतं नाही हे पाहिलं, तर माझ्या मते बेकरी आयटम्स हे चांगलेच आहेत खायला.
1: एक महिला उद्योजिका म्हणून तुमचा काही वेगळा अनुभव आहे का? म्हणजे असे तर खूप बिझनेस वुमेन्स आहेत, बिझनेस वुमेन्स आहे, पण एक प्रॉपर म्हणजे बिझनेस वुमन असा तुमचा काही वेगळा अनुभव आला आहे का तुम्हाला?
0: वेगळे अनुभव खूप येतात, कारण जसं मी सांगितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते फायनल प्रॉडक्ट नेईपर्यंत प्रत्येक ठिकाणी एक डाऊटफुल नजरेनी पाहिलंच जातं, ही खरंच करू शकणार आहे का. मग तिथे तो जरा जी नजर येते ना ती जरा थोडस डिमोटिवेटिंग असते. हा, तिथे थोडा कॉन्फिडन्स आपला कमी होतो, पण तिथेच खरं चॅलेंज आहे की तेच सगळ्यांना आपण नाकारून समोर गेलो आणि प्रूव्ह करणं, त्याच्यात मजा वेगळी आहे.
1: पण ज्या तरुणांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्याकडे कुठले महत्वाचे स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: या क्षेत्रात यशस्वी होण्याकरता फक्त फूड कुकिंग येतं हे इतकं सफिशियंट नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक क्वालिटी माइंडसेट हवं, एक क्रिएटिव्ह डिसिप्लिन हवं स्वतःमध्ये, टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, फायनान्शियल प्लॅनिंग करता आलं पाहिजे, टीम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, कस्टमर्सशी बोलता आलं पाहिजे, कस्टमर्सला नीट सर्व्हिस देता आली पाहिजे, त्यांच्या प्रश्नाचं निवारण करता आलं पाहिजे, बेस्ट कम्युनिकेशन स्किल हवी आणि सोबतच नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येतात आहेत त्याचा प्रॉपर तुम्हाला नॉलेज टाइम टू टाइम स्वतःला अपडेट करता आलं पाहिजे. या बेसिक स्किल असल्या तर तुम्ही तर बेकरी इंडस्ट्री बिलकुल गाजवू शकता.
1: तर आता आमच्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: बेकरी इंडस्ट्री किंवा फूड इंडस्ट्री खूप स्कोप आहे सध्या. तुम्ही जिथे हात टाकाल तिथे सोनं करू शकाल. त्याच्यासाठी मोठी स्वप्न पहा, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या पावलांनी सातत्याने पुढे जा.
1: क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खरं तर आवडीचं रूपांतर व्यवसायात कसं करायचं आणि त्यात यश कसं मिळवायचं याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही तुमच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
1: मित्रांनो, जर तुमच्याहीकडे स्वाद, नवनिर्मिती आणि मेहनतीची आवड असेल तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिला

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

संध्याकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सुखी संसाराची बारा सूत्रे या चित्रपटातलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत आर डी बर्मन. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: 16 वर्षाहून अधिक काळ त्या कचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी सोहम इको सोल्युशन्स ही स्वतःची संस्था सुद्धा सुरू केली आहे आणि पर्यावरण जागरूकता करण्याबरोबरच कचऱ्याचं व्यवस्थापन करणं आणि इतरही अनेक गोष्टी ह्या सोहम इको सोल्युशन्स मार्फत केल्या जातात. तर आज कामगार सभेत आपण त्यांच्याकडून कचरा व्यवस्थापनामधल्या संधी कशा प्रकारच्या आहेत याबद्दल आणि त्या स्वतः अनेक ज्या गोष्टी करत आहेत, काम करत आहेत, पर्यावरणासाठी सुद्धा अनेक कामं त्यांची सुरू असतात, त्या सगळ्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. तर रोहिणीजी, कामगार सभा या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सुरुवातीला तुम्ही जे सोहम इको सोल्युशन्स ही तुमची संस्था स्थापन केली आहे, तर ती सुरू करण्याची गरज तुम्हाला नेमकी का वाटली?
1: सोहम इको सोल्युशन, सोहम हे माझ्या मुलाचं नाव आहे आणि त्याचसोबत जे काही काम आत्तापर्यंत करत आलेली आहे पर्यावरणासोबत किंवा मुलांसोबत किंवा जागरूकता करण्याचे जे कार्यक्रम मी आत्तापर्यंत घेत आली त्याच्यात मला जास्तीत जास्त खंत अशी वाटते की हा जो कचरा आहे या कचऱ्याची आपल्याला पाहिजे तशी जागरूकता हे लोकांमध्ये किंवा स्वतःमध्ये सुद्धा नाहीये. तर ह्याचं आपण जर का व्यवस्थित त्याबद्दल जर का प्रशिक्षण किंवा चांगली माहिती घेतली कोणाकडून तर ह्याचं आपण चांगल्या प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. या उद्देशाने मी हे सोहम इको सोल्युशन या नावाची संस्था मी ओपन केलेली आहे.
0: बर.
1: आणि या संस्थेमार्फत मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त याची जनजागृती लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा लोकांना याच्यातून कसं मार्गदर्शन करता येईल आणि लोकांना याच्यातून कसं आपल्याला संधी उपलब्ध करून देता येईल या संदर्भातलं मी सोहम इको सोल्युशन मार्फत कार्यक्रम घेते.
0: लोकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करताना तुम्हाला कोणत्या अडचणी जाणवतात?
1: तसं म्हणायला गेलं तर अडचणी तर आपण प्रत्येकांच्या मध्ये असतातच. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण हा प्रकार असतो. याच्यामध्ये कसं होतं, जेव्हा आपण वर्गीकरण हा शब्द वापरतो त्यावेळेस लोकांची एक दृष्टिकोन असते की ठीक आहे आम्ही वर्गीकरण करून किंवा आम्ही वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की तुम्ही या आणि घेऊन जा.
0: बर.
1: म्हणजे त्यांचं असं एक समंजस असतं की ठीक आहे ह्यांनी संस्था ओपन केली तर ह्यांचं काम आहे ते येऊन घेऊन जाणं किंवा मग शासनाचं काम आहे किंवा जे कर्मचारी आहे शासनाचे त्यांचं काम आहे ते येऊन घेऊन जाणं. तर मला असं वाटतं की हे न करता जर का आपण आपला कचरा जे काही संस्था आहेत त्यांच्यापर्यंत जर का संस्था तुमच्यापर्यंत नाही पोहोचली तर तुमचं काम आहे की मला या संस्थेचं पूर्ण डिटेल माहिती आहे किंवा ही व्यक्ती माहिती आहे तर त्या व्यक्तीपर्यंत मी जमा केलेला कचरा कसा मला तिथपर्यंत पोहोचता येईल. तर हे थोडं जर का प्रत्येकाने जाणून घेतलं किंवा प्रत्येकाने समजून ह्या पद्धतीने काम केलं तर आपण बऱ्याचपैकी घरातला कचरा किंवा जो बाहेर आपण फेकतोय तोही कचरा आपण कमी करू शकतो.
0: बरं.
1: तर मला असंच वाटतं की अडचणी म्हणजे हेच आहेत की बाबा तुम्ही घरी या आणि घेऊन जा. त्यापेक्षा नागरिकांना मी असं विनंती करते की त्यांनी असं करावं की बाबा तुमचा ऍड्रेस कुठे आहे काय आहे तिथपर्यंत आम्ही आमचा साठलेला एक 15 दिवसांनी नेऊ किंवा 1 महिन्यानी देऊ जो काय कचरा आहे तो आम्ही तुमच्या इथपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर तुमची गाडी कधी येईल ह्या पद्धतीचं थोडं केलं तर आपण नक्कीच याच्यावर सोल्युशन काढू शकतो.
0: म्हणजे माझा कचरा माझी जबाबदारी,
1: माझी जबाबदारी राहील.
0: हे जर नागरिकांनी स्वीकारलं तर देश स्वच्छ होणार.
1: स्वच्छ होणार.
0: आणि त्यासाठी तुमचा प्रयत्न असतो की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि सोहम सोल्युशन्स मार्फे त्यासाठी मार्गदर्शन शिबिर अनेक प्रयत्न सुद्धा केले जातात. आता रोहिणी ताई, एक विचार असं वाटतं की ई वेस्ट म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणं का महत्वाचं आहे?
1: ओके. आता जसं आपण आपल्याला तर प्रत्येकांच्या घरात दोन कचरे माहिती आहेत, मोस्टली ओला कचरा सुका कचरा.
0: बरोबर.
1: ई वेस्ट हा कचरा म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात जसे की मोबाईल आहे, चार्जर आहे, आपले हेडफोन आहेत किंवा छोटं वायरी असतात, सेल असतात, बॅटरीचे सेल असतात, तर ते मोस्टली आपण काय करतो, घेतो ओल्या कचऱ्यामध्ये टाकून देतो.
0: बरोबर.
1: किंवा मग सुक्या कचऱ्यामध्ये टाकून देतो. मग त्याचं काय होतं पुढे, काही आता जे कर्मचारी असतात ते वेगळेही करतात, त्यांच्या नजरेखरून नाही गेलं ते, तर ते ओल्या कचऱ्यामधले जे असतं ते तसं डम्पिंगला जातं. राईट. ते डम्पिंगला गेल्यानंतर त्याचा पाण्याशी संपर्क येऊन ऑलमोस्ट त्याच्यामध्ये जे काही केमिकल असतं ते बाहेर येऊन जसं की डम्पिंगला आग लागणं, त्याच्यातून विषारी वायू बाहेर येणं, त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात.
0: बरं,
1: तर इलेक्ट्रॉनिक गोष्टी, ई कचरा म्हणजे

कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कामगार सभेत आपल्या भेटीला आलेल्या आहेत रोहिणी शिंदे. मंडळी, जवळजवळ

0: इलेक्ट्रॉनिक गोष्टी, ह्या जर कचरा आपण सेपरेट एक वेगळा करून ठेवला आणि तो तसाच सुपूर्त केला एखाद्या एनजीओला किंवा एखाद्या जे काही कोणी तुमच्याकडे कर्मचारी येत आहेत शासनाचे, तर त्यांना तुम्ही डायरेक्ट जर दिलात म्हणून, तर तो एक वेगळा विशिष्ट कंपनी आहे त्यांच्या रिसायकलिंग करणारा, तर त्या योग्य त्याच्यावर कंपन्यांकडे दिल्या तर त्याची व्यवस्थित आपल्याला विल्हेवाट लावली जाते. तर माझं असंच आहे की ई वेस्ट म्हणजे काय, जो अतिशय घातक आहे आणि जो आपल्या सुक्या कचरा आणि प्लास्टिकच्या कचऱ्याप्रमाणेच हा सुद्धा घातकच आहे. आणि ह्याचं पुढे काय होतं हे मोस्टली काही जणांना याचं माहिती नसतं की हे काय, ठीक आहे थोडीशी केबलच आहे किंवा एक हेडफोनच आहे, पण सपोज मी एक हेडफोन असे जर का 10 जणांनी हेडफोन छोटे छोटे टाकले तर ते केवढा मोठा डोंगर तयार
1: होतो. बरोबर.
0: तर हे वाचवण्यासाठी आपण त्याचं एक वेगळ्या पद्धतीने संकलन करून एक विशिष्ट संस्था, जसं की आता माझी आहे किंवा तुम्हाला जे काही कर्मचारी येतात किंवा तुम्हाला माहिती असणारे एखादे जे कलेक्शन करणारं असेल त्यांच्याकडे तुम्ही डायरेक्ट जाऊन दिलं किंवा त्यांना कॉल करून सांगितलं की माझ्याकडे एवढं आहे तुम्ही हे घेऊन जा, त्यांच्या सोयीनुसार ते येतील घेऊन जातील, या पद्धतीने केलं तर आपला जो ई वेस्ट आहे तो सुद्धा आपला खूप कमी प्रमाणात कमी होईल. आणि याचं वर्गीकरण आणि याचं जे विल्हेवाट लावण्याची जी प्रक्रिया आहे ती रिसायकलिंग कंपनीवालेच करतात. तर या पद्धतीने त्याचं रिसायकलिंग केलं तर मोस्टली आपल्याला ते जास्तीत जास्त आपलं पर्यावरणही चांगलं होईल, आपल्याकडचा जो कचरा आहे तोही कमी होईल. तर ई वेस्ट या पद्धतीने आपण संकलन करावं आणि एखाद्या एनजीओला किंवा जे काही कर्मचारी येतात तुमच्याकडे साफसफाई वाले तर त्यांना व्यवस्थित हाताळून द्यावे की त्यांना सांगा की बाबा याच्यामध्ये ई कचरा आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी आहेत.
1: बरोबर. म्हणजे सुक्या कचऱ्याबरोबर हे ई वेस्ट असतं ते मिक्स न करता वेगळं जर केलं, वर्गीकरण केलं
0: बरोबर,
1: तर त्याचं व्यवस्थापन करण्यामध्ये खूप महत्वाचा आपल्यातर्फे हातभार
0: लागू शकतो. बरोबर.
1: ह्या सगळ्यामध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारचा असतो?
0: ओके. आता महिलांचा सहभाग असा आहे की आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी प्लास्टिक हा खूप प्रमाणात जमा होतं. बरोबर. तर प्लास्टिकच्या बॉटल आहेत, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या बरण्या आहेत. तर महिलांनी काय करायला पाहिजे की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी जमा होत आहेत तर फावल्या वेळामध्ये याच पासून जर का आपण त्याच्यामध्ये ज्या कुंडा बाहेरून आणतो प्लास्टिकच्याच आणतो तर त्याचाच वापर जर का आपण डेकोरेशन करून छानपैकी सजवून तर त्याचा आपण वापर कुंडा प्लांटेशनसाठी करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला अजून पेन स्टँड वगैरे असे म्हणजे शोभेच्या वस्तू ह्या आपण बनवू शकतो ज्या कुठेही आपल्याला सेल करता येतात, बाजारपेठ जसं की काही महिला आता बचत गटातून करतात त्यांचे स्टॉल लागतात त्या ठिकाणी जर का हे ठेवलं तर ह्याचं मला असं वाटतं की आपण टाकाऊतून टिकाऊ असा प्रकार केला तर ते महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याचं संकलन करून या गोष्टीचं जास्तीत जास्त महिला बचत गटांनी संकलन करून जर का एक योग्य रिसायकलिंग वाल्यांकडे दिलं तर त्याचाही खूप मोठा फायदा महिला बचत गटालाही होतो आणि महिलालाही होतो. कारण की रिसायकलिंग वाले त्याचं जे काही मूल्य असतं ते त्या महिला बचत गटांना देतं, तर अशा पद्धतीने त्यांचं एक रोजगार पण होतो आणि त्यांना त्याची एक की पर्यावरणाला हेल्प केली मदत केली त्याच्याबद्दल त्यांना एक सर्टिफिकेट आणि ह्या गोष्टी त्यांना दिले जातात.
1: बरोबर. असं महिलांचा सहभाग तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांचा संबंध तुम्ही कसा बघता?
0: आता पर्यावरणाचं आपली घरामध्ये जो काही कचरा होतो तो सगळा लेडीजच आपण जमा करतो किंवा त्याची विल्हेवाट लावल्याचं हे मोठा मोलाचा भाग हा लेडीज कडेच असतो. तर पर्यावरण आणि रोजगार याच्यामध्ये कसं असतं की आपल्या घरामध्ये जो सेंद्रिय म्हणजे जसं ओला कचरा आहे तर त्या ओल्या कचऱ्यामध्येच सुद्धा आपण घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करू शकतो. बरोबर. ते नंतर आपण बाजारपेठेमध्ये विकू शकतो किंवा आता बऱ्यापैकी त्याचं प्रशिक्षणही दिलं जातं की ओल्या कचऱ्यापासून आपल्याला कशा प्रकारे खत बनवता येतं किंवा त्याच्यापासून आपल्याला काय अजून दुसरं फर्टिलायझर करून करता येतं ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंगही दिलं जातं. जर ते आपण थोडंसं महिलांना दिलं तर महिलांना त्याच्यातून रोजगारी मिळू शकतो आणि त्या स्वतः सक्षमही होऊ शकतो.
1: बरं. आता तुम्ही सुद्धा महिला बचत गटासोबत काम करता.
0: बरोबर.
1: तर तो अनुभव कशा प्रकारचा आहे?
0: माझा अनुभव असा आहे की माझ्याकडे ज्या लेडीज आहेत त्या मोस्टली मी आता सध्या आपल्याकडे कपडे असतात
1: राईट,
0: त्या कपड्यांपासून मी बॅगा बनवणं किंवा त्यांच्यापासून फुलं बनवणं ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण मी महिलांना देते. म्हणजे त्यांचेच कपडे आहेत आणि त्यांच्याच कपड्यापासून काय बनवता येईल, गोधडी बनवणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच करून त्यांनाच शिकायला द्यायचं आणि त्यांनाच द्यायच्या त्या गोष्टी. ज्या घरातल्या चांगल्या जसे की कपडे आहेत आपले बऱ्यापैकी चांगले असतात पण ते टाकून नाही द्यायचे असतात तर मग

0: आपण साठवून ठेवतो, मग त्याच कपड्यापासून आपल्याला रियूज कसा करता येईल तेही मी त्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांचेच कपडे घेऊन यायचे आणि त्यांना शिकवायचं आणि तुम्हीच युज करा ते. या पद्धतीचं ट्रेनिंग आहे माझं.
1: अच्छा, म्हणजे असं तुम्ही मगाशी जे म्हटलं टाकाऊतून टिकाऊ,
0: बरोबर,
1: आणि अगदी सुंदर प्रकारे गोधडी वगैरे जर केली तर ती खरंच छान उपयोगी पडू शकते. आता या सगळ्यामध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका तुम्हाला किती महत्वाची वाटते?
0: कसं असतं ना, आपल्या ह्या आता सध्या कचरा याच्यावरती स्थानिक प्रशासन हे खूप मोठं पाऊल पण उचलत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचं प्रचारही करत आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून, किंवा आता संस्था आहेत संस्थेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचा प्रसारही करत आहे आणि प्रशासन आहे म्हणून आपण बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींना आपण आळा घातलेला आहे. सुका कचरा, ओला कचरा हा पूर्वी आपण एकत्र टाकत होतो,
1: बरोबर,
0: आता सध्या आपण त्या गोष्टीचं विलीनीकरण म्हणजे वेगवेगळं करून आपण तो देतोय प्रशासनाला. म्हणजे ही कुठेतरी गोष्ट प्रशासनामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आपण
1: करायला
0: सुरुवात केली आहे, त्यामुळे प्रशासनाचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. आणि प्रशासनासोबतच जर का त्यांनी संस्थांना जे काही इन्व्हॉल्व करून घेत आहेत की बाबा प्रशासन कुठे पोहोचू नाही शकत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या संस्थांमार्फत केल्या तर जास्त काही नागरिकांना किंवा यांना समजतात किंवा प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोहोचणं हे पण योग्य नाही, म्हणजे त्यांचं काम असं सांगणं आणि शिकवणं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शिकवणं इन केस कसं की ओला कचरा सुका कचरा ह्याचं आपलं तुम्ही गाडी पण बघता की त्याच्यावर छानपैकी म्युझिक लावलेलं असतं, गाणी लागलेली असतात, गाडीवाले आले, हे सगळ्या गाणी कशासाठी आहे की जागरूकता करण्यासाठी आहे,
1: बरोबर,
0: तर हे करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. प्रशासन आपल्याला त्याबद्दल खूप सपोर्ट करते हे खूप चांगलं आहे आणि त्याच पद्धतीने नागरिकांनीही, म्हणजे आपण स्वतःहूनही तेवढा सपोर्ट प्रशासनाला करावा असं माझी इच्छा आहे. म्हणजे जोपर्यंत आपण सपोर्ट नाही करणार तोपर्यंत प्रशासनही पुढे नाही काही करू शकत, त्यामुळे आपण आपली कचऱ्याची जबाबदारी घेऊन तो कचरा कसा आपल्याला प्रशासनापर्यंत व्यवस्थित देता येईल याची आपण प्रत्येकाने एक हमी घेतली पाहिजे आणि एक जबाबदारी घेतली पाहिजे.
1: वा, अगदी बरोबर. आता तुम्ही सुद्धा कचरा संकलनाचे उपक्रम आयोजित करता,
0: बरोबर,
1: तर त्यामागचा तुमचा उद्देश काय आहे?
0: माझ्याकडे जे संकलन केलं जातं
1: हो
0: ते जे आहे ते आपण महिला बचत गट आणि महिलांनी काही केलेले असतात संकलन ते मी घेते आणि त्याचं जे आहे ते मी एक, जसे की आता प्लास्टिक आहे, कपडे आहेत, ठीक आहे, मग त्या कपड्यांपासूनच आपण काही कंपन्या आहेत रिसायकलिंगच्या, त्या कंपन्यांना मी ते देते रिसायकलिंग करण्यासाठी, जे इथे तिथे पडलेलं असतं त्यापेक्षा मी डायरेक्ट त्या कंपन्यांना देते. म्हणजे आता प्लास्टिक जर असेल तर मी डायरेक्ट कंपन्यांना देऊन त्याच्यापासून जे काही येतं ते मी एका महिला आहेत किंवा बचत गटांनी दिलेल्या आहेत तर त्यांचं मूल्य जे आहे ते मी त्यांना पेड करतो,
1: बरं,
0: असं. आणि जे कपडे आहेत मग त्यांच्यापासून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचं प्रशिक्षण घेणं ते आम्हाला सांगतात. एकीने म्हणजे अगदी कपाटात छान इस्त्री बिस्त्री करून ठेवलेले कपडे दाखवले,
1: मॅडम
0: हे कपडे माझ्या मुलांचे आहेत आणि तो म्हणतोय की आता मला हे घालायचे नाहीयेत, आता हे मी काय करू. म्हणजे ती व्यक्ती जी लेडीज आहे ती मला रोज सांगते मॅडम हे कपडे काय करायचे, मी म्हटलं आणि ते कपडे इतके चांगले आहेत की मग त्याचं पुढे काय करायचं. आणि ती अशी आहे की एजेड आहे थोडी त्याच्यामुळे ती स्वतः काही नाही करू शकत, पण ती बोलली मॅडम हे घेऊन जा, ज्यांना यूज असेल त्यांनी करा किंवा त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं असेल तर तुमचं जो काय असेल ते लुकआउट तुम्ही करून घ्या पण माझ्याकडून घेऊन जा, मला फेकूनही नाही द्यायचे त्यामुळे कोणाला द्यायचे नाहीत, मला माहिती आहे की मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं त्यामुळे तुम्ही ह्याचं नक्कीच काहीतरी चांगल्या यूजसाठी वापर कराल. तर ते मी कपडे घेऊन आली आणि त्याच्यापासून फुलं बनवणं, हे जे बॅग बनवणं, पर्स बनवणं, पाय पुसण्या बनवणं ह्या गोष्टीचं प्रशिक्षण मी महिलांना देते आणि मग महिला त्याच्यातून आपला स्वयंरोजगार करतात. आणि जिथे स्टॉल असतील तिथे आपले जे काही मी त्यांना मदत करते, स्टॉल जिथे असेल तिथे त्यांना सांगणं बाबा इथे स्टॉल आहे तू इथे जाऊन तुझं जे काय आहे ते कलेक्शन ठेवून तू तिथून रोजगार मिळवू शकतेस या पद्धतीचं मी देते.
1: खरंच हे व्यवस्थापन करणं किंवा ही जी तुम्ही वेगवेगळी प्रशिक्षण देता त्या सगळ्यांचा महिलांना आणि सगळ्यांनाच एकूणच आपल्या समाजाला सुद्धा त्याचा खूप खरंच उपयोग होतो. रोहिणीताई, आता हे तुम्ही जे करता ते आपल्या कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुमचा संपर्क क्रमांक आपण कार्यक्रमाच्या शेवटी देऊया, म्हणजे जर कोणाला काही शंका असतील की किंवा कशी प्रशिक्षण घेऊ शकतो किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जर प्रशिक्षण घेऊ शकत असाल तर तुमच्याशी नक्कीच संपर्क त्यांना करता येऊ शकेल. तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुमचा संपर्क क्रमांक आमच्या श्रोत्यांना देऊया. आणि रोहिणीताई, एक विचारावंसं आता वाटतं की तुमच्यामध्ये कचरा ही समस्या आहे की संधी आहे?
0: माझ्या मते बघितलं तर

0: कचरा ही संधी आहे, कारण कचरा हा आपणच निर्माण करतो आणि संधी सुद्धा आपणच निर्माण करतो.
1: बरोबर.
0: कारण की कचऱ्यापासून संधी निर्माण करणं, जसं की मी आता मला प्रत्येक जण म्हणतात कचऱ्यात काम करते, म्हणलं हो मी कचऱ्यात काम करते म्हणजे मला त्याच्यात संधी आहे. मी नुसती काम नाही करत तर मी दुसऱ्यांना रोजगारी देते त्याच्यात. तर माझा असा दृष्टिकोन आहे, मी फक्त माझ्यासाठी नाही काम करत आहे, त्याच्यातून माझ्यामुळे चार जणांचं रोजगार निर्माण होऊ शकेल या दृष्टिकोनातून मी हे काम करते. जसं की आपल्याकडे कपडे आहेत, मी कपड्यांचं उदाहरण का देते कारण मोस्टली तर कपड्यांचं नक्की काय करायचं, त्याचं कुठे द्यायचं, आपण देतो फक्त डोनेशन टाइम, मग पुढे त्याचं डोनेशन होतं नाही होतं ह्याचा आपल्याला काही अंदाज नसतो. त्यापेक्षा आपणच जर आपल्या कपड्यांची ह्याच पद्धतीने प्रशिक्षण घेऊन किंवा आपण थोडीशी आयडिया लावून तर ह्या गोष्टी केल्या तर आपणच आपले कपडे किंवा आपला कचरा आपण कमी करू शकतो.
1: अगदी.
0: प्लास्टिकच्या आहेत, दुधाच्या थैल्या आहेत, याचंही तुम्ही बऱ्यापैकी बघितल्यात गजरे बनवणे हे करणं किंवा ह्याच्यापासून खूप काही गोष्टी बनू शकतात. तर हेच आपण घरी बसल्या ह्या गोष्टीपासून संधी नक्कीच निर्माण करू शकतो. त्यामुळे कचरा न म्हणता याला एक संधी म्हणून जर आपण बघितलं तर नक्कीच आपल्याला ह्याचा फायदा होऊ शकतो.
1: वा, आजच्या तरुणांनी ह्या कचरा व्यवस्थापनाकडे करिअर म्हणून बघू शकतात का?
0: नक्कीच नक्कीच बघू शकतो आपण करिअर म्हणून. कारण की मोस्टली कसं आहे की आता कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रात इतकं वाढलेलं आहे की नोकरी नाही मिळत. मला तर रोज असे फोन येतात ना, मॅडम मला तुमच्याकडे काही जॉब असेल तर सांगा. तुमच्याकडे अगदी कॉलेज ड्रॉपआउटचे स्टुडंट आहेत किंवा काही असे येतात, ते बोलतात मॅडम जॉब आहे का? मी सांगते मी असं असं काम करते. अच्छा, मी कचऱ्यामध्ये काम करते.
1: अरे बापरे.
0: तर मला हे त्यांना सांगायचं की कचरा नाही, ती एक संधी आहे. आपण कचऱ्यामध्ये काम करतो तर ती एक संधी आपल्याला आहे की बाबा आपण ह्या कचऱ्यातून आपण आपलं डोकं लावून काय करू शकतो. तुम्हाला खोटं वाटेल मॅडम, मी ना बीएमसी सोबत मुलांचं त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेतलं होतं, तर

0: तर मला हे त्यांना सांगायचं की कचरा नाही, ती एक संधी आहे. आपण कचऱ्यामध्ये काम करतो तर ती एक संधी आपल्याला आहे की बाबा आपण ह्या कचऱ्यातून आपण आपलं डोकं लावून काय करू शकतो. तुम्हाला खोटं वाटेल मॅडम, मी ना बीएमसी सोबत मुलांचं त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेतलं होतं, तर त्यांनी टाकाऊतून टिकाऊ इतके सुंदर त्यांनी मॉडेल्स बनवून आणले होते ना, म्हणजे आपण इमॅजिनही नाही करू शकत एवढे सुंदर त्यांनी ई वेस्ट पासून बनवून, ई वेस्ट पासून त्यांनी ड्रॅगन बनवून आणलं होतं, ई वेस्ट पासून त्यांनी बर्ड बनवून आणलं होतं, ई वेस्ट पासून त्यांनी फ्रेम बनवून आणलेले, क्लॉक बनवून आणलेले, म्हणजे आपण इमॅजिनच्या बाहेर एवढं त्यांनी सुंदर बनवून आणलं होतं. इवेस्ट पासूनचे जे वायर येतात आपल्या कलरफुल वायर येतात त्याच्यापासून त्यांनी गणपती बनवले होते.
1: अरे बापरे,
0: म्हणजे इतकं सुंदर त्यांनी, म्हणजे आपण ह्या गोष्टीचा कसा वापर करू शकतो हे मला असं वाटतं मुलांकडनं जास्त शिकून घ्या.
1: पूर्ण क्रिएटिव्हिटी त्यामध्ये वापरली,
0: त्यांनी वापरली स्वतःची. फक्त एक टॉपिक दिला की टाकाऊतून टिकाऊ करायचं आहे ई वेस्ट वापरून, पण मी असं विचार करत बसले की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे युवीस पासून बनवलेत, मलाही थोडस चाट वाटली असं होऊ शकतं का. त्यांनी पीसीबी पासून, त्यांनी वायर पासून, त्यांनी कीबोर्ड पासून इतके सुंदर बनवलेत की आपण त्याचा विचारही करू शकत नाही की ह्याच्यापासून ह्या गोष्टी बनतील. मला असं म्हणायचंय की ह्या गोष्टीकडे फक्त कचरा न बघता संधी म्हणून आता जे युवक युवती आहेत त्यांनी जर बघितलं तर नक्कीच असा त्यांना पुढे फायदा होऊ शकेल.
1: वा, आणि तुमच्या ह्या सगळ्या कामातील असा कोणता अनुभव तुम्हाला एखादा लक्षात राहिला, असा एखादा अनुभव आमच्या कामगार सभेच्या श्रोत्यांना तुम्ही सांगू शकाल का?
0: अनुभव असं म्हणता आलं तर माझ्याकडे खूप अनुभव आहेत. आता शाळेमध्ये वगैरे वर्कशॉप घेते ई वेस्ट वरती, म्हणजे कचरा व्यवस्थापनावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसोबत. त्याच्यामध्ये असं आहे मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या नसतात, त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात, पण जर आपण ह्या गोष्टी तेथपर्यंत गेल्यात आणि त्या मुलांकडनं जर का खूप गोष्टी आपण करून घेऊ शकतो. ती मुलं अशी आहेत ना की त्यांच्यात खूप टॅलेंट दडलेलं असतं, खूप माहित असतं, पण त्यांना ते बाहेर काढता येत नाही. काही त्यांचं आर्थिक असेल, काही त्यातल्या काही गोष्टी असतात, त्यामुळे त्या बाहेर नाही निघत. तर मला असं म्हणायचंय की आपण ह्या मुलांसाठी जर का काही करता आलं, त्यांचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी काही वर्कशॉप ठेवले, काय केलं, तर ह्या ते कुठल्या कुठे जातील म्हणजे आपण कधीच विचार नाही करू शकत. एवढं छान आयडिया आणि एवढं छान गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतील. म्हणजे मी स्वतः कधी कधी त्यांच्याकडून शिकते, म्हणजे मी आता एवढं वर्कशॉप घेते ते मला अशा काही गोष्टी सांगायला येतात की मॅडम हा ह्या गोष्टीपासून हे पण होऊ शकतं, अरे हो मी नाही विचार केला पण ह्यांनी विचार केला. अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात.
1: म्हणजे ह्या अनुभवातून तुम्ही समृद्ध होत जाता.
0: खूप खूप खूप, म्हणजे मला खूप छान वाटतं हे गोष्ट.
1: बरोबर. आता तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट काय शिकलात?
0: माझा हा सगळा प्रवास आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की मला ह्या जो कचरा व्यवस्थापन किंवा कचरा संधी आहे ही मला जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माझा असा मानस आहे की माझी जी कंपनी आहे ती मोस्टली मी महिलांनी मला हे करायची भरायची आहे. म्हणजे मी असं म्हणेन की माझी जी गाडी चालवणारी गाडी एखादी असेल तर ती सुद्धा महिला ड्रायव्हर असेल, कलेक्शन महिला ड्रायव्हर करेल. जाऊन माझं जे काही लेक्चर घेण्याचं किंवा मुलांना समजून सांगण्याचं किंवा सोसायटीमधून घेण्याचं हे काम, म्हणजे मला पूर्ण याच्यामध्ये महिलांना जास्त प्राधान्य द्यायचं आहे की जेणेकरून महिला ज्या करू शकतात स्वच्छतेवरती, तर ते मला असं वाटतं कोणी नाही करू शकत. कारण महिलांनी जे काही एखादं पण घेतलं की नाही मला हे करायचंच आहे, पुढे न्यायचंच आहे, तर ती गोष्ट महिला काहीही करून करते. तर माझं थोडस असं मानस आहे की मी याच्यातून म्हणजे सोहम इको सोल्युशन मध्ये मी जास्तीत जास्त महिलांना कसं सहभाग करून घेता येईल आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी आपल्याला कशा वेगळ्या करता येईल आणि ह्याच्यातून त्यांना रोजगार, हे त्यांच्याकडनं मला करून घ्यायचं आहे.
1: वा रोहिताई, आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय, तर मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा संपर्क क्रमांक आपण आपल्या श्रोत्यांना देऊया, म्हणजे जर कोणाला प्रशिक्षणाविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्ही कचरा व्यवस्थापन कसं करता याविषयी काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुमची मदत आणि मार्गदर्शन त्यांना खूप मोलाचं ठरू शकतं. तर तुमचा संपर्क क्रमांक आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: नक्कीच, माझा संपर्क क्रमांक आहे 7 7 3 8 6 0 1 7 7 6. पुन्हा एकदा सांगते, 7 7 3 8 6 0 1 7 7 6.
1: श्रोते हो, नक्कीच रोहिणी ताईंचं जर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर त्यांना संपर्क करून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि कचरा व्यवस्थापनातल्या संधी ज्या आहेत, सगळ्या कचरा व्यवस्था

0: व्यवस्थापनातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसाधारण नागरिकांना माहिती नसतात, त्या तुम्ही अतिशय छान पद्धतीने आम्हाला त्यातले बारकावे समजावून सांगितले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
1: तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल मीही तुमचे आणि आकाशवाणीचे खूप खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच कामगार सभेचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव।

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा.

0: अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. याअंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र महाप्रसाद इफ्तारी लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल फळं सुकामेवा पनीर खवा मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मांस पाणी आणि बर्फ खाद्यतेल फळं सुकामेवा अन्न पदार्थ वाटप बेकऱ्या ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी तपासणीकरता स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. ध्वनी नियंत्रणाच्या नियमांच्या वाढत्या उल्लंघनामुळे सामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. प्रेशरमीड आणि प्लाझ्मा ध्वनी यंत्रणा न लावण्याची मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले. 4 बेस आणि

0: कार टॉप ध्वनी यंत्रणा वापरूनही डेसिबलची मर्यादा पाळता येऊ शकते, मात्र मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दीचं नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्वाचं असल्याचं कुमार यांनी सांगितलं. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासह टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेश मंडळांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सुचवलं. दरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली. या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक झाली आहे. या मारहाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
1: अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
0: सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा, बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. उद्या संध्याकाळी 4 पासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. रात्री 11:55 ही गाडी सीएसएमटीहून निघून दुपारी 2:15 सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडीहून संध्याकाळी 5:20 निघून ही गाडी सकाळी 7:15 सीएसएमटीला पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधल्या डाकुनीपासून गुजरातमधल्या सुरतला जोडणाऱ्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठी मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत सध्या लोकलच्या 3,200 फेऱ्या होत आहेत. त्यांची संख्या 2030 पर्यंत 3,500 होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचीही माहिती दिली. यंदा मुंबई गोवा महामार्गावरचे आणखी काही उड्डाणपूल सुरू झाले आहेत, त्यामुळे यंदा वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर महाडमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. पावसामुळे महामार्गावरचे काही स्लॅब विस्कळीत झाले असून गणेशोत्सवानंतर दुरुस्त करावे लागतील. महामार्गांवरच्या खड्ड्यांची तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई होईल असं आश्वासनही भोसले यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10,00,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1,00,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरांगे यांच्या बेमुदत

0: उपोषणाचा आज 6वा दिवस असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, बोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी व्यापारपेठा बंद राहिल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर कुरुंदा इथून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. इतर जिल्ह्यांमध्येही जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स ऍप संकल्पनेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या ऍपच्या सहाय्यानं बेवारस मृतदेह तसंच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. सध्या या ऍपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असून डेटाबेस तयार झाला तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्याला या ऍपचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो अशी माहिती बगाटे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. धुळे जिल्ह्यात पोलीस आणि वन विभागानं संयुक्त कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपयांची गांजाची रोपं उद्ध्वस्त केली. शिरपूर तालुक्यातल्या जगण्यापाडा आणि रोहिणी या दुर्गम भागात ही कारवाई झाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वे गाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्पा पार पडल्यावर नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली आहे. त्यात अनेकांच्या नावाचा समावेश झालाय तर काहींचा समावेश होऊ शकलेला नाही. आणि याच पार्श्वभूमीवर ही प्रारूप मतदार यादी, नवमतदारांची नोंदणी, मतदार तपशिलातल्या दुरुस्त्या आणि त्यासंबंधीचं नियोजन अशा अनेक मुद्द्यांबद्दल जाणून घ्यायला तुम्ही सगळेच उत्सुक आहात. आणि त्यासाठीच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार, आपल्या सर्वांना नमस्कार.
0: सर, राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्प्यानंतर नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. यात अनेकांची नावं आहेत, काही जणांची नावं नाही आहेत. त्यासोबतच मतदार केंद्रांच्या संख्येत देखील बदल झालाय. आकडेवारीच्या संदर्भात हे सगळे तपशील आपल्या श्रोत्यांना या मुलाखतीच्या सुरुवातीला कसे समजावून सांगाल?
1: विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी मतदार यादीमध्ये 9,78,00,000 मतदार होते. पुनरीक्षणाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर त्यांची संख्या 7,71,00,000 झालेली आहे. म्हणजे 2,06,00,000 मतदारांचे नाव कमी झालेले आहे. त्यांचं कारण विस्तृत मी सांगतो. दुसरा प्रश्न आहे की मतदान केंद्र पुनरीक्षणापूर्वी 1,02,53 मतदान केंद्र होते, ते आता 1,02,16 झालेले आहे. काही ठिकाणी मतदान केंद्र कमी होऊन त्यांच्यामध्ये शिल्लक असलेले मतदार त्या ठिकाणी बाजूमध्ये असलेले मतदान केंद्रामध्ये समावेश झालेले आहेत. म्हणजे 300 कमी मतदार संख्या असेल तर दुसऱ्यामध्ये समावेश झालेला आहे. तसेच त्या मतदान केंद्रामध्ये 1,300 जास्त मतदार होते, त्या ठिकाणी जास्त असलेले मतदारसाठी नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेलं आहे. हे दोन कारणामुळे काही ठिकाणी मतदान केंद्र वाढलेलं आहे, काही ठिकाणी मतदान केंद्र कमी झाले. हे सर्व होऊन आता सध्या 1,02,16 मतदान केंद्र आपले

0: राज्यामध्ये अस्तित्वात आहे.
1: सर, प्रारूप यादी प्रकाशित झाल्यानंतर मतदारांच्या मनात प्रश्न आहेत की या यादीत नेमका कोणाचा समावेश होऊ शकलेला नाहीये, त्यामागची कारणं काय आहेत, पुन्हा त्यांचा मतदार यादीत समावेश होणार आहे की नाही आणि मतदार यादीत येण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, याबाबत आपल्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: 2 कोटी मतदारांचं नाव वगळलेलं आहे, त्यांच्यामध्ये 17 लाख मतदाराचं नाव 2 ठिकाणी असल्यामुळे 1 ठिकाणी त्यांचे नाव वगळलेलं आहे. म्हणजे थोडक्यात 17 लाख नाव वगळले असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचे नाव राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी आहेतच. या विक्रीत 34 लाख मतदार मयत झालेले असा नोंद आहे. म्हणजे थोडक्यात 2 कोटीमध्ये 50 लाख मतदार आता नवीन अर्ज करण्यासाठी पात्र नाही किंवा उपलब्ध नाही आहे. आता 1.5 कोटी लोक आहेत ते ॲबसेंट आणि शिफ्टेड, गैरहजर किंवा स्थलांतरित झालेले या कारणामुळे वगळलेले आहेत. यांच्यामध्ये काही लोक स्थलांतरित झालेले आहेत परंतु आता कुठे त्यांच्या पत्त्यामध्ये उपलब्ध नाही म्हणून वगळलेले आहेत. नवीन स्थलांतरित झालेले ठिकाणी त्यांनी फॉर्म नंबर 6 भरू शकतात. तसेच गैरहजर होते आता उपलब्ध असेल तर फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात हे गैरहजर किंवा स्थलांतरित कारणामुळे त्यांचे नाव नवीन यादीमध्ये नाही त्यांनी आता पात्र असेल फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी डिक्लेरेशन सुद्धा द्यावं लागेल, ते दिलं तर तपासणी करून त्यांचे नाव समाविष्ट करण्यात येईल.
1: सर, तुम्ही फार सोप्या शब्दात सांगितलं की नावं वगळणं म्हणजे मतदार म्हणून अधिकार नाकारणं असं नाहीये, तर अनेक जण आधीच कुठे ना कुठेतरी मतदार म्हणून नोंदले गेलेले आहेत आणि त्यासोबतच ज्यांची नावं वगळली गेली आहेत त्यातल्या पात्र मतदारांना अजूनही नाव नोंदणीची संधी आहे आणि ते सुद्धा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचले. सर, आता या सगळ्याबरोबरच नुकतीच 18 वर्ष पूर्ण झालेले नवीन मतदार देखील आहेत, त्यांना आता नोंदणी करता येणार आहे का आणि त्यासाठीचं पुढचं नियोजन कसं असणार आहे?
0: नवीन मतदार म्हणजे त्यांचं वय 18 आता पूर्ण झालेले आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 मध्ये 18 वय पूर्ण होणार आहेत. ते सर्वांनी आता फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात 2024 पासून त्यांच्यानंतर आजपर्यंत त्यांचे वय 18 पूर्ण झाले हे सर्व युवकांना अर्ज करून मतदार होण्याच्या संधी आहे. यासाठी आम्ही विशेष मोहीम सुद्धा राबवणार आहे. प्रत्येक ज्युनियर कॉलेज आणि कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही विनंती करणार, कॉलेज प्रशासनामार्फत सुद्धा फॉर्म भरून घेणार आहेत. आमच्या BLO आणि आमच्या अधिकारी तिथेपर्यंत पोहोचणार आहेत. थोडक्यात नवीन मतदार मागच्या 2-3 वर्षांमध्ये युवक 18 वय पूर्ण झालेले आहेत, त्यांच्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येतील. आपण सर्वांनी यांच्यासाठी फॉर्म नंबर 6 भरून द्यावे.
1: सर, या नव्या नोंदणीसोबतच अनेक मतदारांच्या तपशिलातल्या दुरुस्त्याही असतील, नावात झालेले बदल असतील, अनेकांना आपले बदललेले पत्ते देखील अपडेट करायचे असतील, तर त्यांना हे तपशील कसे दुरुस्त करून घेता येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, याविषयी काय सांगाल?
0: मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेले माहितीमध्ये कुठलीही दुरुस्ती करायची असेल फॉर्म 8 भरू शकतात. त्यांच्यामध्ये आपल्या नावामध्ये काही बदल झाला असेल, वयामध्ये काही चुकीचा असेल, फोटो बदलायचा असेल, नवीन फोटो घेतला असेल तर, तसेच पत्ता बदललेला असेल तर, किंवा पत्ता बदलताना एक मतदारसंघमधून दुसऱ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आले असेल तर, कुठल्याही बदलासाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागेल. ते 8 भरून देऊ शकतात, त्यांच्या चौकशी करून ते माहिती व्यवस्थित अपडेट करण्यात येईल.
1: सर, हे सगळं करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्षात कुठे जावं लागणार आहे का की त्यांच्यासाठी काही ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिल्यात?
0: फॉर्म नंबर 6, 8, 7 कुठले फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध आहे. आता नवीन मतदार आहे त्यांना ऑनलाईन करण्यासाठी फार इंटरेस्ट असते, डिजिटल लिटरेट असतात, त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन फॉर्म भरून ई साईन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे, तसा ऑनलाईन करू शकतात. समजा ऑनलाईन करायला काय अडचण येत आहे किंवा कसा करायचं माहिती नसेल तर आपण 2-3 पर्याय उपलब्ध आहे. आपण BLO कडे आपल्या फॉर्म देऊ शकतात.

0: मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर ERO म्हणतो, ग्रामीण भागामध्ये ते प्रांत कार्यालय म्हणतो किंवा तहसील कार्यालय म्हणतो, तिथे आपण आपल्या फॉर्म घेऊ शकता. या व्यतिरिक्त आम्ही असा विचार करत आहे की या महिन्यामध्ये विशेष कॅम्प बूथमध्ये आम्ही आयोजित करणार आहोत. त्या दिवस आपण कुठेही न जाता फक्त आपण कुठे मतदान करत होते किंवा आता मतदान केंद्र नवीन झालं असेल किंवा सुधारित ठिकाणी बदल झाला असेल त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून त्या दिवस संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारीकडे आपण BLO कडे देऊ शकता. ही सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील. ऑनलाईन करण्यासाठी 2-3 पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये पहिला आहे की आपल्या वेबसाईटवर आपण फॉर्म नंबर 6 भरू शकता. या व्यतिरिक्त ECI नेटचा ऍप आहे, त्यांच्यामध्ये भरपूर सुविधा आहे, म्हणजे फॉर्म नंबर 6 पाहू शकतात, आपल्या EPIC डाउनलोड करू शकतात, बदलचं ऍप्लिकेशन करू शकतात, आपले नाव आता सध्या कुठे आहे शोधू शकतात. हे फार उपयोगीचे आहेत. या ECI नेटचा ऍप सुद्धा डाउनलोड करून आपण अर्ज करू शकता.
1: सर, म्हणजे एकूणच अजूनही या प्रक्रियेतले अनेक टप्पे शिल्लक आहेत असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार आहे. मग अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यात कुणाची नावं असतील कुणाची नसतील आणि मग या यादीचा अर्थ काय असणार आहे?
0: सखोल पुनरीक्षणाचा फक्त पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्यांच्यामध्ये आपण घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म ग्रहणपत्र भरून घेतले, ते कोण कोण उपस्थित होते त्यांचे प्रारूप मतदार यादीमध्ये आपण आणलेलं आहे. परंतु एक इंटरिम स्टेजेस आहे, पूर्ण झालेले नाही आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये काही चुकीचं असेल काही कारणामुळे, उदाहरण त्यावेळी गैरहजर होते म्हणून नाव त्यांचं नाव नाही आहे, स्थलांतरित नाव म्हणून नाही आहे, ते सर्व करण्यासाठी आपल्याला या एक महिन्यामध्ये September 30 पर्यंत अर्ज करू शकतात आणि October शेवटच्या तारीखपर्यंत आम्ही कुणाच्या नावाचं मॅपिंग झालेले नाही किंवा मॅपिंग झाले त्यांच्यामध्ये काही चुकीच्या माहिती आहे याला व्हेरिफाय करण्यासाठी आपल्याकडून डॉक्युमेंट घेणार आहोत. हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर November 4 आपल्याला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. अंतिम यादीमध्ये कुणाचे नाव आहे ते या सखोल पुनरीक्षणासाठी अंतिम असं म्हणण्यात जाईल. परंतु आपल्याला एक सुद्धा सांगायला उद्देश आहे की आपल्याकडे तात्काळ काही मोठा निवडणूक प्रक्रिया नसल्यामुळे अंतिम मतदार यादीच्या नंतर सुद्धा आपण ऑनगोईंग अपडेशनमध्ये अर्ज करू शकतात. परंतु त्यासाठी वार्ड न बघता प्रारूप मतदार यादीमध्ये आपल्या नाव नसेल किंवा काही बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 6 किंवा 8 भरावा.
1: सर, मतदार याद्या अद्ययावत करण्याची ही प्रक्रिया किती व्यापक आहे हे तुमच्या उत्तरातून आपल्या श्रोत्यांनाही जाणवत आहे. स्वाभाविकपणे यासाठी तितकंच मोठं मनुष्यबळ लागलं असेल, त्यांची मेहनत देखील आहे, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: फार मोठा मनुष्यबळ या कामासाठी लागलेलं आहे. सुरुवातीला आपल्या 1 लाखपेक्षा जास्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLOचं मोठा काम झालेलं आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक BLOला आम्ही मदत करण्यासाठी आणखीन 2-3 लाख मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आता पुढे सुरू होणार आहेत नोटीस इश्यू करून त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचे आहेत. आमच्याकडे उपलब्ध असले 288 आपल्या मतदार नोंदणी अधिकारी वितरित 7000 अडिशनल ERO च्या नियमणूक केलेल्या आहेत या मोहिमासाठी, त्यांनी सुद्धा काम करणार आहे. या व्यतिरिक्त या वेळामध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे, नागपूर आणि राज्यामध्ये असलेले सर्व महानगरपालिका, नगरपालिका, महसूल विभाग हे सर्वांचे लोक सुद्धा या वेळावर कामावर लागलेले आहेत. यांच्यामुळे मी असा म्हणू शकतो अंदाजित 5 लाख मनुष्यबळ हे कामावर लागलेले आहेत. हे सर्व आपल्यासाठी कामावर लागले. आता एक टप्पा पार पडले, पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यावे, या सर्व मनुष्यबळाला मदत करावी. या मनुष्यबळाला सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी पहिला टप्पा व्यवस्थित पूर्ण केले, दुसरा टप्पासाठी सुद्धा तयारी आहे.
1: सर, एवढी मोठी यंत्रणा या प्रक्रियेसाठी मेहनत घेते आहे, अशा वेळी ती यशस्वी व्हावी म्हणून लोकसहभाग देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. त्या दृष्टीनं आकाशवाणीच्या माध्यमातून आपण काय आवाहन करू इच्छिता?
0: या सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे प्रत्येक पात्र नागरिक मतदार यादीमध्ये समाविष्ट व्हावे, कुठलेही अपात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये येऊ नये, या उद्देशाने हे पुनरीक्षण आपण राबवत आहोत.

0: प्रत्येक पात्र नागरिक प्रारूप यादीमध्ये तपासावे, आपले नाव नसेल तर कृपया आपल्या फॉर्म भरून नाव समाविष्ट करून घ्यावे. मतदार यादीमध्ये बरोबर माहिती असणे अपेक्षित आहे. वय असो, आपले नाव असो, आपले फोटो असो, आपले मोबाईल नंबर असो, हे सर्व व्यवस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये बदल असेल तर आपण फॉर्म 8 भरून अपडेट करून घ्यावे. विशेष विनंती आहे, नवीन 18 झालेले युव मतदारांना विनंती आहे, आपण सर्व आपल्या कॉलेज मार्फत किंवा आमच्या बीएलओ मार्फत अर्ज करून आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे. आपण सर्व पात्र मतदार मतदार यादीमध्ये येणेच आमचं मोठा प्रयत्न आहे. आपण प्रत्येकाने आपल्या अधिकार आणि कर्तव्य बजावण्यासाठी यादीमध्ये आपले नाव समावून घ्यावे.
1: सर, इतक्या मोठ्या या व्यापक प्रक्रियेबद्दल आपल्या मतदारांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोप्या भाषेत आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आता.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
3: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
2: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची,
1: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
0: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
1: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा
0: नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण हॅलो किसान ऐकणार आहोत आणि हॅलो किसान मध्ये आज भात आणि भुईमुग कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर रवींद्र कारंडे शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधतील. पण त्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3, 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाट भागामध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या

0: पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 75 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 3, 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 69%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 3, 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाटभागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 75 ते 77%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी फुटव्यांच्या अवस्थेत 5 ते 7.5 सेंटीमीटर एवढी ठेवावी. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये खरीप पिकांना पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडत असल्यास त्वरित संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
2: अरे सुन तो.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिम या न्यारी देई इशारा लवकरी. विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात वळूया आजच्या कृषी संवादकडे. आज आपण ऐकणार आहोत हॅलो किसान, आणि आज भात आणि भुईमुग पिकावरील कीड व्यवस्थापन याविषयी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कारंडे शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधणार आहेत, त्यांच्या प्रश्नांना शंकांना उत्तरं देणार आहेत. तर ऐकूया याचा पहिला भाग.
2: हॅलो.
3: हा हॅलो, नमस्कार सर.
2: हा नमस्कार, बोला.
3: हा मी नेरलीवरून शंकरबापू मोरे बोलतोय.
2: हा बोला.
3: मला जरास भाताविषयी आणि भैमुगाविषयी जरास थोडीशी माहिती घ्यायची होती.
2: हा बोला.
3: माझ्याकडे एक 13 गुंठ भैमुग आहे.
2: हो.
3: आणि एक 8 गुंठ भात आहे.
2: ओके.
3: हा मग यावर्षी कसं जरा एक महिना पाऊस लेट झाल्यामुळे पेरणी लेट झालेली आहे.
2: ओके.
3: मग भैमुगावर कीड साठी आणि भातावर कीड साठी काय करायचं?

0: तिथनं शिकताय मारायची.
1: हो, आता तुमच्या क्षेत्रामध्ये जर किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल, उदाहरणामध्ये पाणी गुंडाळणारे अळे असेल भातावर, किंवा खोड किडा असेल, किंवा आता पावसाचं खंड पडल्यामुळं थोडंफार तापमानामध्ये वाढ झालेली आहे, मग यामध्ये थोडेफार तपकिरी तुडतुड्यांचा प्रॉब्लेम देखील असू शकतो, तर रस असणार किडींचा, तर याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला की या ज्या पाणी गुणाने आळे असेल किंवा पाणी कुरतने आळे असेल, तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला क्विनॉल फॉस 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी लागेल. आणि जर रस असणार किडींचा प्रादुर्भाव असेल, त्याच्यामध्ये तुडतुडे असतील, तपकिरी तुडतुडे, तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला इमिडा क्लोप्रिड म्हणून हे जे कीटकनाशक आहे, याचं एक प्रमाण लिटरला 1 ml या प्रमाणात फवारणी घेतलं की त्या किडीचं तुम्हाला बंदोबस्त करता येईल. आणि ह्याच्यामध्ये भुईमुगामध्ये देखील पाणी कुरतणे आळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तर त्यासाठी आता जे काही मी सांगितलं भातामध्ये, तर ते कीटकनाशक तुम्ही क्विनॉल फॉस असेल किंवा क्लोरोपायरीफॉस असेल, याची जी काही 2 मिली पर लिटर या प्रमाणात जर घेऊन फवारणी केला, तर या किडींचा बंदोबस्त होऊ शकतो.
0: आणि दुसरी गोष्ट मला की आता जे नवीन म्हणजे भुईमुगाचं समजा जास्त उत्पादन घ्यायचं असेल, तर सर मला ते आता नवीन एक गोळी कशी आली ती घालतात, त्याच्यावर काय फरक पडतो काय साहेब?
1: कशा संदर्भात म्हणताय गोळी तुम्ही?
0: भुईमुगाच्या खाली एक गोळी ठेवतात बघा, पांढरी काहीतरी गोळी आता आपल्या या दुकानात आहे.
1: ओके, नाही त्या भुईमुगामध्ये ती गोळी ठेवत नाही, ती भात पिकामध्ये शिफारस आहे विद्यापीठाची, त्याला युरिया ब्रिकेट म्हणतात. तर ते 4 सूत्री भात लागवड पद्धत जर तुम्ही केलेला असाल, तर त्या 4 चोळ्यांच्या बरोबर मध्ये 1 गोळे 5 ते 7 सेंटीमीटर आपण ते खोचतो, त्याच्यातून काय होते की युरियाचा आणि फॉस्फरसची उपलब्धता पिकांना होऊन चांगली वाढ होते
0: भुईमुगामध्ये.
1: हा, भातामध्ये भुईमुगामध्ये तशा प्रकारची युरिया ब्रिकेटची काय शिफारस विद्यापीठाने दिलेली नाही आहे. भुईमुगामध्ये तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागेल. जर समजा आता तुमचा भुईमुगामध्ये बीज प्रक्रिया तुम्ही आता ती स्टेज पुढे गेलेलीच आहे, पण आता सध्या जर आपण पाहिलं तर भुईमुगामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जर पाणी जर पिवळी पडत असतील, तर तुम्हाला 2% युरियाची फवारणी करावी लागेल. त्यानंतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा असेल, त्याच्यामध्ये सूक्ष्म पाण्यात विरघळणारे सूक्ष्म अन्नद्रव्य, ह्याची मात्रा 2 ग्रॅम पर लिटर प्रमाणात जर तुम्ही फवारणी घेतला, तर त्या संदर्भात भुईमुगामध्ये चांगलं उत्पादन मिळू शकतं. आता या अनुषंगानं सांगायचं झालं तर की कीड आणि रोगावरच तुमचं थोडंफार लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण का पावसाचा खंड पडलेला आहे, याच्यामध्ये काही किडींचा प्रादुर्भाव, आता तुम्ही केसाळ आळी वगैरे तुम्हाला मगाशी बोललो, आणि याच्यासोबतच रोगाचा देखील प्रादुर्भाव होईल, त्याच्यामध्ये लवकर पानावर टिपके पडलेले असतात बघा, काळसर टिपके असतात पानावर, तर तशा रोगान किडींचा जर बंदोबस्त तुम्ही आताच केला, तर त्या ठिकाणी पीक चांगलं स्टँड राहील. आणि त्यानंतर त्याचसोबत जर हे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा NPK असेल किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील, यांची जर फवारणी ठेवला तुम्ही, तर उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारचा वाढ होऊ शकते. याच्यामध्ये एवढंच आहे की नत्रयुक्त खतांचा वापर जो आहे तो वापर संतुलित असावा, जेणेकरून नत्रयुक्त खतांचा अतिवापर जर आपण केला, तर मग शाखी वाढ होऊन किडीचा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो. त्या अनुषंगाने ही थोडी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल.
0: धन्यवाद. धन्यवाद सर.
1: थँक्यू.
0: धन्यवाद.
1: हा बोला.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: प्रशांत भाई बोलतो गुरगावहून. डॉक्टर साहेब रवींद्र कारंड होते का?
1: हो हो बोला.
2: आम्ही भात पिकाची लागवड केलेली आहे, मग पिकामध्ये ते जरा करपा मारले राहिले, त्यावर काय औषध सांगता का?
1: ओके. पानावर ठिपके पडलेले आहेत का पानाच्या कडा करपलेल्या आहेत?
2: कडा करपलेल्या आहेत. मग
1: पानाच्या कडा
2: जास्त दिसा राहिले.
1: हा, याच्यामध्ये प्रामुख्याने काय करावं लागेल तुम्हाला, पानाच्या जर कडा करपलेल्या असतील, तर तो जीवाणूजन्य करप आहे, त्याला आपण कडा करप असं म्हणतो, तर त्याची तो रोग असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. आता काय होते की नत्रयुक्त खतांचा तुम्ही जर अतिवापर केलेला असाल, तर त्या ठिकाणी शाखी वाढ मोठ्या प्रमाणात होऊन अशा प्रकारचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर याच्यामध्ये काही ठराविक बॅक्टेरियानाशक म्हणतो आपण, म्हणजे जीवाणूनाशक त्या ठिकाणी वापरावं लागतील तुम्हाला. याच्यामध्ये प्रामुख्याने कॉपर ऑक्सिक्लोराईड, त्याचं जे प्रमाण आहे ते पंपाला जवळपास 30 ग्रॅम तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड, त्याच्यासोबतच एक प्रतिजैविक आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचं पंपाला 2 ते 3 ग्रॅम या प्रमाणात घेऊन

0: हे दोन्हीही एकमेकात मिसळून जर तुम्ही फवारणी घेतला तर या रोगापासून भात पिकाचं नियंत्रण तुम्ही करू शकता. आणि जर याच्या व्यतिरिक्त पानावर जर टिपके असतील तुमच्या पानावर टिपके असतील तर तो बुरशीजन्य करपा असण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये लंब गोलाकार टिपके पडतात आणि त्याच्या कडा थोडा जबड असतात. मग तशा प्रकारचं लक्षण असतील तर मग तो बुरशीमुळे झालेला करपा रोग आहे. मग याचं नियंत्रण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी विद्यापीठाने शिफारस केलेलं आहे कार्बन डायझिम 50% WP याचं 1 ग्रॅम पर लिटर या प्रमाणात घेऊन जर फवारणी घेतला तर बुरशीमुळे होणारे जे कर्करोग आहेत ते नियंत्रण होऊ शकतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला नियंत्रण करावं लागेल. ठीक आहे, ओके,
1: धन्यवाद,
0: ओके. हॅलो, हा बोला.
2: हा
0: बोला. आवाज तुमचा क्लिअर येत नाही.
2: बघा, भुईमुगाचं झाड असतं ना त्याची पानं पिवळी पडतात.
0: ओके, हा.
2: आणि झाड हळूहळू वाळायला लागत.
0: ओके, ठीक आहे. हाच प्रश्न आहे ना तुमचा?
2: हा हा प्रश्न आहे. मला उपाय काय असतो?
0: हा, आता याच्यामध्ये काय होते की जे झाड तुमचं आता पिवळं पडलेलं आहे किंवा ते मरत आहे बरोबर, मग याची दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण आहे किडीमुळं अशा प्रकारचं होऊ शकतं. त्या किडीमध्ये आपण हुमनी कीड जी म्हणतो आपण, त्या हुमनी किडीचा प्रादुर्भाव जर मुळामध्ये झालेला असेल तरी देखील झाड असं त्या ठिकाणी सुकायला सुरू होतात किंवा मरायला सुरू होतात पिवळी पडून. आणि दुसरा जो आहे तो खोड कुज म्हणून एक त्याच्यामध्ये रोग आहे, तो स्क्लेरोशियम या बुरशीमुळे होतो. त्या बुरशीमुळे देखील जमिनीलगत जर खोड जर आपण पाहिलं तर त्या जमिनीलगतच्या खोडावर पांढरट बुरशीची वाढ झालेली दिसते. मग तशा प्रकारचा प्रादुर्भाव असेल तरी देखील ते झाड त्या ठिकाणी वाळून मरून जातात. मात्र ह्याचं नियंत्रण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कीटकनाशकासोबतच बुरशीनाशकाची मात्रा देखील तुम्हाला तुमच्या प्रक्षेत्रामध्ये द्यावी लागेल. कीटकनाशकमध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लोरोपायरीफॉस 50% याचं जे प्रमाण आहे हे पंप लिटरला 2 ml आणि त्याच्यासोबतच थायोफेनॅट मिथिल म्हणून नावाचं एक बुरशीनाशक आहे त्याचं प्रमाण आहे 1.5 ग्रॅम लिटरला 1.5 ग्रॅम. या प्रमाणात दोन्ही जे काही बुरशीनाशक असले कीटनाशक असले दोन्ही एकत्र मिक्स करून तुम्हाला अळवणी स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी त्या औषधाची मात्रा तुम्हाला द्यावी लागेल. अळवणी म्हणजे आपण काय करतो की पंपाचं नोझल काढून झाडाच्या बुडक्यामध्ये आपण औषध सोडतो. तशा प्रकारे जर केला तर त्याचं नियंत्रण आपण करू शकतो. याच्या व्यतिरिक्त जैविक बुरशीनाशक देखील काही उपलब्ध आहेत, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाचं एक जैविक बुरशीनाशक आहे, याचं देखील तुम्ही अळवणी करू शकता. याचं प्रमाण आहे लिटरला 4 ग्रॅम. म्हणजे लिटरला 4 ग्रॅम या प्रमाणात द्रावण तयार करून झाडाच्या बुडक्यात सोडून द्यायचं आहे. फक्त एवढीच काळजी घ्यायची की जैविक जर वापरत असेल तर बुरशीनाशक वापरायचं नाही. लक्षात आलं? त्या अशा प्रकारे मग भुईमगाचं तुम्ही जी काही झाडं मरत आहेत ते नियंत्रण तुम्ही करू शकता.
2: थँक्यू सर.
0: थँक्यू. हा बोला.
3: हॅलो, हा सुरेश पाटील बोलतोय साहेब.
0: हा
3: प्रश्न होता.
0: हा बोला.
3: आमच्या भाताच्या कणसातल्या दाण्यांच्या जागी काळसर बुरशीची वाढ होते,
0: ओके,
3: तर त्याचं नियोजन कसं करायचं सर?
0: म्हणजे जे काय भात आहे तो डिस्कलरेशन त्यामध्ये रंगहीन होते काय, काळं पडते त्याच्यामध्ये ना?
3: हा काळं होते म्हणजे बुरशी असते ना, काळी असते ती बुरशी असते.
0: त्या दाना दाबल्यानंतर त्यातून काळी बुरशी पडते असं दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये?
3: नाही, त्याच्यावरती वरती थर साठल्यासारखं दिसतंय साहेब.
0: हा ठीक आहे. आज काळी काळपड जर बुरशी जर वाढलेली असेल तुमच्या भाताच्या लोंबीवर म्हणा किंवा पानावर वगैरे, मग ह्याच्या अशा म्हणजे काय होते की ह्याच्यामध्ये 2 शक्यता असतात. त्याच्यामध्ये एक दाणे रंगहीनता म्हणून एक सूक्ष्म जीवामुळे होणारा रोग आहे, त्याच्यामध्ये बुरशी देखील असताना जीवनाचा देखील प्रादुर्भाव असल्यामुळे देखील तशा प्रकारचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येतो. आणि दुसरी शक्यता अशी असते की जर पिकावर रस शोषण किडींचा प्रादुर्भाव झालेला असेल, त्याच्यामध्ये तुडतुडे असतील किंवा हिरवे तुडतुडे किंवा तपकिरी तुडतुडे आता भातामध्ये दिसतात सर्वसाधारणपणे, तर रस शोषण किडींचा प्रादुर्भाव झाला की त्याच्या अंगातून जो चिकट स्त्राव बाहेर पडतो त्याच्यावर ती द्राव गोड असल्यामुळे त्याच्यावर जी काही परोपजीवी बुरशी जी असते आपल्या जमिनीमध्ये ती काळपट रंगाची बुरशी त्या ठिकाणी वाढून येते. मग अशा दोन्ही प्रकारची जर शक्यता आपण पाहिली तर ह्याचं नियंत्रण जर करायचं असेल तर आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. या बुरशीनाशकामध्ये कार्बन डायझिम प्लस मँकोझेप म्हणजे आपण साप या नावानं मार्केटमध्ये त्या ठिकाणी काही वेळा उपलब्ध आहे, तर याची जर 2 ग्रॅम पर लिटर या प्रमाणात जर तुम्ही फवारणी घेतला तर तो रोग त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रण आपण करू शकतो.
3: अच्छा सर, आणि किती वेळात फवारणी करायला लागेल ती?

0: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.
1: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पावणं हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. रामराम पावणं दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲप वरून.
2: किसानवाणी कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये मोगरा लागवड या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार यामध्ये गीतसंवाद आपण ऐकू शकाल. उद्याच्या गीतसंवादचा विषय आहे वांगी लागवड. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे, तेव्हा माधुरी केस्तीकरचा
3: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकला.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. निवेदन माधुरी केस्तीकर आणि रश्मी कुंभार, सादरकर्ते डॉ दीपक ठमके. यानंतर आपण ऐकणार आहोत मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. एफडीएचे अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि बेल्जियमनं पुढच्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
1: क्रिटिकल मिनरल्स में हमने प्रोसेसिंग और रिसाइकलिंग में सहयोग बढ़ाने का निर्णय लिया है. सेमीकंडक्टर्स में बेल्जियम की एक्सपर्टाइज और भारत का स्केल एक दूसरे के पूरक है. इस दिशा में हम बेल्जियम के आईमेक इंस्टीट्यूट को भारत के सेमीकंडक्टर इकोसिस्टम से जोड़ने के लिए मिलकर काम करेंगे. बेल्जियम की कंपनीज के लिए हमने भारत में इन्वेस्टमेंट फास्ट ट्रैक मैकेनिज्म का गठन किया है. हमने इंडिया बेल्जियम बिजनेस फोरम को एक रेगुलर मैकेनिज्म बनाने का निर्णय लिया है. हम दोनों देशों की फाइनेंशियल फिनटेक और रेगुलेटरी संस्थाओं के बीच तालमेल बढ़ाएंगे और इन सभी पहलों से हम अगले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को डबल करने का लक्ष्य साकार कर लेंगे.
0: भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावरच्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. तसंच भारत युरोपीय संघ गुंतवणूक सुरक्षा करार आणि भौगोलिक संकेत कराराबाबतच्या वाटाघाटीही लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाप्रती आपण वचनबद्ध होत असा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. परस्पर विश्वास, लोकशाही, कायद्याचं राज्य आणि शांतता, समृद्धी आणि विकासाप्रती सामायिक दृष्टिकोन स्वीकारून भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याची वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी जिनको बैंक से

0: लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा।
1: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले। देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत। उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले। हिमालयातल्या संवेदनशील हिमनद्या आणि हिमस्खलन प्रवण क्षेत्राकडे सातत्याने आणि सक्रियपणे देखरेख ठेवण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी म्हटलं आहे। हिमनद्या वितळल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी हिमालयीन क्षेत्रातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं आयोजित बैठकीत ते आज बोलत होते। सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला। या अंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील। सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो, तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं। या दृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्न पदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे। या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे। हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट PG 2026 ची फेरपरीक्षा घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला। कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकिलाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियानं कारवाई करावी अशी विनंती करणार असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं। मेटा संचालित समाज माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सशुल्क जाहिरातींमुळे भारतात बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे। या प्रकरणी आयोगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडून 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे। देशाच्या विविध भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। चित्रकूट जिल्ह्यात 1 मातीचं घर कोसळून 3 जण ठार झाले। अमेठी आणि बाराबंकी इथं 2 स्वतंत्र घटनांमध्ये मातीच्या भिंती कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला। पूरबाधितांना तत्काळ मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले। बिहारमध्ये गंगा नदी पूर पातळीच्या जवळ पोहोचली आहे। हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत तर पश्चिम बंगालमध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांत यानं कॅनडाच्या व्हिक्टर लाय याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत गाठली। उपांत्यपूर्व फेरीत उद्या त्याचा सामना हाँगकाँगच्या ली चेक यू याच्याशी होईल। पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रान्सच्या जोडीवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला। मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो या जोडीचं आव्हानही संपुष्टात आलं। महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी सुरू आहे। हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। शेवटची बातमी हाती आली तेव्हा

भारताच्या 3 षटकात बिनबाद 19 धावा झाल्या होत्या. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज व्हायब्रंट गुजरात रोड शोचा एक भाग म्हणून मुंबईत विविध उद्योगपतींची भेट घेतली आणि गुजरातच्या विकासाच्या प्रवासात भागीदार व्हायचं निमंत्रण त्यांना दिलं. जानेवारीत ही परिषद होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत नेहमीच तयार आहे, याचा पुनरुच्चार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केला. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबिहा यांची कीव्हमध्ये भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्याचा काळ युद्धाचा नाही, त्यामुळे युद्धभूमीवरून कोणत्याही समस्येवर तोडगा मिळणार नाही, असं जयशंकर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. एफडीएचे अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद, भंडारा, इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. आता ऐकूया हवामान, जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आजचं तापमान कुलाबा इथे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 27 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 79%, सांताक्रूज इथे 79%. पावसाची नोंद याप्रमाणे: कुलाबा इथे 4.2 मिलीमीटर, सांताक्रूज इथे 2.4 मिलीमीटर. येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. मुंबई आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळलेलं असेल, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असेल.